नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख 1948 अर्थात 19 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 मिनिट होत आहेत. आता आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही श्रोते हो आम्ही आपल्यासोबत आहोत. भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात. आपल्यासोबत आजच्या या सकाळच्या प्रसारणामध्ये मी आहे सुलभा सौमित्रा.

0: आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच श्रोते हो आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: सकारात्मक जग

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? उठलात ना? हां, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी सुरू झाली की जाग आपोआप येते, नाही का? म्हणजे हां, पण ह्यासाठी डाउनलोड केलं पाहिजे तुम्ही न्यूज ऑन ॲर हा मोबाईल ॲप. अरे बापरे, किती किती सुंदर गजर आहे हा. आत्ताच मैत्रिणीने दिला. श्रोते, मला वाटतं की जगणं आनंदी करण्यासाठी खूप काही मोठं शोधावं लागतं, खूप काही मोठ्या गोष्टी असाव्या लागतात असं अजिबात नाही. आनंद आपल्या अवतीभोवतीच असतो. म्हणजे आनंदाचं कसं आहे की त्या मृगजळासारखं आहे किंवा कस्तुरीसारखं आहे. आणि बापरे, किती सुंदर गजर आहे हा. खूप खूप छान आहे. किती प्रसन्न वाटतं आहे. एकदम स्टुडिओ असा दरवळून मस्त सुगंधित झालेला आहे. श्रोते हो, आपल्या म्हणजे बायकांना आवडणाऱ्या काही अशा खास अशा गोष्टी असतात आणि त्यामधलीच ही एक गोष्ट म्हणजे गजरा, फुलं. हो की नाही? म्हणजे शुभ्र फुलांचा गजरा. गजऱ्याचा हा मंद सुवास दिवसभर आपल्याला तजेला देत राहतो, मन शांत करतो. अर्थातच म्हणजे आत्ता माझ्यासमोर मोगऱ्याचा गजरा आहे म्हणून असं वाटतं. उन्हाळ्यात मोगऱ्याची फुलं खूप येतात, तर उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्यावेळी येणाऱ्या फुलांचा गजरा आपण सगळ्या बायकांनी माळलाच पाहिजे असं मला वाटतं. हो, म्हणजे गजरा फक्त दिसायला सुंदर असतो, खूप छान दिसतो आणि त्याचा सुगंध येतो, मनाला तजेला देतो असं काही नसतं. तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत. शास्त्रज्ञांनी ते अनेक फायदे देखील सांगितलेले आहेत. म्हणजे खरं तर आपण कल्पनाही केलेली नसेल इतके फायदे आहेत या सुगंधाचे आणि गजऱ्याचे आणि फुलांचे. आपण हल्ली काय आहे की हल्लीच्या मुली गजरा काय ओल्ड फॅशन असं म्हणून आधुनिकतेच्या मॉडर्निटीच्या नावाखाली गजरा माळत नाहीत केसांमध्ये. पण मला वाटतं की आपण जुन्या गोष्टी असं आधुनिकतेच्या नावाखाली आपण टाळायला लागलेलो आहोत. खरं तर स्त्रियांमध्ये दर महिन्याला जे हार्मोन्स बदल होतात त्यामुळे म्हणजे ते हार्मोनच्या उचढ उतार आपल्या शरीरात होत असतात, तर त्यामुळे होणारी आपली चिडचिड जी असते ती या सुगंधामुळे बरी होते, शांत होतं मन असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे गजरा आपण माळतो पण त्यामुळे आजूबाजूचं वातावरण देखील प्रसन्न होतं. आता बघा, घरात गृहिणी असोत किंवा नोकरदार असोत, बायका ताण देखील आपल्याला येतच असतो. ही प्रत्येक जबाबदारी पार पाडताना आपल्या मनाला शांती मिळावी आणि डोकं शांत राहावं असं जर वाटत असेल तर गजरा जरूर जरूर जरूर केसात माळला पाहिजे. बघा, म्हणजे गजऱ्याचंच काय, घरातसुद्धा फुलं आणून ठेवली तरी पण सुगंधांमुळे जे एक वातावरण छान होतं ते काही औरच असतं. आणि गजरा, सौंदर्य, सुंदरता ह्या दोन्ही गोष्टी तर एकमेकांच्या हातात हातच गुंफून चाललेल्या असतात. म्हणजे आता खरं तर रोज आपल्याला गजरा माळता येत नाही ही खंत असतेच, मला तरी आहे. पण जिथे शक्य असेल तिथे मात्र आवर्जून गजरा माळला पाहिजे. आणि कुठलाही सण असो की गजऱ्याशिवाय तो नाही गेला, रिकामा नाही गेला पाहिजे असं मला वाटतं. ह्या दरवळणारा सुगंधाची प्रसन्नता आमच्या स्टुडिओत तर आत्ता आहेच आहे, ती आपल्या मनात, आपल्या तनात, आपल्या घरामध्ये येवो. दिवसभर तो तजेला राहो ही शुभेच्छा.

0: आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 kHz वर. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयी माहिती. सकाळी 6:45 आणि आरोग्यम धनसंपदामध्ये योग आणि आपलं आरोग्य या माहितीचा भाग तिसरा. ही माहिती आपल्याला देत आहेत योग शिक्षक वर्षा लोखंडे. सकाळी 6:50 आणि पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी या माहितीचा भाग तिसरा परिसर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. यात सहभागी आहेत तज्ज्ञ आनंद देशमुख. सकाळी 7:00 ईसी अक्षरे रसिकेमध्ये पान उलटताना या मालेत अंजली चिपलकट्टी यांच्या माणूस असा का बघतो या ललित विश्लेषणाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस. सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन याचा भाग 9. सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 10:00 आकाशवाणीच्या 90 निमित्ताने विशेष मालिका संकटातील सोबती. दुपारी 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम. यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखिका स्मिता जोगळेकर आणि ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. दुपारी 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात मेन कॅरेक्टर एनर्जी स्वतःची गोष्ट स्वतः घडवताना हा कार्यक्रम लेखिका मैथिली जगताप. सकाळी 6:30 अमृत कलशमध्ये छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कुटुंब न्यायालय समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांची मुलाखत. संध्याकाळी 6:30 प्रसारित होणाऱ्या अमृत कलश या कार्यक्रमात. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार कार्यक्रमात पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार याविषयी डॉक्टर प्रमोद मांडवकर यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक. 9:45 आणि मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:30 नभोनाट्य आनंद ओहोरी लेखक दीबा मोकाशी. नादब्रह्म कार्यक्रमात सकाळी 10:30 पंडित वसंत रानडे यांचं व्हायोलिन वादन राग नटभैरव. दुपारी 2:30 प्राजक्ता मराठे यांचं गायन राग सामंत सारंग. संध्याकाळी 5:02 रणजित फाटक यांचं संतुरवादन राग पुरिया कल्याण. रात्री 10:00 पंडित मणिप्रसाद यांचं गायन राग शिवकंस. हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 35, सांताक्रुझ इथं 34, किमान तापमान कुलाबा इथं 27, सांताक्रुझ इथं 27. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं नोंदली गेलेली नाही. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. कमाल तापमान 34 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. ठाणे रायगड पालघर इथेही हवामान थोडंसं ढगाळलेलं राहील. हे होतं हवामान वृत्त. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 6:40 झालेली आहेत कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात कडधान्य पिकांची खूप विविधता आहे. इथलं हवामान आणि भौगोलिक परिस्थिती कडधान्यांसाठी अनुकूल आहे. देशातील एकूण कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 15-20% आहे. सर्व स्तरांवर अन्नसुरक्षा साध्य करण्यासाठी डाळींची भूमिका महत्त्वाची आहे. तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक आहे. तुरीसाठी जमीन मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी असावी. आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जीवाणूंच्या ग्रंथींची वाढ योग्य होत नसल्यानं रोपं पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते. जमिनीचा सामू 6.5-7.5 दरम्यान योग्य असतो. या पिकाला 21-25 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी 750-1000 मिलीमीटर पर्जन्यमान आवश्यक असतं. फुलं येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडं हवामान अधिक उपयुक्त ठरतं. स्वच्छ सूर्यप्रकाश, पुरेसा ओलावा आणि कोरडं हवामान आवश्यक असतं. ढगाळ आणि दमट हवामानात फुलगळ होते, दाणे भरत नाहीत. किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते. पेरणीनंतर पहिल्या 2 महिन्यांच्या कालावधीत पर्जन्यमान चांगलं असेल तर वाढ अतिशय जोमदार होते. पूर्व मशागत करताना खोल नांगरणी करून वखराच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर हेक्टरी 20 गाड्या शेणखत जमिनीमध्ये मिसळावं. पूर्वीच्या पिकाची धसकटं काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. मान्सून पहिला पेरणी योग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच, म्हणजेच जूनचा 2रा आठवडा ते जुलैचा 1रा आठवडा पेरणीसाठी योग्य असतो. पाऊस अनियमित पडला तर पेरणीस उशीर होतो आणि उत्पादनात घट येते. यासाठी 10 जुलैपूर्वी पेरणी करावी. फुलं आणि शेंगांची संख्याही कमी राहते. तुरीच्या विविध वाणांच्या प्रकारानुसार बियाण्याचं प्रमाण घ्यावं, त्यामुळे प्रति हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते. सलग पीक घ्यायचं असेल तर ICPL 87 या अतिलवकर तयार होणाऱ्या वाणाकरता 45x20 cm अंतर ठेवावं. लवकर कालावधीच्या वाणाकरता 60x20 cm अंतर ठेवावं. या व्यतिरिक्त 2 ओळींमध्ये 5 ते 6 फूट आणि 2 रोपांमध्ये 1 फूट अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेंडिझम एकत्र करून चोळावं. यानंतर 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन गुळाच्या थंड द्रावणामधून चोळावं. गुळाचं द्रावण तयार करण्यासाठी 1 लिटर पाण्यात 125 ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावं. बियाणं 1 तासभर सावलीत सुकून लगेच पेरणी करावी. तुरीच्या वाणांमध्ये ICPL 87 ही जात 120 ते 130 दिवसांमध्ये तयार होणारी असून 18 ते 20 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. याची वैशिष्ट्ये म्हणजे मर्यादित वाढीचा झुपक्यानं शेंगा येणारा सर्वाधिक लवकर तयार होणारा वाण आहे. AKT 88-11 हा 140 ते 150 दिवसांमध्ये तयार होणारा वाण असून 15 ते 16 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. लवकर तयार होणारा सलग तसंच आंतरपिकासाठी योग्य असा वाण आहे. विपुला ही 145 ते 160 दिवसात तयार होणारी जात असून 24 ते 26 क्विंटल हेक्टरी उत्पादन येतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे

सलग तसंच आंतरपीक पद्धतीसाठी भरघोस उत्पादन देणारा असा वाण असून मर तसंच वांज रोगास प्रतिकारक आहे. राजेश्वरी ही 140 ते 150 दिवसात तयार होणारी जात असून 28 ते 30 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. मर आणि वांज रोग प्रतिकारक्षम, लवकर पक्वता आणि तांबड्या रंगाचे टपोरे जाणे यातून मिळतात. तुरीसाठी प्रति हेक्टरी चांगलं कुजलेलं 5 टन शेणखत किंवा

0: 125 किलो डाय अमोनियम फॉस्फेट अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्टरी द्यावं. प्रति हेक्टरी 30 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिलं असता पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
1: तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ता आपण ऐकत होतात. श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव हो.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळवर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावी. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून पान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावी. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते. त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात पाय मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे. कपाळ जमिनीला टेकलेले, पाय जुळलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला. हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कमरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यानितके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रियानंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर, हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठदुखी, खांदेदुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आसन अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील

0: मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, त्या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड, आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: इत्यनेन निर्धारितस्य एकाशीत्यधिकैकशतं लक्ष्यस्य अनुसरणं कुर्वता सन्राइजर्स हैदराबाद इत्यनेन एकोनविंशतिः कन्दुकक्षेपणचक्रेषु एव लक्ष्यम् अतिक्रामितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7 वाजलेले आहेत। ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम।

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्व माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का? त्यांची निगराणी करताना कुठली विषवल्ली कशी फोफावली? ही तणकटे काढून मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का? माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिघातल्या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारं माणूस असा का वागतो हे अंजली चिप्पलकट्टी यांनी लिहिलेलं राजहंस प्रकाशनचं पुस्तक। पारंपरिक शैक्षणिक चौकटी मोडून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून मानवी वर्तन समजावून सांगणारं हे लिखाण मराठी साहित्यात महत्वाची भर घालतं। हे पुस्तक मानवी वर्तनाच्या गुंतागुंतीचा शास्त्रीय आणि बहुआयामी वेध घेणारं महत्त्वपूर्ण लिखाण आहे। मन आणि शरीर, जाणीव आणि नेणीव, भावना आणि विचार यांचा परस्पर संबंध केवळ तत्त्वज्ञानापुरता मर्यादित न ठेवता लेखिकेने त्याचा वैज्ञानिक अभ्यास विविध ज्ञानशाखांच्या सहाय्याने उलगडला आहे। मेंदू विज्ञान, मानसशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, जनुकशास्त्र, मानववंशशास्त्र अशा शाखांच्या मिलाफातून माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनाची सखोल चिकित्सा या पुस्तकात केली आहे। माणसाच्या वर्तनावर केवळ जैविक घटकांचा नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटकांचाही मोठा प्रभाव असतो असं हे पुस्तक ठामपणे मांडतं। नैतिकता, धर्मभावना, विषमता, हिंसा, प्रेम, लैंगिकता, कन्फर्मेशन बायस ह्यासारख्या संकल्पनांचा अभ्यास करताना लेखिकेने विविध संशोधने, प्रयोग आणि सर्वेक्षणांचा आधार घेतला आहे। मानवी समाजातील तणाव, दुभंग आणि सामूहिक वर्तनातील विसंगती हे सगळं समजून घेण्यासाठी हा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो। पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे नजर टाकली तरी या पुस्तकाच्या सखोल विश्लेषक मांडणीची व्याप्ती ध्यानात येते। भाषा कशी वाकवली वापरली जाते, राष्ट्रहिताच्या नावानं युद्ध कशी पेटवली जातात, समाजमन पेटवून दंगली कशा घडवल्या जातात, भावना, संस्कृती आणि समस्थिती, सामाजिक भांडवल, लिंकिंग कॅपिटल आणि बॉन्डिंग कॅपिटल, सामाजिक भावना उत्क्रांत होताना संस्कारित कशा होतात, या आणि अशा विषयांचा मागोवा घेताना लेखिकेने अनेक ज्ञानशाखा आणि त्यातील संशोधनांचा आधार घेतला आहे। क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पना सुलभ प्रवाही मराठीत मांडताना लेखिका रोजच्या उदाहरणांचा आणि रूपकांचा वापर करतात। विषबा, हुशारबा यासारख्या संज्ञा, स्मरणयुक्त्या आणि चित्रात्मक मांडणी यामुळे हा वाचन अनुभव सुलभ आणि रंजक बनतो। पुस्तक विद्वत्तापूर्ण असूनही ह्याचमुळे वाचकाला दुरावलेले वाटत नाही। पुस्तकाचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्याची समाजाभिमुख दृष्टी। केवळ सिद्धांत मांडण्यावर न थांबता भारताच्या सामाजिक राजकीय वास्तवाशी त्यांची सांगड घालत काय करता येईल याबद्दलही लेखिका विचार मांडतात। वैज्ञानिक दृष्टिकोन आणि करुणा यांचा समतोल साधत त्या विवेकपूर्ण समाजनिर्मितीची दिशा दाखवतात। माणसाच्या भावभावना, रागलोभ, आशा निराशा मेंदूत उपजतात, तिथेच त्यांची वृद्धी होते, पण त्यांची अभिव्यक्ती मात्र आंतरिक आणि बाह्यवर्ती प्रेरणास्रोतांशी निगडीत असते। बुद्धी आणि प्रज्ञा, कलाकौशल्य आणि क्रीडा नैपुण्य, जाणीवेचा प्रकाश आणि नेणीवेचा अंधार हे सगळं माणसाच्या आत रुजलेलं असतं, पण माणसाच्या वर्तनात निसर्गदत्त प्रेरणांचा आणि बाह्य पर्यावरणाचा तुल्यबळ वाटा असतो। मने आणि समूह दुभंग झालेल्या या अपकाळात हे अन्योन्य संबंध समजून घेणं अपरिहार्य ठरतं। माणूस असा का वागतो हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या मनात आणि समाजाच्या रचनेत डोकवायला प्रवृत्त करतं। विवेक, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करत अधिक समजूतदार आणि सजग समाजाकडे वाटचाल करण्यासाठी बौद्धिक बळ देतं।
0: पान उलटताना या मालेत आज आपण

अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झाले आहेत. यानंतर काही क्षणातच प्रादेशिक बातमीपत्र आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
0: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहन

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्ध नौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात. समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 जखमी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्ज लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात सहभागी झाले. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चाही केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वे आणि स्वीडन या दोन्ही देशांनी आपल्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुवनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांसंदर्भात शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. राज्यातील भाविक पर्यटकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह आरोग्य सुविधांची उपलब्धता करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचं प्रमुख कारण सिंचनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवन बदलू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रत्येक गावात जलसंवर्धन, नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामं लोकसहभागातून केली जावी असं आवाहनही त्यांनी केलं.

ते काल नागपूरमध्ये जलक्रांती परिषदेत बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, सचिव मकरंद अनासपुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जलसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवती रॉक दीपगृहाजवळच्या समुद्रात भारतातलं पहिलं अंडर वॉटर म्युझियम कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकारत आहे. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: निसर्ग संपन्न कोकण किनारपट्टीच्या शिरपेचात या निमित्तानं आता एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतीय नौदलातून 39 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त झालेली युद्धनौका INS गुलदार सोमवारी रात्री उशिरा न्यूतीरॉक दीपगृहाजवळच्या समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली आहे. युद्धनौकेत पाणी भरून ही नौका समुद्र तळाशी स्थापित करण्यात आली. गेल्या 9 महिने गुलदार विजयदुर्ग बंदरात होती. आज पहाटे तिला नियोजित स्थळी टगबोटीनं ओढून आणण्यात आलं. आता या युद्धनौकेचं रुपांतर समुद्राखालील अद्वितीय अंडर वॉटर म्युझियम मध्ये करण्यात येणार आहे. 2024 या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली होती. 1 ते 1.5 वर्षात या ठिकाणी प्रवाळ आणि माशांची घरटी तयार होतील. स्कुबा डायव्हिंग आणि 24 आसनी पाणबुडीच्या सहाय्यानं हे पाहता येणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्र किनाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता अंडर वॉटर टुरिझम डेस्टिनेशन म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात CBIनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून CBIनं संशयास्पद दस्तऐवज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या विचाराधीन असला तरी तत्काळ भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीनंतर ते काल मुंबईत बोलत होते. डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर दर महिन्याला 10 कोटी रुपयांचा तर वार्षिक सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, त्यामुळे भविष्यात भाडेवाढीचा निर्णय घ्यावा लागू शकतो असं सरनाईक म्हणाले. दरम्यान राज्यातील पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं लासलगाव इथं आंदोलन करण्यात आलं. कांद्याला राज्य सरकारनं केवळ 1300 रुपये भाव घोषित केला आहे, तो 2400 रुपये प्रतिक्विंटल करावा, बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान वाढत असून अकोल्यात काल पारा 46 अंशांच्या पुढे गेला होता. हवामान. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील संरक्षण साहित्य उद्योगाचं 23 मे रोजी उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या निवृत्त युद्धनौकेचं रुपांतर पर्यटन केंद्रात समुद्र तळाशी साकारणार पर्यटन केंद्र. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक आणि पालघर जिल्ह्यात रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: सतारीचे बोल असोत
3: की मंजुळ बासरी,
2: शततारांची संतूर असो
3: की मंगल सनई,
2: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका.
4: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
5: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
4: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
6: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, मी आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
4: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक,
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती।
2: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
3: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा।
2: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही।
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक। होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ, तो सुनिए।

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पड्डीच देऊन टाकता, कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती, कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटरमधला, मेडिकल शॉपमधला किंवा एखाद्या मॉलमधला, मल्टीप्लेसमधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टलमधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली

0: आहे, काय पाठवलेले आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती ह्या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा.
0: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठंच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही.
1: अच्छा.
0: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
1: अच्छा.
0: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुना तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहत.
1: बरोबर.
0: साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
1: मनामध्ये
0: येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो, पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
1: अच्छा.
0: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
1: बरोबर.
0: आणि जेव्हा तुम्ही फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुकवरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेतो.
1: अच्छा.
0: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
1: अच्छा.
0: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं हक्काचं
1: व्यासपीठ आहे.
0: मग आपण आपला मोबाईल नंबर, आपले पत्ते, आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो, फोटो काढला, त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो, डान्स केला, तिथला एक फोटो काढला, किंवा कुठं तर कार्यक्रमाला गेला, तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता, तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
1: अच्छा.
0: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत.
1: अच्छा.
0: हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे.
1: अच्छा.
0: मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे, मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत, चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारे लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
1: अच्छा.
0: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हिथंच विश्वासघात करतात लोक.
1: अच्छा.
0: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहीत असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
1: अच्छा.
0: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल, ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरीमधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रँडमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
1: अच्छा.
0: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
1: अच्छा.
0: मग त्याच्यामध्ये कोणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे, त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअपवरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुकवरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं, तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो, त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
2: अच्छा सर, आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग एस आय पी इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटं खोटा असू शकत नाही. एक साधारण समजवत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या एस एम एस असतात ना बँकेचे, तसे एस एम एस पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंटवर माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माघारी, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले, तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले.
2: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
2: अच्छा.
0: मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
2: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या

0: अस्मिता वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो, आपण ऐकता आहात. सकाळचे 7:40 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विकम्स फिटनेस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्यासोबत, पण त्याआधी विक्रम्स फिटनेसच्या प्रभात रोडवरच्या ब्रांचमधले काही जण आपल्याशी गप्पा मारतायत. बघूया आज कोण बोलणार आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा.
4: नमस्कार, माझं नाव मानसी गाडगीळ.
3: तुम्हाला इथे येऊन किती दिवस झालेत आणि इथे तुम्ही आधी आलात कशासाठी, काय कारण होतं?
4: मला विक्रम फिटनेस जॉईन करून आता 4 महिने होऊन गेलेत आणि मी इथे मेन रिझन हेच होतं की वेट लॉस करायचा होता हेल्थ पर्पज साठी. आधी PCOS होता, पण त्याच्यानंतर माझे पिरियड्स थोडे रेग्युलर यायला लागले होते, पण वेट लॉस होत नव्हता. आणि IT प्रोफेशनल असल्यामुळे सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आणि वर्क फ्रॉम होम आहे, मला ऑफिसलाही जायला लागत नाही, त्याच्यामुळे वेट लॉस, घरातनं बाहेर पडणं व्हायचं नाही, लेथार्जी आणि असं आळस भरल्यासारखं हे दिवस असाच जायचा. सो काही ऍक्टिव्हिटी नव्हत्या, घरातलं काम सोडलं तर बाकी काही ऍक्टिव्हिटीज नव्हत्या आणि वेट लॉसही होत नव्हता. सो त्यासाठी मी विक्रम फिटनेस जॉईन केलं.
3: सो आता तुमचं काय म्हणणं या सगळ्याबद्दल, ही जर्नी कशी आहे किंवा इथं आल्यानंतरचा एक्सपिरियन्स, म्हणजे आता जिम जॉईन केल्यानंतर आता झालेले बदल?
4: जिम जॉईन केल्यानंतरचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे एक इन्स्टंट बदल जो दिसतो तो म्हणजे तुम्हाला डेली ऍक्टिव्हिटी साठी एनर्जी वाटते.
3: ओके,
4: रिफ्रेश असता दिवसभर, कारण सकाळी तुमचा तासभर वर्कआउट झालेला असतो.
3: ओके,
4: त्याच्यानंतर सेकंड थिंग इज एक डिसिप्लिन लागतं. जसं मी म्हणलं की माझी लाईफस्टाईल बघता त्याच्यात डिसिप्लिन कुठेही नव्हतं.
3: अच्छा.
4: सो मेन माझा उद्देश हाही होता की एक लाईफस्टाईल मध्ये डिसिप्लिन इनकॉर्पोरेट करणं. त्याच्यामुळे डाएट प्रॉपर फॉलो झाला आणि विदिन 4 मंथ्सच्या स्पॅन मध्ये माझं 9 किलो वजन कमी झालं
3: अँड
4: स्टील इट इज गोइंग ऑन.
3: ग्रेट,
4: इट इज इन अ प्रोग्रेस.
3: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000.
5: आजकाल ऍक्च्युली IT सेक्टर मध्ये काम करणारे जी लोक आहेत आणि एस्पेशली ज्यांचं वर्क फ्रॉम होम आहे ना, तर तसं आपण टेक्निकली बघायला गेलं तर त्यांची हालचाल एक तर कमी होते.
3: Okay.
5: दुसरी गोष्ट घरातनं बाहेर पडणं नाही. आणि तिसरी गोष्ट जी फिजिकल ऍक्टिव्हिटी एका ऑफिसला, आपण नाही म्हणलं तरी जेव्हा ऑफिसला माणूस रोज जातो तेव्हा काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी ही त्या व्यक्तीची चालू राहते. म्हणजे ऑफिसमध्ये चालणं असेल, ऑफिसमध्ये एखाद दुसरा जिना वरती चढणं असेल, खाली उतरणं असेल, या सगळ्या गोष्टी इन्स्टंटली स्टॉप होतात. आणि ऍक्च्युली ही जी ऍक्टिव्हिटी असते आपल्याला वाटतं की ती काहीच नसते ऍक्टिव्हिटी, पण ती ऍक्टिव्हिटी ऑफिसला जाण्याच्या नावाखाली जी होते ती तशी बरीच असते. आणि मग ही ऍक्टिव्हिटी कमी म्हणजे बंद झाल्यानंतर मी भरपूर म्हणजे इनफॅक्ट आता माझे काही मित्र आहेत IT मध्येच आहेत, ते तर कधी कधी सांगतात की आम्ही 1-1 आठवडा घराच्या बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे मग हळूहळू काय होतं, वजन वाढायला लागतं. आणि आपल्याला माहितीये की वजन हे नुसतं वाढत नाही, त्याच्याबरोबर काही ना काहीतरी इतर त्रास हे चालू होतातच, पण त्याच्यावरती क्विक ऍक्शन घेणं आणि तो इश्यू, मी नेहमी म्हणतो की हेल्थ इश्यूज हे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह लेवलला सॉल्व्ह केलेत तर ते खूप चांगलं असतं, रादर दॅन क्युरेटिव्ह. म्हणजे तो प्रॉब्लेम होऊन त्याच्यावरती मेडिकेशन किंवा काहीतरी मेडिकल इंटरव्हेन्शन चालू झाल्यानंतर त्याच्यावरती काम करण्यापेक्षा आधीच काम केलं तर हे हेल्थ प्रॉब्लेम अत्यंत सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होतात. मानसी मॅडमच्या बाबतीत म्हणलं तर जॉईन केल्यापासून त्यांनी सगळ्या गोष्टी अत्यंत उत्तम पद्धतीने फॉलो करायला चालू केल्या आणि आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला. आज त्यांचं वजन 4 महिन्यामध्ये 9 किलोनी कमी झालंय, अजून ते वजन कमी होतच आहे. माझ्या मते महिन्या 15 दिवसात त्यांची पुढची सोनोग्राफी होईल, त्याच्यामध्ये त्यांच्या पीसीओएसचं स्टेटस काय ते कळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ज्या म्हणल्या की इकडे आल्यानंतर एनर्जी लेवल वाढल्यासारखी वाटते, तर हेल्थ कोच म्हणून ही आमची जबाबदारी असते की माणसाकडनं एवढाच व्यायाम करून घ्यावा जेवढा त्या व्यक्तीला त्या करंट फिजिकल कंडिशन मध्ये झेपेल आणि त्या व्यक्तीला परत यावंसं वाटेल.
6: बरोबर.
5: असा व्यायाम द्यायचा जो त्यांना करायला जमेल, दिवसभर त्यांना बाकीची कामं करायला एनर्जी पुरेल आणि त्यांना पॉझिटिव्ह वाटेल आणि ते परत येतील.
6: नक्कीच. याच पॉईंटवर वेळ झाली.

0: गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011350 90111350 विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
5: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
5: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
5: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षण

0: म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता भावधारा कार्यक्रम.

0: सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपर फुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाज बांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असा आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमधील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79 जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरु आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी एका महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोधमोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज, संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या 1-15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: पुष्पा पागधरे यांनी गायलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आकाशवाणी गायकवृंदाने गायलेली ही देशभक्तीपर रचना होती आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 9 वाजता.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया पाचवा भाग.
1: पहिलीच अडचण लक्षात आली ती कल्याण भिवंडी कल्याण या प्रवासाची. कल्याणहून सर्व सहकाऱ्यांसह दररोज कारखान्यात भिवंडीला येणं आणि दिवसभराचं काम संपवून रात्री पुन्हा कल्याणला परतणं आणि तेही एसटीनं हे त्या काळी मोठं दिव्यच होतं. 3-4 तासांचा किंवा काही वेळा तर त्याही पेक्षा जास्त तासांचा कालावधी या प्रवासातच वाया जाऊ लागला. शिवाय हा प्रवास दमवणारा होता हे परवडण्यासारखं नव्हतं. त्यानं पुतळ्याचं एकूणच वेळापत्रक बिघडण्याची शक्यता होती आणि वेळेचं गणित सांभाळायचं तर स्वतःचं वाहन हवं ही गरजही लक्षात आली. मग एका मेकॅनिकच्या माध्यमातून एक वापरलेली स्टेशन वॅगन खरेदी करण्यात आली. वेळेचं गणित सुटलं. आता आपल्या वेळेनुसार काम करता येणं शक्य होतं. प्रसंगी लवकर जाऊन उशिरापर्यंत थांबूनही काम करता येणं शक्य होतं. पण दुसरी अडचण होती आणि ती म्हणजे गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेची. धातूच्या जोडकामासाठी म्हणजेच वेल्डिंगसाठी मोठ्या संख्येनं सिलेंडर्स लागणार होते. त्या काळी व्यावसायिक सिलेंडर्स आतासारखे सहज उपलब्ध होत नसत आणि ते भिवंडीला मिळतही नसत. त्यासाठी पार घाटकोपर पर्यंत जावं लागत असे आणि त्याशिवाय आवश्यकता असेल तेव्हा तिथंही सिलेंडर मिळेलच याचीही शाश्वती नसायची. काम सुरू असतानाच गॅस मध्येच संपला तर एसटी किंवा इतर वाहनानं घाटकोपरहून नवीन सिलेंडर येईपर्यंत पुढचं सगळंच काम खोळंबून राहत असे. कधी कधी तर 2-2 दिवसही वाया जात असत. पण इथं महाराजांच्या नावानं जादू केली. साक्षात शिवप्रभूंच्या पुतळ्यासाठी गॅस सिलेंडर्स हवेत हे ऐकून ते प्राधान्यानं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन घाटकोपरच्या एका एजन्सीनं दिलं आणि ही समस्या चुटकीसरशी सुटली. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायला काहीच हरकत नव्हती.
2: भिवंडीच्या कारखान्यात पुतळ्याच्या ओतकामाच्या प्राथमिक प्रयोगाला सुरुवात झाली. प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे त्यात अनेक चुका होत होत्या. अंदाज चुकत होते. चुकत शिकत पुढे जाताना गाठीशी अनुभव जमा होत असला तरी बहुमोल वेळ वाया जात होता. पण त्याला काहीच इलाज नव्हता. वेळ वाचवण्यासाठी भाऊंनी अनुभवी लोकांकडे मदत मागावी अशा सूचना आडून आडून केल्या जात होत्या. त्या सूचना भाऊंनी मान्य केल्या असत्या तर कदाचित पुतळ्याचं काम वेळीच मार्गी लागलं असतं. पण पुतळ्या घडवण्याचं थोडंसं श्रेय त्या व्यक्तीलाही द्यावं लागलं असतं आणि भाऊंना ते नको होतं. भाऊंना ती कलाकृती सर्वस्वी त्यांचीच असायला हवी होती. वेळ जाईल पण हा पुतळा आपणच ओतायचा ह्या जिद्दीनं भाऊ दुप्पट जोमानं कामाला भिडले. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं हळूहळू ओतकाम जमू लागलं. एकदा हात बसल्यावर कामाला वेग आला. तेवढ्यात एक अनपेक्षित समस्या समोर येऊन उभी राहिली. दांडेकरांच्या कारखान्यात छत्रपतींच्या 18 फूट उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं काम सुरू आहे ही बातमी करणोपकरणी होऊन सर्व दूर पसरली. छत्रपती तर अखिल महाराष्ट्राचं कुलदैवत. महाराजांचा तो वरचा सर्वात उंच पुतळा भिवंडीत येतोय ही बातमी ऐकून उत्साही जनांचे जथ्थेच्या जथ्थे पुतळ्याचा तो जन्म सोहळा बघायला कारखान्याच्या दिशेनं लोटू लागले. हे कमी होतं म्हणून की काय, आजूबाजूच्या परिसरातली प्रतिष्ठित मंडळीही पुतळा घडताना पाहायला येऊ लागली. सामान्य लोकांचं ठीक आहे, गर्दीमुळे येणाऱ्या अडचणी त्यांना समजावून सांगितल्या तर समजतात. पण या प्रतिष्ठित मंडळींचं तसं नसतं. त्यांचं योग्य ते आदरातिथ्य करणं भाग असतं, नाहीतर त्यांचा इगो दुखावला जाण्याची शक्यता असते. शक्यतो ते टाळण्यासाठी हातातलं काम बाजूला ठेवून ह्या सर्वांचं आदरातिथ्य

0: करणं हा नवीनच उद्योग होऊन बसला. पुतळ्याचं काम पाहायला सर्वच जात आहेत असं म्हटल्यावर परिसरातल्या शाळा तरी मागे कशा राहतील. त्याही मुलांच्या सहली घेऊन पुतळा पाहण्यासाठी येऊ लागल्या आणि ते आणखी एक वेगळं काम होऊन बसलं. पण भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यातही आनंद मानला. येणाऱ्या गर्दीला त्यांनी जनता जनार्दनाचा आशीर्वाद मानला. येणाऱ्या सर्व अतिथींचं प्रेमानं स्वागत केलं, त्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. विशेषतः शाळातून येणाऱ्या मुलांकडे भाऊंनी विशेष लक्ष दिलं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. न जाणो त्यातून उद्याचा शिल्पकार घडणार असेल तर त्याचं कुतूहल जागृत ठेवलं पाहिजे हा विचार त्यामागे होता.
1: आता पुतळ्याच्या कामानं चांगलाच वेग धरला होता. पुढचे 3-4 महिने मोठ्या उत्साहाचे गेले. यथावकाश उत्काम पूर्ण झालं. पुतळ्याचे तयार झालेले विविध भाग वेल्डिंगनं जोडण्याचं काम सुरू झालं होतं. ते सुरू झालं आणि हळूहळू भाऊंच्या मनातलं 18 फुटांचं शिवशिल्प साक्षात नजरेसमोर साकार होऊ लागलं. भाऊंना आपण केलेले कष्ट आठवले, सहकार्यांनी दिलेली साथ आठवली आणि त्यांचे डोळे भरून यायला लागले. पण इथेच थांबून काही चालणार नव्हतं. पुतळा गेटवे ऑफ इंडियाच्या समोर दिनांक 26 जानेवारी 1961 रोजी स्थानापन्न करायचं वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात आलं होतं. भाऊंनाही तसं कळवण्यात आलं होतं. त्यामुळे भावना महत् प्रयासानं बाजूला ठेवून पुतळ्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी उर्वरित बरीच कामं त्वरित करायची होती. 1960 सालचा डिसेंबर महिना उजाडला. पुतळा आपल्या जागेवर बसवण्यासाठी जेमतेम 1.5 महिन्याचाच कालावधी उरला होता. आता लगबग सुरू झाली. शिवप्रभूंचा चेहरा, हात, तलवार, म्यान, घोड्याचा लगाम, जिरेटो, तुरे, गोंडे इत्यादी तुलनेनं लहान पण अतिशय महत्वाची कामं अद्याप शिल्लक होती. ही कामं अत्यंत नाजूक असल्यानं ती सोनाराच्या कौशल्यानं करणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्याला वेळही तेवढाच लागत होता. पण पुतळा अद्याप पूर्णपणे तयार झाला नसल्यानं जसे दिवस पुढे सरकत होते तसा मुंबईच्या मंडळींचा रक्तदाब मात्र वाढत चालला होता. पण भाऊ मात्र निश्चिंत होते. पुतळा वेळेत पूर्ण होईल याची त्यांना पूर्णपणे खात्री होती.
0: अखेरीस डिसेंबर संपला आणि जानेवारी उजाडला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुतळ्याची सर्व कामं झाली. काही किरकोळ कामं शिल्लक होती पण ती उरलेल्या 4-2 दिवसात पूर्ण करता येण्यासारखी होती. ती झाली की पुतळा थेट गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने न्यायला तयार होणार होता. जानेवारीच्या 2-र्या आठवड्याच्या अखेरीला पुतळ्याची सगळी कामं संपली. महाराजांचा 18 फुटी देखणा परिपूर्ण अश्वारूढ पुतळा भिवंडीच्या कारखान्यात उभा राहिला. भाऊंनी पुतळ्याभोवती फेरी मारून काही राहिलं तर नाही ना याची खात्री केली. आपल्या हातून घडलेल्या त्या देखण्या कलाकृतीला पाहून भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कृतकृत्य वाटत होतं. पुढच्या काहीच दिवसात पुतळ्या त्यांचा निरोप घेणार होता. पुतळ्याच्या सहवासात 2 वर्ष कशी गेली ते कळलंच नव्हतं. या 2-1 वर्षांचा कालपट भाऊंच्या डोळ्यांसमोरून सरकत होता. पुतळ्यासाठी घेतलेले कष्ट, अडवणूक केलेल्यांचे आणि अडचणीत असताना अनपेक्षित मदत केलेल्यांचे चेहरे त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत होते. केलेल्या श्रमाचं सार्थक होऊन ते शिवप्रभूंच्या रूपात समोर उभं होतं. सर्वांनाच कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. भाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे डोळे आता पाणावले होते.
2: बेट गाव अननगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन.
3: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: लता मंगेशकर यांनी गायलेली ही रचना होती श्रोतेहो, शाब्बास सुनबाई या सिनेमातली सुधीर मोघे यांची, संगीत दिलं होतं मीना मंगेशकर यांनी.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने. वा
2: बसला. अनोळख्यापासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: या सुखांनो या सिनेमातलं हे गाणं होतं श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं, याला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच

लता मंगेशकर यांनी गायलेल्या जगदीश खेबुडकरांचं हे गाणं होतं सामना. या सिनेमातलं संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी. आणि याबरोबर श्रोते हो चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात. 537.6 meters अर्थात 558 kilohertzवर आणि AR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AR या मोबाईल ॲपवरही सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत NCRTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
1: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक।
1: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता।
2: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करीत आहोत, संकटातील सोबती।

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम, संकटातील सोबती. विविध आपत्तीकाळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोतेहो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे, हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते. पण 90 वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला, तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
0: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
1: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
0: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओभोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें. दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए ज़रूरी हैं. एक जय जवान और एक जय किसान, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ. आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद.
1: हा केवळ नारा नव्हता, तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं. शास्त्रीजींच्या ह्या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं. युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही.
0: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे. 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं.
1: मुंबई केंद्रावरून त्याकाळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती. रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज,

0: आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले. त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक.
1: आकाशवाणी श्रोतेहो, एक आवाहन. कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये. कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा. टोल फ्री क्रमांक आहे.
2: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे. आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं. ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे. आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो. याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश आडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात.
1: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते, आणि अशा आपत्काळात, म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल. प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे. मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता, त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईतसुद्धा जाणवला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो, आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली. जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली. काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना. आणि आताच्यासारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं. नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं. संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता. बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती, आणि मदतीसाठीचे क्रमांकसुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो. आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळीसुद्धा आम्ही घेतला. त्यावेळी आकाशवाणीने संदेश वहनाचं अत्यंत महत्त्वाचं असं काम केलं. आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा, आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र, म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस, शासनाचे महत्त्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स, हे सगळंसुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने याप्रसंगी केली.
0: अगदी खरंय. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
2: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली, त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005 चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना

0: जबाबदारीसुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांनासुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला एफ एम वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी आर जे बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतो आहे त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणारं असं काही बोलूया, किंवा तुम्हाला कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईलसुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरंच त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतो आहे ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठीसुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे 2 विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं, ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं. आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती. काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. आर जे पोचू शकले 1-2 ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची. आणि आमच्यापैकी काही मंडळींनी, अधिकारी मंडळी, तीसुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कोणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणाघरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणाघरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता. पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही, आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत राहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
2: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला. तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता.
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता. अशावेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली.
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला.

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात थोरली जाऊ या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आहे.

गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आता या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित वसंत रानडे यांचं व्हायोलिन वादन राग नटभैरव. विलंबित गत रूपतालात, रूपक तालात आणि द्रुतगत एक तालात निबद्ध आहे त्यांना तबल्याची साथ राजेंद्र आंतरकर यांची. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित वसंत रानडे यांचं व्हायोलिन वादन राग नटभैरव.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित वसंत रानडे यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. राग नटभैरव आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी केली होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दुपारी 2:30 आमच्या केंद्रावरून आपण ऐकू शकाल. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 11:00 आहे दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आता सहक्षेपित करीत आहो काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. 11:05 झाली आहेत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गुरु ठाकूर आणि अजित परब यांचं गीत, संगीत अजित आणि समीर यांचं आहे.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सर्वसाक्षी या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत. संगीत भास्कर चंदावरकर यांचं आहे.

0: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं सोनू निगम यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं.

भिंगरी या चित्रपटातलं गीत ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात. जगदीश खेवडकर यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं आहे.

लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुरेश फाडकर आणि रंजना जोगळेकर यांच्या स्वरात, सुधीर मोघे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

लाखाची गोष्ट या चित्रपटातलं गीत आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत, संगीत सुधीर फडके यांचं आहे.

0: या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 11:40 झाली आहेत. भावधारा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी संदेश.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: वा, अनोळख्यापासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुलोचना देवलकर यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत.

0: प्रदीप धोंड यांनी गायलेलं विंदा करंदीकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत आहात.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: फसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: भावधारा कार्यक्रमात यानंतर मंदाकिनी पांडे यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेताकतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गरमी आहे गरमी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाही आहे. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ सुख

0: सांगाव्या असं माझं झालंय. सखांना नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तेवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब, हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस प्याले, बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे, तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली असते.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार, भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना, वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग, रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्यानी काटा काढणं?
0: काही काही म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्तापूर्ण मतं कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तुम्हाला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, थांब तुला छानसं लिंबू सरबत बनवून देतो. म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो, काय झालं काय?
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का? दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब, अगं सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळीमिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खरं तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं.
1: बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे काय झालंय कळतंय का, तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होत.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होत. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीतून बाहेर पडतात?
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतो.
1: अगं मीठ चोळत नाहीये मी, खरंच एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगतंय त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
0: हा आता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
1: काय
0: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही होणार आहे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा बघ हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्ह जरा सरल्यानंतर. फक्त हूं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे करेन, बस हे बघ आत्तासुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखतं आहे, मला काही सुचत नाही आहे. खरं तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण? आणि गॉगल
0: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: हे आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचं ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
0: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
1: सुखदा ग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे. डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: हे सुखदा मला सांग ते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
0: डबोलं कसलं डबोलं रे?
1: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना?
0: कळतंय कळतंय बरं. उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतंय मला.
1: मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
0: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
0: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
1: अरे मी काय केलं? मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नशील, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणाला त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये कार्बोनेटेड पेय परफ्युम लायटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहितीये लायटरचा काय प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
0: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
1: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
0: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
1: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
0: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
1: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
0: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
1: अरे वा, दे दे दे दे, दे लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
0: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आज काम करत होते.
1: अगं सुखदा ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे? काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींचं? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू हो हो जरा दम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
1: हो मला सांग त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग ही मी चालले आता.
0: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं?
2: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
1: नाही ग भाई, तुला रोकणारा मी कोण बापडा? बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे?
2: अरे कंपनीच्या CSR अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे, मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
2: तू तुला हवं ती

0: वडकर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
1: आता कळलं.
2: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
0: अगं, या प्रोजेक्टमध्ये निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
1: काय ग, आणि मधमाशांचं काय?
0: हो, सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
1: बापरे, मला तर ऐकूनच झाप लागली.
0: काहीही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
2: सगळं माहितीये ग त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
1: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस घरे? वा,
2: असू दे रे रोहित, आत्ता कळलंय ना तुला ती काय करत होती, ते मग झालं.
1: नाही, पण तरी सुद्धा
2: किती प्रश्न विचारशील, शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
0: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं, मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव्ह एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
1: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर, बरोबर आहे, पण ही राणी
2: काय काय काय म्हणायचं आहे काय तुला? आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये?
1: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
2: वा,
0: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव्ह करत होतं?
1: सांग सांगिला.
2: अगं, रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
1: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
0: ते जाऊ द्या. बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय?
1: अगं
0: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देतीये.
2: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
1: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच. आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा, देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
0: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा?
1: हो, सरबत बनवणारा आणून देणारा मी, आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा वा वा, जमाना आलाय.
2: रोहित, तुला आठवतं का रे आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो,
1: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा, चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
0: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. ऐक, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा, आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवत आहे ना?
0: हो ना. आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
1: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा, आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
0: तू हलका व्यायाम म्हणालास ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे, हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
0: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या, ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
1: किती मस्त, हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा, मजाच.
2: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे, नाही का?
0: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत? त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची, आठवतीये?
2: चांगलंच आठवते मला. त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
0: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
2: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
1: सेवन करावे.
2: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज, म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
0: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग?
2: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
1: आणि थंड म्हणजे फ्रीजमधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
0: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी,
1: रेवा रेवा, ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
2: हा, आणि ते सुद्धा गोड दह्याचं, लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
1: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
2: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
1: कळलं का?
0: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
2: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
1: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का?
0: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
2: चला, फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
1: अरे वा,
2: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू?
0: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे मी या पवित्र अन्नाचं सेवन करतीये.
1: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
2: रोहित नको रे, अपुरे झालं, चला शांतपणे खाऊ दे तिला.
0: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया
1: माया.
2: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको बाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोत्याहो, कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं। त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते। कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल।
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो।
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे। वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही।
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक। होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
0: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत उद्योग मंत्र वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत।
3: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं। जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं। आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं। अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशीसुद्धा आपलं नातं जडतं। याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो। या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात। वास्तुनिर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले। ग्रीष्मा नमस्कार।
4: नमस्कार।
3: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे। वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल। तर मुळात वास्तुनिर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
4: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केला असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉईंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम। हां
3: हां।
4: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी।
3: हां हां।
4: त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय। आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले, थोडे बहुत कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला। 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, त्याच्याने मला अॅनिमेशनकडे थोडंसं कल जास्त होता। सो अॅनिमेशनमध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
3: बर,
4: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून। त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं,
3: घरातलं कोणी नव्हतं?
4: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या। आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये। तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत, मग CET काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली। चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
1: अच्छा.
4: गेल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
1: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
4: मुंबई कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
1: अच्छा.
4: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
1: अच्छा.
4: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5
1: शोध लागला असं म्हणताय.
4: अगदी.
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
4: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
4: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो.

0: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो,
0: विचार करावा लागतो. सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा,
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय. पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो,
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे. मुंबईला लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबई द्यायचं आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच आहे,
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचं आहे म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने?
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये,
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला, आता बघूया.
1: बरोबर, करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या
0: नाही, म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपी गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बर,
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता. आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील, तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं.
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय, कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय, ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो, आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: थर येतो, त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांना लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत हे नकळत होतंय त्यांच्याकडनं. त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये,
1: त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं.
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर.

0: कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तुसंवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलं तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
0: येस, तर त्याचं आत्ता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आत्ता मी डोमवरती काम करतोय. तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग्सवरती चढणं खूप सोपं असतं. लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित. पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो. त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या. वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला प्रॉब्लेम, अडचण वाटतेय की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत, ती आपल्या DNA मध्ये आहेत. ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना. पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाचं असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये. कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटच. त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय.
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल. मग पुढे कधी मिळणारच नाहीत कामं करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समॅन हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळा मिळून. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स, त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड्स असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरून वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो. आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट, टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात. ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता पाहिजे
1: आणि वास्तू
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल.
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार कराव्या लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टीं करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जे असं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्सबद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, ह्या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असं
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल
1: बरोबर
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का, काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलं आहे, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हातांनी
0: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येत आहे जे हाफकिनच्या लँडवर येत आहे.
1: अच्छा.
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मनाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हॅफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
1: बरं,
0: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली, आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात,
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे,
0: संस्था आहे. तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन्स लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोन नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्य असणं. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा ह्याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण ज्या वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात, म्हणजे मे बी तो लेअर आत्ता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे, कारण अचानक वाटू शकते की ह्याच्यासाठी कोणती स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणी

0: तरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्टसन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे हळूहळू, कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाहीत तर ते लोकं पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर, हे सगळं टीमवर्कसुद्धा आहे नाही का फार मोठं.
0: हो
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं नाही.

0: बिल्डिंगचं बोलायला गेलं तर आपण आणखीन एक वेगळा हे पण
1: घेऊ
0: शकतो भाग, कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंगमध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंगमधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे, काचा ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं,
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी, असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय, कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंगमध्ये, ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाहीत.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचा आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तुसंवर्धनामध्ये
0: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाही आहे. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचं आहे. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आत्ता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पीक आवर्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि भरताना,
0: भरतानाचे जे वेळ आहे त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं, तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचं पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं आहे. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे, तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या,
1: बरोबर.
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर, असं शक्य आहे का?
0: नाही, नाही आहे शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा,
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे, कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. ह्या कामातून मिळणार समाधान हे किती मोठं आहे, की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाईमलाईन खूप टाईट होती आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलं आहे. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला,
1: अरे वा,
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्टबद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता CST पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला यासाठी.
0: हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा, पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोकं, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून ज्या मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते

0: थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल देन एनिथिंग एल्स. असं
1: दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या ह्या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोत्या, उद्योग मंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

अस्मिता वाहिनीबरोबरच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचा 1:05 आणि 21 सेकंद झाली आहेत. गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला मितवा या चित्रपटातलं सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत, संगीत शंकर एहसान लॉय यांचं आहे.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत ऐकूया अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

कळत न कळत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीत आनंद मोडक यांचं आहे.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया. सरकारनामा या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि नोबिता मिरजणकर यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं आहे.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात श्रोते हो. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
2: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4th टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये. कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4th टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला. भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे. उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्री

0: केलं. 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: 2030 तक हमने 500 गीगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है. क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है. मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूँ.
0: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. तसंच व्यापार आणि गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड 5वे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झालेत. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्वं सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं

अनुभवा या विचारांना जगभरात चालना मिळाले. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: तपासते.
1: सुमारे 48 अधिक खासगी विहिरींचं अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसंच 15 अधिक गावांमध्ये गतीनं पूर्ण करण्यात आली. नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7-12 आणि 8-अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान नुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:45 झाली आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात रामचंद्र जोशी यांनी गायलेलं मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत ऐकूया.

भावधारा कार्यक्रमात आत्ताच आपण सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं मंगेश कुलकर्णी यांचं गीत ऐकलं. या कार्यक्रमात आपण रामचंद्र जोशी यांनी गायलेलं मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत आणि सोनाली भाटवडेकर यांनी गायलेलं मंगेश बाळगावकर यांचं गीत ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध।
1: माणसांना एकमेकांशी बांधणारी तत्व माणसाच्या वर्तनात उत्क्रांतीनेच पेरली आहेत का? त्यांची निगराणी करताना कुठली विषवल्ली कशी फोफावली? ही तणकटे काढून मानवी वर्तनाला विधायक वळण देण्याची अंगभूत क्षमता माणसातच आहे का? माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिघातल्या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारं माणूस असा का वागतो हे अंजली चिप्पलकट्टी यांनी लिहिलेलं राजहंस प्रकाशनचं पुस्तक। पारंपरिक शैक्षणिक चौकटी मोडून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून मानवी वर्तन समजावून सांगणारं हे लिखाण मराठी साहित्यात महत्त्वाची भर घालतं। हे पुस्तक मानवी वर्तनाच्या गुंतागुंतीचा शास्त्रीय आणि बहुआयामी वेध घेणारं महत्त्वपूर्ण लिखाण आहे। मन आणि शरीर, जाणीव आणि नेणीव, भावना आणि विचार यांचा परस्पर संबंध केवळ तत्त्वज्ञानापुरता मर्यादित न ठेवता लेखिकेने त्याचा वैज्ञानिक अभ्यास विविध ज्ञानशाखांच्या सहाय्याने उलगडला आहे। मेंदू विज्ञान, मानसशास्त्र, उत्क्रांतीशास्त्र, जनुकशास्त्र, मानववंशशास्त्र अशा शाखांच्या मिलाफातून माणसाच्या व्यक्तिगत आणि सामूहिक वर्तनाची सखोल चिकित्सा या पुस्तकात केली आहे। माणसाच्या वर्तनावर केवळ जैविक घटकांचा नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटकांचाही मोठा प्रभाव असतो असं हे पुस्तक ठामपणे मांडतं। नैतिकता, धर्मभावना, विषमता, हिंसा, प्रेम, लैंगिकता, कन्फर्मेशन बायस ह्यासारख्या संकल्पनांचा अभ्यास करताना लेखिकेने विविध संशोधने, प्रयोग आणि सर्वेक्षणांचा आधार घेतला आहे। मानवी समाजातील तणाव, दुभंग आणि सामूहिक वर्तनातील विसंगती हे सगळं समजून घेण्यासाठी हा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो। पुस्तकाच्या अनुक्रमणिकेकडे नजर टाकली तरी ह्या पुस्तकाच्या सखोल विश्लेषक मांडणीची व्याप्ती ध्यानात येते। भाषा कशी वाकवली वापरली जाते, राष्ट्रहिताच्या नावानं युद्ध कशी पेटवली जातात, समाजमन पेटवून दंगली कशा घडवल्या जातात, भावना, संस्कृती आणि समस्थिती, सामाजिक भांडवल, लिंकिंग कॅपिटल आणि बॉन्डिंग कॅपिटल, सामाजिक भावना उत्क्रांत होताना संस्कारित कशा होतात या आणि अशा विषयांचा मागोवा घेताना लेखिकेने अनेक ज्ञानशाखा आणि त्यातील संशोधनांचा आधार घेतला आहे। क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पना सुलभ प्रवाही मराठीत मांडताना लेखिका रोजच्या उदाहरणांचा आणि रूपकांचा वापर करतात। विषबा, हुशारबा यासारख्या संज्ञा, स्मरणयुक्त्या आणि चित्रात्मक मांडणी यामुळे हा वाचन अनुभव सुलभ आणि रंजक बनतो। पुस्तक विद्वत्तापूर्ण असूनही ह्याचमुळे वाचकाला दुरावलेले वाटत नाही। पुस्तकाचे आणखी एक बलस्थान म्हणजे त्याची समाजाभिमुख दृष्टी। केवळ सिद्धांत मांडण्यावर न थांबता भारताच्या सामाजिक राजकीय वास्तवाशी त्यांची सांगड घालत काय करता येईल याबद्दलही लेखिका विचार मांडतात। वैज्ञानिक दृष्टिकोन आणि करुणा यांचा समतोल साधत त्या विवेकपूर्ण समाजनिर्मितीची दिशा दाखवतात। माणसाच्या भावभावना, रागलोभ, आशा निराशा मेंदूत उपजतात, तिथेच त्यांची वृद्धी होते, पण त्यांची अभिव्यक्ती मात्र आंतरिक आणि बाह्यवर्ती प्रेरणास्रोतांशी निगडीत असते। बुद्धी आणि प्रज्ञा, कलाकौशल्य आणि क्रीडा नैपुण्य, जाणीवेचा प्रकाश आणि नेणीवेचा अंधार हे सगळं माणसाच्या आत रुजलेलं असतं, पण माणसाच्या वर्तनात निसर्गदत्त प्रेरणांचा आणि बाह्य पर्यावरणाचा तुल्यबळ वाटा असतो। मने आणि समूह दुभंग झालेल्या या अपकाळात हे अन्योन्य संबंध समजून घेणं अपरिहार्य ठरतं। माणूस असा का वागतो हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या मनात आणि समाजाच्या रचनेत डोकवायला प्रवृत्त करतं। विवेक, संवेदनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करत अधिक समजूतदार आणि सजग समाजाकडे वाटचाल करण्यासाठी बौद्धिक बळ देतं।
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात अंजली चिप्पलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो या ललित विश्लेषण पुस्तकाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला। दुपारचे 2 वाजले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी, यामध्ये तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकूया।
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात कडधान्य पिकांची खूप विविधता आहे। इथलं हवामान आणि भौगोलिक परिस्थिती कडधान्यांसाठी अनुकूल आहे। देशातील एकूण कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 15-20% आहे. सर्व स्तरांवर अन्नसुरक्षा साध्य करण्यासाठी डाळींची भूमिका महत्त्वाची आहे. तूर हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पीक आहे. तुरीसाठी जमीन मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी असावी. आम्लयुक्त जमिनीत मुळावरील रायझोबियम जीवाणूंच्या ग्रंथींची वाढ योग्य होत नसल्यानं रोपं पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते. जमिनीचा सामू 6.5-7.5 दरम्यान योग्य असतो. या पिकाला 21-25 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी 750-1000 मिलीमीटर पर्जन्यमान आवश्यक असतं. फुलं येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडं हवामान अधिक उपयुक्त ठरतं. स्वच्छ सूर्यप्रकाश, पुरेसा ओलावा आणि कोरडं हवामान आवश्यक असतं. ढगाळ आणि दमट हवामानात फुलगळ होते, दाणे भरत नाहीत. किडीचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पादनात घट येते. पेरणीनंतर पहिल्या 2 महिन्यांच्या कालावधीत पर्जन्यमान चांगलं असेल तर वाढ अतिशय जोमदार होते. पूर्व मशागत करताना खोल नांगरणी करून वखराच्या पाळ्यांनी जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर हेक्टरी 20 गाड्या शेणखत जमिनीमध्ये मिसळावं. पूर्वीच्या पिकाची धसकटं, काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. मान्सून पहिला पेरणी योग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वाफसा येताच, म्हणजेच जूनचा 2रा आठवडा ते जुलैचा 1रा आठवडा पेरणीसाठी योग्य असतो. पाऊस अनियमित पडला तर पेरणीस उशीर होतो आणि उत्पादनात घट येते. यासाठी 10 जुलैपूर्वी पेरणी करावी. फुलं आणि शेंगांची संख्याही कमी राहते. तुरीच्या विविध वाणांच्या प्रकारानुसार बियाण्याचं प्रमाण घ्यावं, त्यामुळे प्रति हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते. सलग पीक घ्यायचं असेल तर ICPL 87 या अतिलवकर तयार होणाऱ्या वाणाकरता 45x20 cm अंतर ठेवावं. लवकर कालावधीच्या वाणाकरता 60x20 cm अंतर ठेवावं. या व्यतिरिक्त 2 ओळींमध्ये 5-6 फूट आणि 2 रोपांमध्ये 1 फूट अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी प्रति किलो 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेंडिझम एकत्र करून चोळावं. यानंतर 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जीवाणू संवर्धन गुळाच्या थंड द्रावणामधून चोळावं. गुळाचं द्रावण तयार करण्यासाठी 1 लिटर पाण्यात 125 ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावं. बियाणं 1 तासभर सावलीत सुकून लगेच पेरणी करावी. तुरीच्या वाणांमध्ये ICPL 87 ही जात 120-130 दिवसांमध्ये तयार होणारी असून 18-20 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. याची वैशिष्ट्य म्हणजे मर्यादित वाढीचा झुपक्यानं शेंगा येणारा सर्वाधिक लवकर तयार होणारा वाण आहे. AKT 88-11 हा 140-150 दिवसांमध्ये तयार होणारा वाण असून 15-16 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. लवकर तयार होणारा सलग तसंच आंतरपिकासाठी योग्य असा वाण आहे. विपुला ही 145-160 दिवसात तयार होणारी जात असून 24-26 क्विंटल हेक्टरी उत्पादन येतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे सलग तसंच आंतरपीक पद्धतीसाठी भरघोस उत्पादन देणारा असा वाण असून मर तसंच वाण

0: रोगास प्रतिकारक आहे. राजेश्वरी ही 140 ते 150 दिवसात तयार होणारी जात असून 28 ते 30 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळतं. मर आणि वांज रोग प्रतिकारक्षम, लवकर पक्वता आणि तांबड्या रंगाचे टपोरे जाणे यातून मिळतात. तुरीसाठी प्रति हेक्टरी चांगलं कुजलेलं 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळणीच्या वेळी शेतामध्ये पसरावं. सुरुवातीच्या काळात नत्राची गरज भागवण्यासाठी पेरणी करताना 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद म्हणजेच 125 किलो डाय अमोनियम फॉस्फेट अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्टरी द्यावं. प्रति हेक्टरी 30 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिलं असता पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
1: तूर उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच ऐकलीत. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया विपरीत शयन स्थितीतील आसने म्हणजेच पोटावर झोपून करावयाची आसने. सर्वप्रथम बघूया नौकासन. हे आसन शयनस्थितीतही करता येते. या आसनात नौकेप्रमाणे शरीराचा आकार बनतो. पोटावर झोपावे. दोन्ही हात आधी सरळ वर उचलून डोक्याकडे न्यावेत. दोन्ही हातांचे तळवे जोडून नमस्कार स्थिती घ्यावे. हळूहळू हात खाली आणत जमिनीकडे न्यावेत. त्यानंतर श्वास भरत पुढून हात व मान मागून पाय व गुडघे वर उचलावेत. पाय सरळ, हात सरळ दिशेने खेचावेत. दोन्ही पायांचे गुडघे व चवडे देखील एकमेकांना जोडलेले असावेत. खांदे व हात वर उचलल्यामुळे मान खाली राहण्याची शक्यता असते. ती खाली न ठेवता वर उचलून पान दंडाजवळ येतील अशा रीतीने ठेवावे. संपूर्ण शरीर पोटावर तोलले जाते. सुरुवातीला खांदे पाय उचलता येत नाहीत. मांड्यासुद्धा उचलल्या जाणार नाहीत. सरावाने हळूहळू हे आसन जमू लागते. हे थोडे कठीण आसन असल्याने सुरुवात 5 सेकंदांपासून करून 15 सेकंदांपर्यंत कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना पोटाचा त्रास असेल, पोटाची शस्त्रक्रिया झालेली असेल, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे आसन करण्यास हरकत नसते. प्रयत्नपूर्वक केलेले नौकासन पाठीच्या स्नायूंचे कार्य सुधरविते. त्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते. सोबतच हात पाय मांड्या यामधील रक्तसंचार जलद गतीने होण्यास मदत मिळते. आंतरइंद्रियांचे कार्य सुधारते. या आसनात मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित केल्यास पोटातील ग्रंथींना चालना मिळते. परिणामी पचन सुधारते. अतिरिक्त चरबी कमी होऊन स्थूलत्व कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता यानंतर बघूया भुजंगासन. नाक ज्याप्रमाणे फणा काढून शरीर रचना करतो त्याप्रमाणे शरीर रचना करायची असते. पोटावर झोपावे. कपाळ जमिनीला टेकलेले, पाय झुलेले, बोटांकडील भाग जमिनीला चिटकलेला. हात शरीरालगत ठेवावे. हळूहळू श्वास घेत हात कोपऱ्यात वाकवून वक्षाजवळ स्थिर करावे. हातांचा आधार घेत कंबरेपासूनचे संपूर्ण शरीर वर उचलावे. हात ताट असू द्यावेत. मान मागे झुकवावी. श्वास रोखावा. नजर एका बिंदूवर केंद्रित करावी. आपल्या शारीरिक क्षमतेनुसार 3 ते 5 मिनिटे आसन स्थितीत राहण्याचा सराव करावा. हळूवार श्वास सोडत मान पुढे घ्यावी. अलगद हात कोपऱ्यात वाकवावेत. हळूवारपणे शरीर जमिनीलगत आणावे. संपूर्ण शरीर जमिनीवर टेकवावे. हात शरीरालगत घ्यावा. पूर्वस्थितीत येत आसनमुक्त व्हावे. आता यानंतर भुजंगासनाचाच दुसरा प्रकार बघूया, तिर्यक भुजंगासन. या आसनामध्ये शारीरिक स्थिती भुजंगासनाप्रमाणेच असणार. फक्त पायात खांद्यांइतके अंतर घ्यावे. डाव्या खांद्यावरून मान मागे वळवून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करावा. हीच क्रियानंतर दुसऱ्या बाजूनेही करावी. अल्सर,

0: हर्निया, आतड्यांचे विकार, टॉन्सिलचे विकार, कॅन्सर इत्यादी आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. स्पॉन्डिलिसिस, पाठदुखी, खांदेदुखी, सर्व्हायकल स्लिप डिस्क यासारखे विकारांवर हे आजार अत्यंत लाभदायक आहे. तसेच मधुमेह, किडनी विकार, खोकला, दमा इत्यादी आजारातही आराम मिळतो. अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता दूर होते. पोटावरील चरबी कमी होते. स्त्रियांमध्ये श्वेतप्रदर, अनियमित मासिक धर्म यासारखे त्रास दूर होतात. अंडाशय व गर्भाशयाचे विकारही दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर झोपून करण्याची बरीच आसने आहेत, जसे की शलभासन, सुप्त पद्मासन म्हणजेच विपरीत शयनस्थितीतील मत्स्यासन, विश्रांतीसाठी मकरासन वगैरे यांचाही आपण अभ्यास व सराव करू शकतो. धन्यवाद.
1: योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग तिसरा आपण ऐकत होतात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सदरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:10 झाली आहेत. परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमीत कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस, कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, त्या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळं आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली

0: जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

अस्मिता वाहिनीबरोबरच ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्राजक्ता मराठे यांचं गायन आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग सामंत सारंग. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली आहे. विलंबित रचना 3 तालात. बोल आहेत ये माई रे पिया के मिले नको आज. द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत साची कहत वाकी कौन ना माने. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्राजक्ता मराठे यांचं गायन राग सामंत सारंग.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण प्राजक्ता मराठे यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग सामंत सारंग आपण ऐकलात. त्यांनी तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियमची संगती विनोद पडगे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दरानं आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दरानं मिळत आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली। इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे। इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या IT विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे। आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे। जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे। अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे। पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा। कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा। परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे। चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं। उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला। 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले।
2: 2030 तक हमने

0: 500 गीगावाट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है। क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है। मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं।
1: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला। केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली। नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले। भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला। रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली। 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली। लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे। खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे। नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली। केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं म्हटलं आहे। विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला। तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं। माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले। 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला। 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते। नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोटेगावकर आणि PV कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। यावेळी आंदोलनकर्त्यांना मोटेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली। मोटेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे।

0: कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवन चंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537°6' अर्थात 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. आज काल तापमानात वाढ झालेली होती. मान्सून 26 मेच्या दरम्यान राज्यात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र इथं हवामान कोरडं होतं आणि सर्वात जास्त तापमानाची नोंद वर्धा इथं करण्यात आली. ती 46.5 दशांश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली. कर्जत, दापोली, मध्य महाराष्ट्र, राजगुरुनगर इथं वाऱ्यांचा वेग जास्त होता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 20 मेच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं त्याचबरोबर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20, 21 आणि 22 मेच्या हवामानाच्या अंदाजानुसार वाऱ्यांचा वाढता वेग लक्षात घेता मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. प्रसारित करीत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखन केलंय स्मिता गानू जोगळेकर यांनी.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गरमी आहे गरमी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाही आहे. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा जा.

0: सांगाव्या असं माझं झालंय.
1: हा
0: सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तेवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब, हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाऊज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस प्याले, बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे, तू ब्लाऊज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली असते.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार, भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना, वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग, रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्यानी काटा काढणं?
0: काही काही म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्तापूर्ण मतं कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तुम्हाला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, थांब तुला छानसं लिंबू सरबत बनवून देतो. म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो, काय झालं काय?
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का, दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून, भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब, अगं सॉरी सॉरी सुखदा, हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळीमिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खरं तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका, ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं.
1: हे बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं, खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे काय झालंय कळतंय का, तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाऊज पीस घेणं अगदी गरजेचंच होत.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाऊज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीतून बाहेर पडतात?
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतो.
1: अगं मीठ चोळत नाहीये मी, खरंच एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगतंय त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो, पण होऊ शकतो.
0: हा आत्ता तू म्हणाला त्याच्यावर मला लिंक लागली.
1: काय
0: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय, आणि किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही हो ना रे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा बघ हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्ह जरा सरल्यानंतर. फक्त हूं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे? तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे करेन, बस हे बघ आत्तासुद्धा की नाही माझं डोकं बारीक बारीक दुखत आहे, मला काही सुचत नाही आहे. खरं तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण? आणि गॉगल
0: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: हे आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचं ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
0: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
1: सुखदा ग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे. डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: हे सुखदा मला सांग ते डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
0: डबोलं कसलं डबोलं रे?
1: अगं तू उन्हा तानाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना?
0: कळतंय कळतंय बरं. उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतंय मला.
1: नाही बघ मला एवढं सांगायचं आहे की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
0: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
0: आणि आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
1: अरे मी काय केलं? मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नशील, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणालास त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये कार्बोनेटेड पेय परफ्यूम लायटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहितीये लायटरचा काय प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
0: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
1: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
0: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
1: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
0: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
1: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
0: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
1: अरे वा, दे दे दे दे, दे लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
0: आय जस्ट लव जांभूळ वाले. अहो ढोल वाले तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आज काम करत होते.
1: अगं सुखदा ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे? काही सिक्रेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींचं? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू हो हो जरा दम खा. अरे आमच्या ऑफिससाठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
1: हो मला सांग त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्टसाठी आपलं घरच का लागतं का नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग ही मी चालले आता.
0: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं?
2: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
1: नाही ग भाई तुला रोकणारा मी कोण बापडा. बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे?
2: अरे कंपनीच्या CSR अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
2: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
1: आता कळलं.
0: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
2: अगं या प्रोजेक्टमध्ये निसर्ग पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
1: काय ग आणि मधमाशांचं काय?
2: हो हो

0: हो, सांगते सांगते. आपली परिसंस्था, अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्स आहेत.
1: बाप रे, मला तर ऐकूनच झाप लागली.
0: काहीही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा CSR मध्ये काम करत असालच ना.
2: सगळं माहितीये का त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
1: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस घरे. वा
2: असू दे रे रोहित, आत्ता कळलंय ना तुला ती काय करत होती, ते मग झालं.
1: नाही नाही नाही, पण तरी तरी तरी
2: सुद्धा किती प्रश्न विचारशील, शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
0: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव्ह एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
1: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
2: काय काय काय म्हणायचंय काय तुला, आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये.
1: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
0: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव्ह करत होत.
1: सांग सांगेल.
2: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
1: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
0: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय.
1: अगं
0: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देतीये.
2: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
1: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
0: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा.
1: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी, आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा वा वा, जमाना आलाय.
2: रोहित तुला आठवतं का रे, आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो.
1: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा, चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
0: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. ऐक, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा, आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवत आहे ना.
0: हो ना, आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
1: खर तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे. पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा, आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
0: तू हलका व्यायाम म्हणालास ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे, हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
0: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या, ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
1: किती मस्त, हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
2: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे नाही का.
0: अगं सुखदा, आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत, त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
2: चांगलंच आठवते मला, त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
0: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
2: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
1: सेवन करावे.
2: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज, म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
0: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग.
2: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
1: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
0: नुसती नावं ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी, आहा.
1: पण रेवा रेवा, ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
2: हा, आणि ते सुद्धा गोड दह्याचं, लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक. चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
1: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
2: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
1: कळलं का?
0: पुरे पुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
2: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
1: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का.
0: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
2: चला, फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलंय.
3: आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकलीत. लेखिका स्मिता गानुजोगळेकर, सादरकर्त्या नेहा खरे. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 3:30 वाजले आहेत. आता भावधारा अंतर्गत सुरेश वाडकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत संगीत प्रभाकर जोग यांचं.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 3:35 झालेली आहेत. प्रसारित करीत आहो कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. श्रोते हो, डॉक्टर धोंडोपंत मानवतकर हे कवी, गीतकार, लेखक, समीक्षक, चित्रकार, पत्रकार, संपादक, प्रकाशक अशा अनेक भूमिकांमधून कार्यरत असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे अंतरसाक्षी, रूपांतर, ओढाळ सुरांच्या देही असे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या साहित्याला काव्ययात्री, काव्यज्योत, शुक्रतारा, बी रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, काव्यगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेऊया. मानवतकर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. नमस्कार.
0: सर, निरनिराळ्या भूमिकेत तुम्ही कार्यरत आहात.
1: हो.
0: कोणती प्रेरणा तुम्हाला या सर्व भूमिका वठवताना असते?
1: खर तर माझा समाज हिताचा, समाज भान असलेला एक पिंड आहे. समाजाविषयी काहीतरी चांगलं करण्याची माझी इच्छा असते. आणि साहित्यिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी हिरिरीनं भाग घेत असतो. आणि त्याबद्दल मला आवड आहे. सामाजिक आवड आहे, साहित्यिक कार्यक्रमाची आवड आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे. आणि या सगळ्या सामाजिक अस्मितेपोटी सगळं करत असतो. माझा तो पिंड आहे खरा खरा. हा, समाजाबद्दल चांगलं काही करण्याचा. आणि आई वडील असोत किंवा आजोबा असतील, यांनी सगळं समाजासाठी एक सामाजिक भान म्हणून बरंच काही काम केलेलं आहे. या काही सामाजिक जाणीवा, त्या जाणीवा जशाच तशा माझ्याकडे आलेल्या आहेत. आणि म्हणून मग मी समाजामध्ये हिरिरीनं काम करत असतो. प्रत्येक बाबतीत, सामाजिक असो, साहित्यिक असो, सांस्कृतिक असो, सगळ्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन इन्व्हॉल्व, फुल इन्व्हॉल्व होतो असा.
0: विशेषतः साहित्याची आवड कशी निर्माण झाली?
1: साहित्याची आवड लहानपणापासून निर्माण झाली. कारण आमच्या काळामध्ये शिक्षक वृंद पाठांतर जास्त करून घ्यायचे.
0: अच्छा.
1: आणि पाठांतर जास्तीत जास्त कवितेचं पाठांतर करण्याचा आम्हाला नाद होता बराचसा. आणि घरीसुद्धा गाणं होतं खरं म्हणजे, दोन्ही कुटुंबाकडे गाणं होतं.
0: अच्छा.
1: आईचा आवाज चांगला होता म्हणून आई जात्यावर ओय म्हणायची. मी आईच्या मांडीवर झोपलेला असायचं. 4 वाजता आई उठून दळण दळायची. आणि ते माझ्यासाठी ते अंगाईगीतच असायचं जवळपास. आणि मग आई 4 वाजल्यापासून दळण दळायची जवळपास 2 तास. म्हणून मी त्या पिरियडमध्ये आईच्या मांडीवर झोपून आईच्या सगळ्या ओव्या ऐकायचो. त्याच्यामध्ये आईनं त्यामध्ये आलेला भ्रतार, बंधुराया, मालन असे जे काही शब्द असायचे त्या काळी आईच्या तोंडून आले, तर ते शब्द मला ते असे त्या काळात अप्रूप वाटायचे. आई आणते कुठून हे सगळे शब्द? म्हणजे बंधुराया, आज आपण बंधुराया म्हणत सुद्धा नाहीत, परंतु त्या काळी ती बंधुराया म्हणायची, भ्रतार म्हणायची, मालन म्हणायची. तर हे सगळं जात्यावर तिचा गोड आवाज होता, खूप गोड आवाज होता. खरं तर तीच देन आमच्या सगळ्या कुटुंबाला सुद्धा, माझ्या तिन्ही बहीण भावंडांना तिचा आवाज मिळालेला आहे. तिच्या ज्या काही ओव्या आहेत जात्यावरच्या, तर त्या ओव्या नंतर मी समजून घेत राहिलो. कसं कसं आई म्हणत राहते, गाणं कसं म्हणते ते, म्हणजे रेडिओवर सुद्धा लागलं की ती गुणगुणायची. असे त्या काळामध्ये मैतुलसी तेरे अंगन की वगैरे खूप जुने छान गाणे असायचे, गोडव असायचे त्या गाण्यामध्ये. आणि मेरा नाव मै चमेली मै मालनाल बेली अशा प्रकारची जी काही जुनी गीतं असायची ती आई गुणगुणायची. आमच्या घरी रेडिओ असायचा, ती किराणा दुकान चालवायची आणि तिचं ती गुणगुण सुरू असायचं. मग आम्ही ते ऐकायचो. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक वृंद आमच्याकडून पाठ करून घ्यायचे, कविता पाठ करून घ्यायचे. मला सुद्धा खूप आवड होती कविता पाठ करण्याची. आम्हाला तिघाही बहीण भावंडांना खूप आवड असायची कविता पाठ करायची. आणि आम्ही ते अशा चालीवर म्हणून घ्यायचो. भारत आंब्यांची आजही मला ती कविता आठवते, 4थ्याला होती. या बालांनो या रे, या लवकर भरभर सारे, या मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा खरा, स्वस्त बसे तोचे फसे, नवभीमी दाविनिमी, या नगराला लागून या, नवी बघा या दुनिया, अशा प्रकारचे. किंवा माधव जुळी यांची 8वीला किंवा मला वाटते 10वीला कविता असेल ती, प्रेम स्वरूप आई वासल्य सिंधू आई, बोलाव तुझा आता मी कोणत्या उपायी, किंवा या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया, इंदिरा संतांची कविता होती. तर हे सगळं पाठांतर दुसरी पासून आवड होती पाठांतर करण्याची. आम्ही तिघही बहीण भावंड असं एकमेकाची अशी चढावड लागायची खरं तर कोणाचं पाठांतर होतं किंवा कोण लवकर लवकर वाचन करतं आमची अशीच चढावड असायची. मग मी सातवीपर्यंत वर्गामध्ये पाठांतर करण्यात समोरच असायचो खरं म्हणजे. हे वाचन असल्यामुळे मला ते कविता लगे पाठ व्हायची. नेहमीच कवितेबद्दल एक अप्रूप आणि आवड आणि आवाज चांगला असल्यामुळं गोडगळा असल्यामुळं ते लगेच आणि चाल लावल्यामुळं लवकर पाठ व्हायची. त्या काळी माधव जुलियन म्हणजे माधव पटवर्धन यांची ही गाजलेली कविता प्रेम स्वरूप आहे. आम्ही ती असं गळ्यावर म्हणायचो. दुसरी पासून जे काही पाठांतर असायचं कवितेचं असायचं तर हे सगळं पाठांतर व्हायचं आणि घरी आईचं जे काय गुणगुण असायचं ते आम्ही सुद्धा गुणगुणत असायचो. तर मला पुस्तक वाचण्याची खूप आवड. मी असं सोडायचो नाही काहीच. आमच्याकडे शेत होतं तर त्या शेतावर मी जायचो. आता मी माझा जन्म खरं तर ग्रामीण भागामध्ये झालेला. मी खेड्यात वाढलो घडलो रडलो पडलो जे काय झालं असेल सातवीपर्यंत तर ते सगळं खेड्यामध्ये झालेलं आहे. आणि खेड्यामधल्या जे काही नैसर्गिक घटना आहेत तर सगळं झाडं वेली पशु पक्षी ओढे नाले जे काय असेल याबद्दल मला खूप आवड आहे. आजही आहे त्या काळीही होती खूप होती. आणि मी जास्त निसर्गामध्ये रमायचो. मी म्हणजे कधी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष करून शेतीत जाऊन भटकंती करून यायचं थोडीशी. मग एक दिवस असेच वडिलांनी आणि आईनी मला लवकर उठवलं आणि शेतीमध्ये पाठवलं की तू आपल्या ज्वारी राखायला जाय आज. म्हणजे त्याच्यावरच्या पाखर वगैरे हाणायचे दिवसभर थांबायचे तिथंच. दिवसभर आपलं ते काम करत होतो पाखरं राखायचं. नदीच्या काठी आमची शेती होती आणि त्या शेतीमध्ये ज्वारी पेरली होती तर त्या ज्वारीवर येणाऱ्या चिमण्या वलग्या जे काही पाखरं असतील तर ते हाकारण्याचं काम करायचं. माझा जीव सातवीला म्हणजे मी किती केवढा असणार आहे 6-7-13 वर्षाचा जवळपास. तर 13-14 वर्षाचा असताना मी एका बांधावर बसून चिमणी पाखरं हाणायचं काम करायचो. वडिलांनी गोफण करून दिली होती मला अशी. आता माझी उंची एवढी आणि गोफण फार मोठी. तर त्या गोफणमध्ये दगड टाकायचा. दगड टाकून ते फिरवून पाखरांकडे भिरकवायचं. तर ते भिरकवता असताना म्हणजे असा माझा झोप जायचा आणि दगड पाठीमागे पडायचा कारण ती गोफण मोठी असायची. आणि माझा नुसताच आवाज जायचा हल्या हल्या गे हल्या असं जोरात मी माझा आवाजच जायचा आणि मग ते पाखरं उडून जायची. पाखरं उडून गेले की मग मी शांत झालो की गाणं गुणगुणायचो. नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पानं त्यात आलं तरुणपण मिरवायला कुणीतरी न्यावं मला फिरवायला अशा प्रकारचं गाणं ते माझ्या तोंडी असायचं त्या शेतीमध्ये. ते हे गाणं रामराम गंगारामच्या चित्रपटातलं दादा कोंडकेंचं.

0: कुणीतरी ना हो मला फिरवायला, असं मी ती पाखराला हाणायचो आणि ती ओळ म्हणायचो, ती ध्रुपद म्हणायचो त्या गाण्याचं. मग मला त्या ध्रुपदात हे पाखरं म्हणजे दिवसभर मला तेच काम करायचं, म्हणून मग मला पाखरं आता हे सुरूच राहायला लागलं असं, म्हणून मग मला माझी ओळ सुचली कवितेची याच गाण्याच्या चालीवर.
1: अच्छा.
0: चिमण्या आल्या हो आता चिमण्या आल्या हो, आल्यात चिमण्या.

0: त्यावरी ही माझी कविता इथून सुरू झाली.
1: म्हणजे असं तुमचे साहित्याला सुरुवात झाली अशा
0: हा, असं
1: प्रकारे.
0: माझ्या साहित्यातल्या कवितेच्या प्रांताला सुरुवात झाली.
1: त्यातलं मग प्रथम साहित्य कोणतं तुमचं?
0: माझा अंतरसाक्षीच हा पहिला
1: अंतरसाक्षी
0: कविता संग्रह माझा.
1: हा तुमचा पहिला कविता
0: हो
1: संग्रह,
0: हो
1: तर त्याच्या काही आठवणी?
0: हां, की जालन्याला जालना महोत्सव म्हणून होता, तर त्या महोत्सवामध्ये आमचे भगवान काळे नावाचे मित्र जालन्याचे, तर त्यांनी मला म्हणाले की आपण या कार्यक्रमामध्ये तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन करू, तुमच्याकडे कविता तयार आहेत आणि तुम्हाला मी यांच्याकडून अनुदान वगैरे मिळवून देतो. म्हणून त्यांनी मला ही प्रेरणा दिली आणि मी या कामाला लागलो. तर मला जवळपास 2 ते 2.5 महिने याच्यासाठी लागले आणि प्रस्तावनेसाठी मी सरांकडे गेलो होतो, शेलूला, प्राध्यापक प्रकाश कामतीकर सर, फार मोठे साहित्यिक, खूप म्हणजे. तर सरांना विनंती केली, सर म्हणे मी देत नसतो कोणालाच प्रस्तावना वगैरे देत नाही, पण मग सर मला द्यावा लागते तुम्हाला प्रस्तावना किंवा ब्लर्ब तरी द्यावं लागते. बसा म्हणले. मग त्यांनी माझ्याजवळची जी फाईल वगैरे घेतली, फाईल घेतली आणि मग एक 8 दिवसानं पुन्हा आणखी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ते लिहून ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग जालन्याच्या मित्राकडं हे सगळं घेऊन गेलो, राजमुद्रा ऑफसेट नावाच्या आमच्या राजेंद्र देशमुख म्हणून, आणि त्यांच्याकडं हे सगळं सुपूर्द केलं आणि त्याने सुद्धा एक 15-3 वार लावली. परंतु याला जे काही अनुदान वगैरे मिळणार होतं तर ते काही मिळालं नाही, परंतु हा सगळं स्वखर्चानं मग हे अंक काढले आपण. अशा प्रकारे या आंतरसाक्षीचा जन्म झालेला आहे.
1: अच्छा, बरं, तुमच्या या अंतरसाक्षीमध्ये ज्या कविता आहेत त्यांचा विषय कोणता?
0: सामाजिक आशय आहे सगळा.
1: अच्छा,
0: हो. म्हणजे याच्यामध्ये जवळपास विद्रोही कविता आहे. मी कविता एखादी वाचून दाखव.
1: अगदी नक्कीच.
0: तर ही विद्रोही म्हणजे फार विद्रोही आहे. कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हारतुऱ्यासाठी, कलियुगातली भ्रष्टाचारी माणसे भुकेजलीत हार तुऱ्यासाठी. मग ते हार चपलांचे असले तरी चालतील, परंतु घालावेत आदराने, सन्मानपूर्वक आणि वेळोवेळी. अशा प्रकारची कविता याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर दुसरी एक कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना, मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत. मी जखमांच्या बाजारात जखमा विकताना माझ्या जखमा कोणी घेतल्याच नाहीत, पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. पण विकत घेण्याऐवजी त्यांनीच मला नव्या कोऱ्या आणि विनाशुल्क दिल्यात रक्ताळलेल्या जखमा. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून. मी मात्र ठरवले पुन्हा कधीच जखमांच्या बाजारात जखमा विकायला यायचं नाही म्हणून.
1: खूप छान सर. याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी रूपांतर हा एक काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केलात.
0: हो.
1: तर त्या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठाबद्दल काय सांगाल?
0: मी सुद्धा जीडी आर्ट आहे, ETD आहे, चित्रकला शिक्षक राहिलेलो आहे. चित्रकलेमध्ये मी म्हणजे डिप्लोमा होल्डर आहे चांगला.

0: आवड आहे तुम्हाला चित्राची?
1: आवड तर आहेच, परंतु मी प्रत्यक्ष जीडी आर्ट आहे.
0: म्हणजे शिक्षण पण तुम्ही घेतलेलं आहे?
1: शिक्षण मी 6 वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे आणि पेंटिंगचे बरेचसे मुखपृष्ठ केलेले आहेत. तर हे मुखपृष्ठ मी केलेले नाही, कारण हे मुखपृष्ठ आमच्या मित्राला करायला लावलेलं आहे. एका कॉम्प्युटरवरच मी, म्हणजे ते अर्जंट असल्यामुळं सगळं कॉम्प्युटरवर केलेलं आहे. एकाच वेळेस आपण 4

0: खून समोर आलेली आहे.
1: अच्छा
0: दुसरं म्हणजे म्हणजे पहिल्या याला आपण थोडेसे दात्रे वगैरे त्याच्यामध्ये टाकलेले की पहिल्या व्यवस्थेला काय आपण छेद दिला, परंतु त्याच्यात बदल पाहिजे असा बदल झालेला नाही, फक्त रूपांतरित झालंय.
1: अच्छा,
0: हां,
1: म्हणून तुम्ही त्या कविता संग्रहाला नाव रूपांतर असं दिलं.
0: हो हो, मग त्याच्यामध्ये कविताच अशा वेगळ्या पद्धतीनं आलेल्या आहेत रूपांतर. आणि विशेष सांगायचं म्हणजे रूपांतरमधली विकृतीची लखतरे नावाची कविता विद्यापीठे अभ्यासक्रमामध्ये तिचा समावेश झालेला आहे.
1: ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला मिळू शकते?
0: हो,
1: आता तुम्ही
0: ऐकवता येईल. विकृतीची लखतरे. विकृतीची लखतरे ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकाचे उंबरठे ओलांडणार आहे. ही पारंपरिक विकृतीची लखतरे आणखी किती शतकांचे उंबरठे ओलांडणार आहे. कित्येक शतकापासून थांबलेला समतेचा प्रवाह या शतकातही अजून का नाही शिरकाव करीत पूर्णांशाने? विषमतेच्या समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? विषमतेच्याच समर्थनाचेच का साजरे होतात आनंदोत्सव? श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. श्रमिकांच्या परिश्रमावर सुगंधी श्वास घेणाऱ्या संस्कृतीचा काळोख पुसट होत जाईल. आता सुरू झाली आहे विषमतेच्या काळोखाला क्रांती सूर्याच्या किरणांनी छेद देणारे क्रांतियुग.
1: सर, तुम्ही वास्तववादी लेखन करता.
0: हो,
1: आता तुमचा एक समीक्षा ग्रंथ येणार आहे, त्याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन कवी साहित्यिक काही खूप चांगले लिहू लागलेले आहेत, तर त्यांच्या कवितासुद्धा एवढ्या चांगल्या आहेत आणि कवीसुद्धा प्रतिभासंपन्न आहेत, परंतु त्यांच्या कवितांना न्याय देणारे लोक नाहीत. अलीकडच्या काळामध्ये जी काही समीक्षा होत आहे, तर ती समीक्षा खरं तर एक तुमचे आणि माझे संबंध समजा मैत्रीचे आहेत म्हणून एक चांगलं लिहायचं त्याच्यावर.
1: अच्छा,
0: हां, म्हणून मग ते अशा प्रकारे ती समीक्षा होते. त्यांना त्यांचा जे काही चुका आहेत, त्यांनी जे काही लेखन केलेलं आहे
1: एकतर्फी होते म्हणजे.
0: हां, तर ते त्याच्यावर काही कोणी भाष्य करत नाही खरं म्हणजे. तर मला वाटतं त्यांच्या ज्या काही चुका आहेत, तर त्या चुकांवर आपण सुद्धा पडदा टाकायचा का? मग त्यांना आपण त्यांच्या काही चुका दाखवून दिल्या पाहिजेत. काहींच्या पहिल्या संग्रहाच्या पाऊल खुणा असतात, तर त्याच्यामध्ये पाहिजे अशी प्रतिभा आलेली नसते किंवा पाहिजे अशा प्रतिमा आलेल्या नसतात, रूपक आलेले नसतं, प्रतीकं आलेली नसतात. आणि कधीकधी त्यांना एखादी जी काही मुक्त छंदातली कविता आहे ती कुठं थांबवायची हे सुद्धा कळत नाही काहींना. हां, काहींची जी काही म्हणजे गझल लिहिण्याची जी काही हातोटी आहे, तर गझल ही छंदात व्रतात मात्रामध्ये लिहिल्या गेली पाहिजे, तर ती तशी होत नाही, लिहिल्या जात नाही, ती गझल सदृश होते फक्त. त्यामुळं त्यांच्या कवितेवर, त्यांच्या मुक्त छंदातल्या कवितेवर आपण बोललं पाहिजे या हेतूनं मी हा समीक्षेचा जो काही माझा अट्टहास, मला वाटतं की मी त्याच्यावर लिहिलं पाहिजे, म्हणून मी बऱ्याच पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत. खूप मला वाटतं मी 150 पुस्तकांची परीक्षणं लिहिलेली आहेत, प्रस्तावनासुद्धा लिहिलेले आहेत. 200 पुस्तकाचे जवळपास ब्लर्ब लिहिलेले आहेत, पाठराखण. चांगल्या चांगल्या कवींच्या पुस्तकावर सुद्धा मी पाठराखण केलेली आहे. आणि म्हणून समीक्षा ही काय म्हणता येईल त्याला, त्यांना खऱ्याचं खरं खोट्याचं खोटं असे त्यांचे जे काही असतील स्वभाव कवीचे, किंवा कवीला काय जमलं नाही याच्यामध्ये, तर ते सुद्धा
1: आपण सांगितलं
0: पाहिजे. म्हणून या अर्थानं मी समीक्षेचा हा प्रांत समोर येणार आहे. विद्रोही मूलबंधांची काल सापेक्षता अशा प्रकारचं माझं पुस्तक येणार आहे. तर विद्रोह कशा प्रकारे तो रूपांतरित झालाय, जे काही मूलबंध असेल, जी काही पहिली कविता असेल सुरुवातीची तुकारामापासूनची, ज्ञानेश्वरापासूनची, तर ती कविता त्या काळामध्ये कशी होती आणि त्या काळातला विद्रोह कसा होता आणि आजचा विद्रोह कसा आहे, विद्रोहाला धार राहिलेली आहे का, म्हणून त्या काळातल्या कविता आणि आजच्या काळातल्या कविता

0: तुलनात्मक असं अशा प्रकारचं लेखन, समीक्षा लेखन मी करत आहे.
1: सर, तुम्ही शेतकरी गीताचं लेखन केलं आहे,
0: हो,
1: तर त्याबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल.
0: शेतकरी गीत लिहिलं आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा झालेलं आहे. तर ते शेतकरी गीत खूप छान झाले होती. जालन्याला रेकॉर्डिंग केलेली आहे त्याची. अंग भिजू दे घामन, पिकं येईल जोमान, अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे. अंग भिजू दे घामन, पिकं येईल जोमान, अंग

0: जा बिगी बिगी अंग भिजुदे घामन पिक येईल जोमान। अशा प्रकारचं हे शेतकरी गीत आहे। ते गीत मी आणि माझ्या मुलींनी गायलेलं आहे।
1: अच्छा,
0: स्वतः मी आणि माझी मुलगी संगीत विशारद आहे, आम्ही दोघांनी ते रेकॉर्ड केलेलं आहे जालन्यामध्ये। शेतकरीने आत्महत्या केली त्यावरच एक गीत लिहिलेले मी, तर ते सुद्धा तुम्हाला ऐकावं, तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे। माझ्या शेतकरी राजा। माझ्या शेतकरी राजा, नको घेऊ नारे फाशी। माझ्या शेतकरी राजा, नको घेऊ नारे फाशी। सोन्यावानी तुझी लेकर, सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी। सोन्यावानी तुझी लेकर, करू नको वनवाशी। जीव झाडाला टांगून कारे आणि शे मरण। जीव झाडाला टांगून कारे आणि शे मरण। तुझ्या पोटच्या पुराण, तुझ्या पोटच्या पुराण, कोण पोटाशी धरण। तुझ्या पोटच्या पुराण, कोण पोटाशी धरण। नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच। नको पुसू कपाळीच कुंकू माझ्या माऊलीच। झाड नको तुटू देऊ, झाड नको तुटू देऊ, लेकरांच्या सावलीच। नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग। नशे कुंकवाला धणी तेव्हा छळते रे जग। इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग। इभ्रतीला डंख मारण उभे जागो जागी नाग। नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण। नाही कुणाच्याच हाती बापा जगण मरण। तूच तुझ्या हातानी रे, तूच तुझ्या हातानी रे, कारे रच तो सरण। तूच तुझ्या हातानी रे, कारे रच तो सरण। तूच तुझ्या हातानी रे, कारे रच तो सरण। धन्यवाद।
1: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या साहित्यिक प्रवासाविषयी आम्हाला खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते।
0: धन्यवाद।
1: श्रोते हो, साहित्यिक डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले हिनं त्यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकलात। बरंय तर श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।
2: साहित्य सौरभ कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला।
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक, होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
2: आपण ऐकता AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम। प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात सुरुवातीला अनोळखी या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आहे।

कार्यक्रमात यानंतर ऐकूया संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया शेवटचा मालुसरा या चित्रपटातला आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत दत्ता डावजेकर यांचं आहे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया जिव्हाळा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

सोबती या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं गीत ऐकूया. संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग

0: वा, आज आपण तिघीच हजार.
1: तिघींचा त्रिकोण.
2: मुले प्रॉम्प्ट असतात.
0: हो ना. ए, आपण तोपर्यंत गाणी म्हणूया का?
1: कसली गाणी?
2: सिनेमाची नको हा?
0: हो बाई, कंटाळा आला अगदी त्या गाण्यांचा.
1: नाहीतर बघ ना, रेडिओ किंवा कुठलंही टीव्ही चॅनल ऑन केलं की लगेच गाणी सुरूच.
0: ए, माझ्याकडे एक वेगळं गाणं.
1: मग म्हण की.
0: मी सांगते आणि तुम्ही माझ्या मागे म्हणा. हा,
2: हे तर भारीच होईल ग.

0: एक दोन तीन ढक करी गडाड,
1: एक दोन तीन ढक करी गडाड,
0: चार पाच सहा वीज करी कडाड,
1: चार पाच सहा वीज करी कडाड,
0: सात आठ नऊ थांबा नाहीतर पडाल,
1: सात आठ नऊ थांबा नाहीतर पडाल,
2: थांबा नाहीतर पडाल,
1: थांबा नाहीतर पडाल.
2: एक आता थांबा.
0: ओके बॉस.
2: चावटपणा पुरे
0: पुरे तर पुरे.
2: ऐका, पावसाच्या पाण्यात सळसळ वाऱ्यात गारा गारा भिंगोऱ्या खेळूया, थै थै नाचत झिमा फुगडी खेळत पावसाची गाणी गाऊया, झुळ झुळ नदीत बसू चला होडीत दूर दूर गावाला जाऊया, हसत खिदळत उंच उड्या मारत गवतावरती लोळूया, भिर भिर वाऱ्यात गिर गिर गिरकी पतंगाची दोरी खेचूया, पीर पीर पावसात सर सर चढून डोंगर कपारी जाऊया, पावसाच्या पाण्यात सळसळ वाऱ्यात गारा गारा भिंगोऱ्या खेळूया,
1: पावसाच्या पाण्यात सळसळ वाऱ्यात गारा गारा भिंगोऱ्या खेळूया.
0: ए, मी अजून एक कविता सांगू का?
3: ए, मला पण एक जोक सांगायचा आहे.
0: तो तू नंतर सांग.
2: सगळे येऊ दे ना,
3: मग गडबड होते.
2: काही गडबड होत नाही.
4: कसली गडबड होतीये?
2: काही नाही रे, असच.
5: आज महिला मंडळ लवकर आले वाटत.
0: मग महिला नेहमी प्रॉम्प्ट असतात.
4: असतात असतात बर.
3: आहोतच मुळी.
4: मग संवादातून दाखवा तुमचा प्रॉम्प्टनेस. म्हणा.
0: दाखवतो की. रवी ये रे, आपला चिनू मिनूचा संवाद अगदी खाड खाड म्हणून दाखवूया.
5: माझी काही हरकत नाही.
4: आमची तर मुळीच नाहीये.
3: होऊन जाऊ दे.
5: येस, करू सुरू.
3: येस.

0: समाधानी।
1: कोण ग?
0: तूच की।
1: मी?
0: हो।
1: तो कसा?
0: शंका समाधान करतो तो।
1: ठीक आहे शंका सुरा,
0: पण माझी कालची शंका
1: आहे ध्यानात म्हटलं,
0: पण उत्तर कुठे
1: देणार आहे?
0: केव्हा?
1: प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते।
0: मग लवकर आणा।
1: आणतो, एक वचन सांगतो।
0: सांगा समाधानी।
1: जो स्वयं उत्तम शिष्य झाला त्याशी गुरु ही लावे भला।
0: माहिती आहे हा?
1: कुणाचं वचन आहे?
0: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं।
1: बरोबर।
0: पण माझी शंका, चांगला मित्र कोण? गुरु नाही
1: आहे का ठाऊक मला?
0: मग उत्तर द्या।
1: तुझ्या फाफेचं नाव सांग बघू।
0: म्हणजे?
1: बुद्धू, फास्ट फ्रेंड, जीवलग मैत्रीण।
0: लाली?
1: भक्ती नाव ना?
0: टोपण नाव लाली आहे।
1: ठीक आहे,
0: पुढे बोला।
1: ही लाली तुला का आवडते?
0: मला ती खूप मदत करते।
1: कशी?
0: अडलेलं गणित सोडवून देते, माझी खूप काळजी घेते। खेळताना एकदा मी शाळेत पडले तर तिनंच बाईंच्या मदतीनं मलमपट्टी केली। मंगलचं आणि माझं भांडण झालं तर तिनंच भांडण मिटवलं। गैरसमज झाले होते ना?
1: दिसायला आणि अभ्यासात कशी आहे ती?
0: तुला ठाऊक नाही?
1: उत्तर दे।
0: दिसायला चार चौघींसारखीच, पण सतत हसरी, भाबडी आणि खेळकर, हवी हवीशी वाटणारी, सगळ्यांना समजून घेणारी। अभ्यासात तर माझ्यासारखीच, पहिल्या 10 आत नंबर असणारी।
1: कधी चहाड्या सांगते?
0: काहीतरीच काय, ती कधीच चहाड्या करत नाही।
1: तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी।
0: म्हणजे?
1: अग, लाली मध्ये जे गुण आहेत तेच आदर्श मैत्रीचे गुण आहेत। हे गुण ज्याच्या ठाई तोच आदर्श मित्र किंवा आदर्श मैत्रीण जाणबाई।
0: जय गुरुदेव।

0: मस्त
1: सई, आता होऊन जाऊ दे तुझी कविता.
2: अरे पण आज काकू बोलत का नाही?
3: ऐकते की पण मी.
4: म्हणजे आज आम्हाला स्वातंत्र्य हो.
3: तसं समजा हवं तर.
1: ओके सई, होऊन जाऊ दे कविता.
5: ऐका तर, कवितेचं शीर्षक नको सांगूस मला, उगाच नको सांगू खोट खोट मला, म्हणे उन्हात फिरू नको काळा होशील बाळा. पृथ्वीवरची झाडं उन्हातच असतात, काळी कुठं आहेत हिरवीच तर दिसतात. जाई जुई कण्हेर गुलाब आणि शेवंती, उन्हामध्ये असून सुद्धा रंगीत तर दिसती. पृथ्वीवरचा सागर उन्हातच असतो, सांग मला आई तो काळा कुठं दिसतो.
3: कविता, गाणं, संवाद, अभिनय हे सगळं चांगलंच भिनलंय की तुमच्या अंगात?
6: हो काकू.
3: बर, आता पुढची पायरी,
7: नेक्स्ट स्टेप,
6: माहिती.
1: आज मी सांगते.
3: हो चालेल, सांग.
8: सांग सांग बोला नाथ, पाऊस पडेल का?
1: गप रे रवी, ऐका हा. नवे गोकुळ आणि वयम मोठम खोटम ही दोन बालनाट्ये पु ल देशपांडे यांनी लिहिली. प्रयोगक्षमता आणि सहज खुलत जाणाऱ्या हास्यकारक प्रसंगामुळं ही बालनाट्ये मुलांची आवडती झाली. बालनाट्यात काही काळ रमलेले पुलं पुढे मात्र त्यांनी त्यातून पाय काढून घेतल्यामुळं बालनाट्याची अपरिमित हानी झाली असंच म्हणावं लागेल.
4: विदर्भातले भरपूर बालनाट्य लिहिलेले आणखी एक प्रतितयश लेखक म्हणजे दिनकर देशपांडे. त्यांनी विविध विषय हाताळले आहेत. चार चक्रम, बाहुल्यांचा डॉक्टर, गणपती बाप्पा मोरया, एका नापासाची मुलाखत, ह ह आणि ह ह ह, देव भावाचा भुकेला, अशी कितीतरी नाटकं त्यांनी लिहिली.
5: वासुदेव पाळंदे, माधव साखरदांडे, आनंद घाटुगडे, चिम आ मुंडले, मोदा देशमुख, कुंदा पारसनीस, शरद वाघ यांनीही अनेक नाटकं लिहिली आहेत.
3: छान, तुम्ही माहिती चांगली संकलित केली आहे. हा मुलांनो, आपण पाहतच आहोत की बालनाट्याचे विषय हे वेगवेगळे असतात किंवा आहेत. निरनिराळ्या ठिकाणी हे बालनाट्य घडत आहे. घरात, शाळेत, बागेत, स्वर्गात, अगदी कोर्टात पण. परवा एक अभिरूप न्यायालयाच्या नाटकातला प्रसंग आपण पाहिला. असंच एक नाटक लाटणे काकू बाल न्यायालयात. नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, मुलांनी लाटणे काकू आणि जॅकेटवाले काका यांच्यावर खटला भरला. बाल न्यायालयात चाललेला हा खटला मोठी रंगत आणतो. विदर्भात या नाटकाचे 25 अधिक प्रयोग झाले. गोविंद गोडबोले यांनी लिहिलेलं हे नाटक. बंड्या न्यायाधीश, चिम्या सरकारी वकील, विद्या आरोपीचे वकील. दोन्ही वकिलांची शेवटची भाषणं आणि न्यायाधीशांनी दिलेला निकाल हा आज आपण इथं सादर करूया.
4: आता दोन्ही वकिलांनी आपली सविस्तर निवेदनं न्यायालयाच्या समोर सादर करावीत. प्रथम चिम्या चतुर यांनी निवेदन सादर करावं.
9: माय लॉर्ड, बालकांच्या आयुष्याला गंभीर वळण लावणारे आणि त्यांच्या मनावर वाईट परिणाम करणारे प्रयत्न आज या न्यायालयात सादर करण्याचा आपला उपक्रम स्तुत्य आहे. याबद्दल प्रथम मी आपले अभिनंदन करतो. घरात आई वडील लाटणं किंवा तत्सम वस्तू, काठी छडी वगैरे घेऊन मुलांना जरबेत ठेवून त्यांच्याकडून कामं आणि तीही सक्तीनं करून घेतात. पालकांच्या हुकुमशाहीचा मी निषेध करतो. याबाबत लाटणे काकूंनी आपल्या हातातल्या लाटण्याला वापरलेला शस्त्र या शब्दाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. तीच गोष्ट जॅकेटवाल्या काकांची. त्यांनी चिंगीवर जे खोटं बोलण्याचे गंभीर संस्कार केले त्यामुळे तिच्या आयुष्याला गंभीर वळण लागण्याची शक्यता नाकबूल करता येणार नाही. तरी मी न्यायाधीश महाराजांना अशी नम्र विनंती करतो की बालकांना आपल्या जरबेखाली वागवणाऱ्या या दोन्ही पालकांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी.
4: विद्या विद्वाने, आता आपण आपलं निवेदन सादर करावं.
5: आज्ञा महाराज. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी जरी आवेशपूर्ण भाषण केलं असलं तरीही ते फोल आहे. याचं कारण त्यांचं निवेदन सत्याला सोडून असं आहे. म्हणून कोल्ह्यानं जरी वाघाचं कातडं पांघरलं तरी कोल्हा हा वाघ होऊच शकत नाही. माय लॉर्ड, लाटणे काकूंच्या बाबतीत मी यापूर्वीच निवेदन केलं आहे. याउलट मी असंही म्हणेन की आजच्या युगात छडी हा प्रकार शाळेतून आणि घरातूनही नाहीसा झाल्यामुळं मुलं बेभान बनली आहेत. मुलांना स्वातंत्र्य हवं याचा अर्थ त्यांना स्वैराचारी बनू द्यावं असा नव्हे. पूर्वी

0: ही गोष्ट छडी आणि वडिलांच्या डोळ्यातली जरब करत असे, पण वडील हल्ली प्रेमाने वागतात याचा अर्थ मुलांनी गैर घेतलेला असून ते आता आपल्या पालकांच्या डोक्यावर बसू लागलेत. जॅकेटवाल्या काकांसारख्या एखाद्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाला मुलांचं मानसशास्त्र आपण सांगणं कितपत संयुक्तिक आहे, कारण चिरंजीव चिंगी या प्रसंगापूर्वीही खोटं बोलत होती हे तिच्याच बोलण्यावरून सिद्ध होतं. याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की मुलांना आई वडिलांविरुद्ध भडकायला लावणारी विचार प्रवाहांची एक जोरदार लाट समाजात येत आहे आणि हा विचार प्रवाह आणणारे लोकच याला जबाबदार आहेत. गरीब बिचारा लाटणे काकू किंवा जॅकेटवाले काका यांना शिक्षा करण्यात काहीही अर्थ नाही, कारण आपलं फरमान निघताच ते स्वतःहून हजर झाले. त्यांना जर हुकुमशाहीच दाखवायची असती तर ते कधी झाले नसते. सबब त्यांना त्वरित मुक्त करण्यात यावं आणि अशा पालकांविरुद्ध मुलांना भडकवणाऱ्या विचार प्रणालीचा गुप्त खात्यामार्फत शोध लावून त्यांना चव्हाट्यावर आणून जबर शिक्षा करावी आणि मुलांपुढं एक आदर्श निर्माण करावा.
1: आपण सर्व निकाल ऐकायला उत्सुक झाला असाल. ऑर्डर ऑर्डर. आपण सर्व जण निकाल ऐकायला अगदी उत्सुक झाला आहात ही गोष्ट मी जाणून आहे. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आणि आरोपीच्या वकिलांनी मोठ्या आवेशपूर्ण भाषणांनी आपले पक्षकार कसे निर्दोषी आहेत हे पटवून दिले आहे. भाषण या दृष्टीने दोघांचीही वाणी चांगली होती. चिंटी आणि चिंगी यांनी केलेल्या तक्रारी, त्यावरील लाटणे काकू आणि जॅकेटवाले काका यांची उत्तरे मी काळजीपूर्वक ऐकली आहेत. विद्याविद्वाने आणि मिस्टर चतुर या वकीलद्वयांनी मोठ्या चातुर्यांनी आपले युक्तिवाद मांडले आहेत. उलट तपासणी किंवा तपासणीसाठी आवश्यक ते प्रश्न त्यांनी फार मोठ्या चतुराईने सादर केले, त्याबद्दल प्रथम त्यांना धन्यवाद देऊया. अर्थात तशी पद्धत नाही, पण आमचं हे बाल न्यायालय असल्यानं मी त्यांना न्यायालयातर्फे धन्यवाद देतो. दुसरे महत्वाचे धन्यवाद द्यायला हवे लाटणे काकू आणि जॅकेटवाले काका यांना, कारण ते जर आमच्या न्यायालयात हजर राहिले नसते तर साराच खेळ खलास झाला असता. मोठ्या उदार अंतकरणानं ते इथे आले आणि त्यांनी आपलं निरपराधित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल या बाल न्यायालयातर्फे मी त्यांचा आभारी आहे. ऑर्डर ऑर्डर. असं जरी असलं तरी एक गोष्ट महत्वाची, ती ही की जॅकेटवाल्या काकांसारखे एक मानसशास्त्राचे मान्यवर प्राध्यापक त्यांनी आपल्या मुलीला असं खोटं बोलायला सांगायला नको होतं. याचं कारण असं की घरात वडीलधारी माणसं जसं बोलतात जसं वागतात त्याचाच परिणाम मुलांवर होत असतो. मुलंही अनुकरण प्रिय असतात, सबब या गोष्टीकडे कानाडोळा करून चालणार नाही. काका जे खोटं बोलले ते कितीही उपयुक्त किंवा घरगुती जीवनात आवश्यक असलं तरी त्यांनी घरात असं वागायला नको होतं ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. परंतु त्यांच्या काही चांगल्या गोष्टी पाहता आणि एका मान्यवर मानसशास्त्राच्या भूमिकेशी समरस झालेल्या या काकांना फार मोठी शिक्षा हे कोर्ट देऊ इच्छित नाही, कारण ते स्वतःहून हजर झाले आणि जमेच्या बाजूही बऱ्याच आहेत. सबब त्यांना हे कोर्ट अशी शिक्षा देत आहे की त्यांनी आपल्या चाळीतील सर्व मुलांना दोन दोन चॉकलेट्स वाटावीत आणि त्यांच्याशी प्रेमाने वागावं. दुसरे आरोपी लाटणे काकू. लाटणे काकूंची तशी फार चूक नाही, त्यामुळे लाटणे काकूंना हे कोर्ट तशी फारशी शिक्षा देऊ इच्छित नाही. यांना फक्त समज देण्यात येत आहे. याचं कारण असं की मुलांवर जरब असावी पण त्याला मर्यादाही हवीच. फिर्यादींच्या बाजूने विचार करता मला चिंटी आणि चिंगी यांना असं सुचवावंसं वाटतं की त्यांनी उठसूट आपल्या आई वडिलांविषयी तक्रार आणू नये. त्यांनाच नाही तर मी सर्व बालकांना सुचवेन की किरकोळ गोष्टीसाठी मुलांनी पालकांच्या मागे कटकट लावू नये. तुमचे आई वडील हे तुमचे शत्रू नसतात, ते तुमचे पालक असतात. त्यांनाही तुमची काळजी असते, ते तुमच्या भल्याचा विचार करतात. तरी अशा किरकोळ गोष्टीची गंभीर बाब बनवून मुलांनीही अधिक चर्चा करू नये. यासाठी चिंटी आणि चिंगी यांनाही समज देण्यात येत आहे. आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात आणि या बाल न्यायालयाला शोभा आणलीत, त्याबद्दल बाल न्यायालयातर्फे बांड्या धडपडे प्रमुख न्यायाधीश बाल न्याय मंडळ आपलं व्यक्तिशः आभारी आहे. अशा तऱ्हेनं हे 60 ओळींचं निकालपत्र वाचून दाखवल्यानंतर कोर्टाचं आजचं कामकाज संपलं असं मी जाहीर करतो.
2: मस्त मस्त
3: काकू, बाल नाट्य किती गमतीची ना.
4: हो ना,

0: बालनाट्यच काय पण बालकथा कविता एवढंच नव्हे तर बालगीत पण निर्भेळ आनंद देणारी।
1: काकू, आजच्या दिवसाचा शेवट एका मस्त बालगीतानं करूया का?
0: हो चालेल ना।

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 10 आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: श्रोते हो, मालिका विशेष या अंतर्गत गोष्ट बालनाट्याची याचा भाग 10 आपण ऐकत होता. लेखक गोविंद गोडबोले, सादरकर्ते गोविंद मोकाशी. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि DTH उपग्रह वाहिनीवरही ऐकू शकाल. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये तर डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून

0: दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगीही न्यायालयानं दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. तसंच 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खांडुरी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आज 114 अंकांनी खाली आला आणि 75,201 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 32 अंकांनी घसरून 23,618 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया रणजित पाठक यांचे संतुरवादन, राग पुरिया कल्याण. मध्यालय गत झपताल तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ दिली आहे अजित पाठक यांनी. ऐकूया रणजित पाठक यांचे संतुरवादन, राग पुरिया कल्याण.

श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रणजित पाठक यांचं संतूरवादन ऐकलं. राग पुरिया कल्याण, त्यांना तबल्यावर साथ दिली होती अजित पाठक यांनी. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमका काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल. आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय. पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात, त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं, इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात, हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत राहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवर न टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत,

पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं. फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं. फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे, कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात तर काही लोक धडा शिकवतात. काही लोक कायमचे सोबती राहतात तर काही फक्त काही काळासाठी येतात. पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे. केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभा राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते. आपला मार्गही वेगळा असू शकतो. पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो, तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते. फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: अजिबाला।
1: आत्ताच आपण सलील कुलकर्णी आणि मिहिरा जोशी यांच्या आवाजातलं तुला शिकवीन चांगलाच धाडा या चित्रपटातलं गाणं ऐकलं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया ची व ची सौका या चित्रपटातलं गाणं. गाण्याला आवाज दिलाय श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. गीतकार आहेत परेश मोकाशी आणि संगीत दिलं आहे नरेंद्र भिडे यांनी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण श्रेया घोषाल आणि संगीत स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातलं ची व ची सौका या चित्रपटातलं गाणं ऐकलं. गीतकार होते परेश मोकाशी आणि संगीत दिलं होतं स्वप्नील बांदोडकर यांनी. या गाण्यासोबतच गीतबहार हा चित्रपट संगीतांचा कार्यक्रम संपला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स आणि 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
1: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
2: इयम आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ओस्लोनगरे तृतीये भारत नॉर्डिक शिखर सम्मेलने भागं भजितवान्. यस्योद्देश्यं प्रौद्योगिकी पुनर्नवीकरणीयोर्जा रक्षाव्यापार क्षेत्रेषु सहकारं सुदृढीकरणमस्ति. प्रधानमन्त्रिणा श्रीमोदिना स्वीडन देशस्य समकक्षीयेण उल्फ क्रिस्टर्सन इत्यनेन सह संयुक्तलेखे वैश्विक अनिश्चिततावधौ सहभागितायाः विषये अवधानं प्रदत्तम्. सर्वोच्च न्यायालयेन मानवजीवनस्य सार्वजनिक सुरक्षायाः च आवश्यकताम् उल्लिखन् उन्मत्तानाम् असाध्यरोगिणाम् अथवा प्रत्यक्षतया अपायकारिणां मार्गभ्रष्टशुनकानां कृते प्रथमवारं यूथेनेशिया माध्यमेन मृत्योः अनुमतिः प्रदत्ता. अपि च IPL क्रिकेट क्रीडायाम् अद्य सायङ्काले जयपुरे राजस्थान रॉयल्स दलं लखनऊ सुपर जायण्ट्स दलं सम्मुखीकरिष्यति.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. श्रोते हो, या ओळींसारखं आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या घरात प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे आणि कुटुंबातल्या सगळ्यांना एकमेकांविषयी ओढ वाटली पाहिजे. पण बऱ्याचदा तसं होताना दिसत नाही. घर म्हटलं की वाद आले, भांडण आली, राग द्वेष मत्सर आला आणि मतभेदही आले. आणि या सगळ्या गोष्टींचा घरातल्या ज्येष्ठांना खूप त्रास होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी ते निराश होतात, हतबल होतात. पण या सगळ्यामधूनही मार्ग काढता येतो, वाद मिटवता येतात आणि त्यासाठी फक्त पाहिजे असतो तो संवाद. तो कसा करायचा आणि कुटुंबातले वाद भांडणं कशी मिटवायची यासाठी आपल्याकडे अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वादपूर्व समुपदेशन केंद्र. या न्यायालयात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक वाकोडकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्यांना अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या मदतीने त्यांची निवड फॅमिली कोर्ट काउन्सिलिंगसाठी झालेली आहे. वाकोडकर सर हे देगलूर महाविद्यालयात 38 वर्ष अध्यापक आणि 15 वर्ष प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे स्थायी लोक अदालतमध्ये 2 वर्ष न्यायदान विषयक काम केलेलं आहे. कुटुंब प्रबोधन या विषयावर 75 पेक्षा अधिक व्याख्यानं त्यांची झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत आणि आज आपण कोर्टाची पायरी चढण्याआधी या विषयावर त्यांच्याशी संवाद साधतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, भारतीय समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर संयुक्त कुटुंब पद्धती हा आपल्या समाजाचा कणा आहे. आणि आत्ता जरी संयुक्त कुटुंब पद्धती खूप राहिली नसली तरी या पद्धतीचा प्रभाव आपल्यावर आहेच. तर ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून या कुटुंब व्यवस्थेविषयी आपण आधी बोलूया.
1: निश्चितच, ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्था ही अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. आणि आपली कुटुंब व्यवस्था ही तर जगातली आदर्श कुटुंब व्यवस्था अशी मानली जाते. या कुटुंब व्यवस्थेमध्ये संस्काराचं सिंचन होतं, नीतिमत्तेचे धडे मिळतात. आणि असंही म्हटलं जातं की कुटुंब व्यवस्था ही लोकशाहीची पाठशाळा आहे. आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था टिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुटुंब हा समाजाचा आधारस्तंभ आहे, समाज हा राज्याचा आधारस्तंभ आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा पाया जर काय असेल तर कुटुंब व्यवस्था आहे. आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था सुदृढ असणे ही काळाची गरज आहे.
0: सर, तुम्ही आता वादपूर्व समुपदेशन केंद्रासाठी काम करता समुपदेशक म्हणून, पण या केंद्रामध्ये या कक्षामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं आपल्या समोर येतात?
1: वादपूर्व विवाहविषयक समुपदेशन केंद्र, यालाच सोप्या भाषेमध्ये आपल्याला चला बोलूया असंही म्हणता येईल. कारण अलीकडे आपण असं बघतोय की कुटुंबातील संवादच संपलेला आहे. आणि म्हणून हा संवाद कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी झाला पाहिजे, याकरिता याला चला बोलूया अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे.
0: खूप छान नाव.
1: हा, खूप छान नाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं कौटुंबिक प्रकरणं या ठिकाणी येत असतात. मग ते पती पत्नींचा वाद असेल, मग तो मुलाचा किंवा आईचा वाद असेल, किंवा वडिलाचा आणि मुलाचा वाद असेल, किंवा बहिणीचा आणि भावाचा वाद असेल, अशा स्वरूपाची जी प्रकरणं आहेत ती इथे येत असतात. आणि प्रामुख्यानं जे ज्येष्ठांचे प्रश्न आहेत ते ज्येष्ठांचे प्रश्नसुद्धा प्रकर्षानं या ठिकाणी चर्चिले जातात.
0: ही प्रकरणं तुमच्यापर्यंत पोचतात कशी?
1: ही प्रकरणं आपल्याकडे पोलीस आयुक्तालय जे आहे त्याच्या अंतर्गत महिलांच्यासाठी भरोसा सेल अशा प्रकारची एक यंत्रणा तिथे आहे. आणि म्हणून भरोसा सेलमध्ये ज्या महिला तक्रारी घेऊन येतात किंवा ज्येष्ठ तक्रारी घेऊन येतात, यातली काही प्रकरणं ही भरोसा सेलकडून ही चला बोलूया या कक्षाकडे पाठविण्यात येतात. एक दुसरी गोष्ट अशी की ग्रामीण SP कार्यालय जे आहे तर त्या कार्यालयामध्ये ग्रामीण भागातली काही कौटुंबिक प्रकरणं तिथे येतात, तिथे नोंदविली जातात. आणि ती प्रकरणं मग प्रत्यक्ष कोर्टामध्ये पाठवण्यापूर्वी ती प्रकरणं आधी चला बोलूया कक्षाकडे पाठविली जातात. आणि अलीकडे तर झालं असं की आत्तापर्यंत साधारणतः म्हणजे आपण ऑन दी रेकॉर्ड विचार केला ते 257 प्रकरणं ही सेटल झालेली आहेत. आणि त्याशिवाय की असे

0: पक्षकार माझ्याकडे आले की ज्यांना न्यायालयात यायला जरा संकोच वाटला आणि म्हणून ती प्रकरणं परस्पर बाहेर सोडवली, त्यांना बाहेर समुपदेशन केलं, अशा प्रकारची म्हणजे एकूण साधारणत 306 प्रकरणं आजपर्यंत ही सेटल झालेली आहेत. म्हणजे 612 कौटुंबिक प्रकरणं ही न्यायालयामध्ये प्रविष्ट होण्यापासून परावृत्त केलेली आहेत.
1: याच्यामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं येतात सर तुमच्या समोर?
0: यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरण समोर येतात.
1: एखादा प्रसंग,
0: एक तर खूप छान प्रसंग असा आहे की कोरोनापूर्वी एक प्रकरण माझ्या समोर आलं. पती पत्नींचा वाद होता, तो वाद सामोपचाराने मिटला गेला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती की कोरोना लागला. कोरोना लागल्यानंतर काही दिवस न्यायालयातील हे कामकाज बंद होतं, पण जेव्हा सुरू झालं त्यावेळेला एक पती पत्नी कक्षाच्या बाहेर आले आणि माझ्या कक्षाच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी असतात. त्या मॅडम आतमध्ये आल्या, म्हणाले की सर एक पक्षकार आलेले आहेत आणि ते तुम्हाला मिठाई देण्यासाठी इथे आलेले आहेत. तर मी त्यांना, आपल्याला इथे मिठाई वगैरे आपले काही आचारसंहिता आहे, काही संकेत आहेत, आपल्याला असं काही देता येत नाही, तुम्ही नम्रतेनं त्यांना नाही म्हणून सांगा. 2-3 मिनिट गेल्यानंतर पुन्हा ते आले आणि ते म्हणले की सर तुम्हाला फक्त 1 मिनिट त्यांना भेटायचं आहे. म्हणलं भेटू, त्यांना भेटायला काही हे नाही आहे. मग ते दोघी भेटायला आले आणि त्या महिलेच्या कडेवरती एक छोटंसं बाळ होतं आणि ते बाळ दाखवता दाखवता तिच्या डोळ्यातून असुरू आले आणि ती असं म्हणाली की सर तुम्ही आमचं प्रकरण जे मिटवलं त्याच्यानंतर काही काळ गेला, आम्ही एकत्र राहिलोत आणि त्याच्यानंतर हे बेबी आम्हाला झालेलं आहे. हे इतका आनंद आम्हाला झाला की या आनंदाप्रित्यर्थ हे बेबी दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला मिठाई द्यायला इथे आलोत. मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही एक काम करा, त्यातला एक पेढा घ्या, तिला म्हणलं त्याच्या तोंडामध्ये घाल, त्याला म्हणलं तिला पेढा दे, मला तुम्हाला दोघांचं तोंड गोड झालं म्हणजे माझं तोंड गोड झालं. अशा प्रकारचे काही अगदी आनंदमय क्षण हे काम करत असताना आठवतात.
1: सर हे जे कौटुंबिक न्यायालयाचं वादपूर्व समुपदेशन केंद्र आहे याचा नेमका उद्देश काय आहे?
0: याचा उद्देश म्हणजे अलीकडे किरकोळ कारणावरून जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्याच्यामुळे झालं असं मॅडम की इतका लोड विद्यमान न्यायालयावरती आलेला आहे आणि न्यायालयाची एक विशिष्ट पद्धती असते, त्याच्यामुळे अशा प्रकारची अनावश्यक किरकोळ कारणावरनं जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्या प्रकरणांना कुठेतरी थोपविलं जावं, म्हणजे एक प्रकारचं स्पीड ब्रेकरचं काम आमचं चला बोलूया हे केंद्र करत आहे. आणि म्हणून यामुळे याचा परिणाम असा झाला की नक्कीच काहीतरी प्रकरणं न्यायालयात जाण्यापासून आम्ही परावृत्त करू शकलो.
1: मगाशी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं तुमच्यापर्यंत येतात, याच्यामध्ये कौटुंबिक कलह तर असतोच पण त्यापेक्षाही मालमत्तेविषयी काही प्रकरणं तुमच्या समोर येतात का?
0: निश्चितच,
1: आई वडिलांची
0: निश्चितच येतात. 25 ऑगस्ट 2018 चला बोलूयाची सुरुवात, याचा प्रारंभ इथे झाला आपल्याकडे आणि त्याच दिवशी माझ्यासमोर एक ज्येष्ठाचं प्रकरण आलं होतं. त्या ज्येष्ठाच्या प्रकरणामध्ये साधा विषय होता की वडील जे आहेत ते वयोवृद्ध आहेत, थकलेले आहेत, आई थकलेली आहेत, मुलगी ही अपंग आहे, अशा स्थितीमध्ये यांना माहिती न होता मुलांनी परस्पर जी काही मालमत्ता म्हणजे जी जमीन आहे ती जमीन स्वतःच्या नावाने करून घेतली. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मग त्यांना समुपदेशन असं करण्यात आलं की अरे बाबा ही नाहीतरी पुढे ही जमीन तुझीच आहे ना, मग आज वडिलांच्या हयातीमध्ये त्यांना दुःख देऊन ही जमीन घेण्यामध्ये काय पॉईंट आहे? ही भावनिक साध घातल्यानंतर तिथेच हे प्रकरण संपुष्टात आलं आणि अलीकडे ज्यावेळेला त्या ज्येष्ठ कुटुंबाशी मी जेव्हा संवाद साधतो त्यावेळेला ते अजूनही म्हणतात की सर आता आमचं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे, आता त्यांची नातीसुद्धा खूप सुदृढ झालेली आहेत. मुलगाही आता येतो, सुनही येते, तेही विचारतात यांना, अशा प्रकारे ते उद्घाटनच त्या प्रकरणाने झालेलं आहे.
1: सर या समुपदेशक कक्षाची कार्यप्रणाली कशी असते, म्हणजे इथे कशा पद्धतीने काम केलं जातं? बरोबर,
0: इथे जसं मी कल्पना दिली की या दोन माध्यमातून आमच्या समोर प्रकरणानंतर माझा जो तिथे क्लर्क आहे तो पहिल्यांदा तो फॉर्म भरून घेतो. तो फॉर्म भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती अगदी साधी माहिती असते, तुमचं नाव काय, मोबाईल नंबर काय, आधार कार्डची झेरॉक्स त्याला असतो, पासपोर्टचा फोटो त्याला लावला जातो,

0: आणि तो फॉर्म तो माझ्याकडे पाठवतो. तो पाठवल्यानंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे ती पत्नी असेल तर त्या पत्नीला मी कक्षामध्ये बोलावतो. पत्नी तिथे आल्यानंतर तिचं काय म्हणणं आहे म्हणजे तिची तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे त्या तक्रारीचा सारांश मी तिथे घेतो आणि त्याच्यानंतर मग एक आठवड्याच्या आतमध्ये पतीला बोलावलं जात. किंबहुना पती जर तिथलाच असेल, जसं माझं वर्किंग हे मंगळवारी असतं आणि बुधवारी असतं, तो पती जर संभाजीनगरचाच असेल त्याला लगेच बुधवारी त्याला बोलावलं जातं, म्हणजे फार वेळ दिला जात नाही. आणि दुसऱ्याशी तो आल्यानंतर त्या तक्रारीविषयी त्याचं काय म्हणणं आहे ते समजून घेतलं जातं. आणि या दोघांच्या याच्यामध्ये जे कॉमन डिस्प्यूट पॉईंट आहेत, या कॉमन डिस्प्यूट पॉईंटवरती दोघांना एकत्रित बोलावलं जातं आणि एकत्रित बोलावून त्यांना प्रदीर्घ असं समुपदेशन केलं जातं. आणि समोर पक्षकार आल्यानंतर, दोन्ही पक्षकार जर समोर आले तर सांगायला आनंद वाटतो मला, 60-70% प्रकरणामध्ये सेटलमेंट होतेच.
1: मी त्याच मुद्द्याकडे येत होते की कितपत तडजोड या प्रकरणांमध्ये तुम्हाला दिसून येते.
0: नक्कीच, म्हणजे दोन्ही पक्षकार जर उपस्थित झाले तर अशा प्रकरणामध्ये 60-70% प्रकरण ही नक्कीच त्याच्यामध्ये समेट होते,
1: सेटल होतात.
0: आता पुढचा प्रश्न असा अपेक्षित आहे, ही सेटल झालेली प्रकरणं कायम सेटल राहतात का? हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला ही सेटल झालेली जी कुटुंब आहेत त्यातल्या काही निवडक कुटुंबांना आम्ही बोलावतो आणि ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टीप्रमाणे सगळं सुरळीत चाललंय का त्याचा फॉलोअप घेतला जातो. फॉलोअप अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर,
0: कारण सेटल झालं आणि ते प्रकरण संपला असं नाहीये, तर फॉलोअप घेतला जातो. आणि त्या फॉलोअपमध्ये बऱ्याच वेळेला ते अतिशय भावना प्रधान यांनी ते बोलतात की सर खूप छान झालं, त्याच्यामुळे आमचं मुलंसुद्धा आता आमच्याकडे आहेत आणि आता आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, अशा प्रकारचं ते सांगतात. त्यांचं हे सांगणं म्हणजे आम्हाला पुढील कार्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मिळते आम्हाला.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमात आज तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: चला बोलूया याच्याशी समर्पक अशा प्रकारचं गीत मला सांगायला आवडेल. भले बुरे हे घडून गेले, विसरून जाऊ सारे आपण, चला विसावू या वळणावर.
1: खूप छान गाणं आहे, ते नक्की ऐकूया सर आपण.
2: भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ

कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कौटुंबिक न्यायालयाच्या वादपूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अशोक वाकोडकर यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. सर, मघाशी तुम्ही म्हणालात की अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये तडजोड होते आणि सामोपचाराने वाद मिटतात, पण

0: यासाठी तुम्ही काही असे उपक्रम राबवता का, लोकांमध्ये याच्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी?
1: कोणतीही यंत्रणा जोपर्यंत समाजाभिमुख होणार नाही तोपर्यंत त्या यंत्रणेचा लाभ किंवा त्या व्यवस्थेचा लाभ हे लाभार्थींना मिळणार नाही हे लक्षात घेऊन, जसं तुम्ही परिचय करून देताना सांगितलं की तुम्ही 38 वर्ष प्राध्यापक म्हणून होतात आणि प्राध्यापक म्हणल्यानंतर भाषणाचा नक्की छंद असणारच आणि म्हणून मग मी असं ठरवलं किंवा आपण याचं प्रबोधन केलं पाहिजे आणि म्हणून हे प्रबोधन जर कुठं करायचं असेल तर ते आधी शाळेमध्ये करायला हवं, ते आधी महाविद्यालयामध्ये करायला हवं आणि शाळा आणि महाविद्यालय अशा ठिकाणी जवळजवळ 75 ठिकाणी अशा प्रकारची मांडणी या संदर्भामध्ये केली. केवळ मांडणी केली नाही, आता परवाला जे एम पी राव कॉलेजला जे झालं व्याख्यान त्याच्यानंतर अर्धा तास मी बोललो आणि त्याच्यानंतर म्हणलं आता अर्धा तास आपण चर्चा करूयात. चर्चा करूयात म्हणल्यानंतर ही चर्चा पाहून ते एक तास चर्चाच चालली ती, कारण विद्यार्थ्यांनी इतके समर्पक अशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्यातून खूप अनेक प्रश्नांचा उलगडा त्यातून झालेला आहे.
0: सर, सासू सून संमेलन हा पण उपक्रम तुमच्या अंतर्गत राबवला गेला होता, त्याविषयी थोडस सांगा.
1: विचार असा केला की सासू आणि सून या पवित्र नात्याबद्दल अलीकडे जे समज गैरसमज झालेले आहेत ते कुठेतरी दूर झाले पाहिजे आणि ते दूर जर करायचे असतील तर केवळ आपण बोलून चालणार नाही तर आपण त्याच्यामध्ये सासू आणि सून यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. या भूमिकेतून पुण्याला नांदेड सिटीमध्ये, जी सिंहगड रोडवरती आहे, या नांदेड सिटीमध्ये सासू सून संमेलनाचं आवाहन केलं आणि या आवाहनाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की 125 सासू आणि 125 सुना यांनी नोंदणी केली, म्हणजे 150. आता आम्हाला मर्यादा इथे अशी होती की तो हॉलच 300 होता, त्याच्यामुळे आम्हाला इथे 250 स्टॉप करावं लागलं. आणि या सासू सून संमेलनासाठी पुणे येथील जिल्हा प्रमुख न्यायाधीश हे तिथे मार्गदर्शनासाठी आले, त्याचबरोबर ज्या सदस्य सचिव आहेत त्या पाटील मॅडम आल्या, त्याच्यानंतर भरोसा सेलच्या ज्या तिथल्या प्रमुख होत्या अनुराधा पाटील मॅडम त्यांनाही तिथे बोलावलं आणि अशा पद्धतीनं सासू सून संमेलनावरती अतिशय सकारात्मक पद्धतीनं मांडणी तिथे करण्यात आलेली आहे आणि ती मांडणी केल्यानंतर अनेक सासू आणि सुना यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले, तिथे
0: संवाद साधला
1: आणि एक संवाद साधल्यानंतर वातावरण कसं प्रसन्न होऊ शकतं याची एक अनुभूती आम्हाला त्या दिवशी सासू सून संमेलनाच्या अनुषंगाने आली. पुढे ज्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब यांच्याशी ऑनलाईन संवाद मी साधला, त्यावेळेला त्यांना ही कल्पना दिली, त्यांना सांगितले की सर आपण नाट्यसंमेलन ऐकतो, आपण साहित्य संमेलन पाहतो, आपण संगीत संमेलन पाहतो, पण आम्ही एक अशा प्रकारचं आगळं वेगळं सासू सून संमेलन घेतलेलं आहे. त्यांना ही कल्पना एवढी आवडली की त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली सर अशा प्रकारचा प्रयोग जो आहे तो आता प्रत्येक जिल्ह्याला व्हायला पाहिजे आणि म्हणून तशा पद्धतीनं एक अभिनव आणि नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक जिल्ह्याला करण्याचा मानस आता पुढे आहे आणि माननीय न्यायालयाच्या संमतीने हे सगळं पुढे केलं जाईल.
0: सर, आपण कुटुंब म्हटलं की ज्येष्ठ आणि तरुण पिढी हे दोन पिढ्या त्याच्यामध्ये येतात, तर विशेषतः तरुणांना जर याकडे आकर्षित करायचं असेल की कुटुंबामध्ये सामंजस्य असलं पाहिजे, शासन स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर आपण काय केलं पाहिजे?
1: दोन पिढ्यामध्ये अंतर राहणं, म्हणजे वैचारिक अंतर राहणं हे स्वाभाविक आहे. ज्यावेळेला रेल्वेची पटरी, रेल्वे ज्यावेळेला बदलते त्यावेळेला थोडा खडखडाट होतोच, पण तो खडखडाट कायमचा नसतो आणि पुढे तशा प्रकारचं त्यांचं अंतर नसतं. अशाच भावनेतून नवी पिढी आणि जुनी पिढी, खरं तर काय की जुन्या पिढीचे अनुभव हे आम्हाला असायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून संस्कार हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून नैतिक धडे हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत आणि म्हणून ते मिळण्याची अपेक्षा ही तरुणाईने केली पाहिजे. आणि तरुणाई जी आहे काल सापेक्ष तिच्यामध्ये वैचारिक बदल होणं हे स्वाभाविक आहे,
0: बरोबर,
1: जीवनशैली बदलणं स्वाभाविक आहे, हे सुद्धा ज्येष्ठांनी समजून घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं दोघांच्या मध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा सुसंवाद घडेल त्यावेळेला नक्कीच परस्पराविषयीचं अंतर हे राहणारच नाही.

0: कमी काय राहणारच नाही याच्या पद्धतीचं,
1: कमी व्हायला मदत
0: मदतही होईल.
1: सर, या विषयावर तुम्ही अनेक माध्यमांमधनं लेखन केलेलं आहे, तुम्ही व्याख्यानं देत आहात, आत्ता सध्या या विषयावर काही तुमचं नवीन लिखाण चालू आहे का?
0: या विषयावरती नवीन नक्कीच अनुभवजन्य अशा प्रकारची विचाराची मांडणी आपण पुस्तकांमधून करावी अशा पद्धतीचं मला मार्गदर्शन करण्यात आलं.

0: ही अपेक्षा नक्कीच आहे. आणि त्याला नाव सुद्धा मी दिलेलं आहे, चला विसाऊ या वळणावर, या शीर्षका अंतर्गत हे पुस्तक लिखाण होणार आहे.
1: सर, तुमच्या या पुस्तकासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. सर, कार्यक्रमात जाता जाता घरातल्या ज्येष्ठांना आणि तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: मी असं म्हणेल की रागावल्यावर जरा थांबलं आणि चूक झाल्यावर जरा नमलं की जगातले सर्व प्रश्न सुटतात. जर जगातले सुटू शकत असतील तर कुटुंबातले नक्कीच सुटणार आहेत. म्हणून प्रत्येक घटकाने परस्पराशी संवाद साधला पाहिजे. अलीकडे तो संवाद कमी झालेला आहे आणि म्हणून तो जर संवाद निर्माण झाला तर नक्कीच त्यातून सुसंवादही होईल आणि कुटुंब छान एक प्रकारचं पवित्र अशा प्रकारचं मंदिर बनेल, अशा प्रकारची अपेक्षा नक्की मला वाटते.
1: सर, खरं तर तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. आज इतक्या महत्त्वाच्या अशा विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्यासाठी आपल्या श्रोत्यांच्या करवी आणि आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मीही आकाशवाणीचे आभार मानतो की या माध्यमातून हा विषय समाजासमोर जाणार आहे.
1: कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वाद पूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे इंधन।

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्या संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेस बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आयर्लंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट UG परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या RCC क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही CBI कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. CBIच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि PV कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि JEEच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं, 14 मुली तर JEE परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे, तरीही भारतात दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल. श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
3: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
2: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोतेहो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, उसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळप झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं, तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थाने विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी

0: पदाचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटना म्हणतात की एफआरपी पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे, तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही एफआरपी वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूला नुसती एफआरपी वाढवायची आणि एमएसपी वाढवायची नाही. एमएसपी म्हणजे मिनिमम सेलिंग प्राइस. एफआरपी आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7 वेळ वाढवली, 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं एमएसपी ज्याला म्हणतो आपण साखरेची किमान किंमत ती 2900 होती, ती 1300 रुपयेच आहे. त्यामुळं एफआरपी आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेळ्या कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला, तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये एमएसपी केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे, आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्याच अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे, सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800, ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपये वर गेले. आणि मार्केट हे सेंटिमेंटल असते, त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी, तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही, तर एफआरपी किती आहे आणि एफआरपीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसरं असं आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसं बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा, त्यानंतर असा रोग आलेला नाही. म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा हेच अपयश आहे. कारण का, आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला या पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टरी काढल्या, आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्यूस्ट इथेनॉल आणि बी व्हीटी इथेनॉलला बंदी आणली, त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसरं, इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे. आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन बेस्ड इथेनॉलला दिलेलं आहे आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा. ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22%, तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरपी असताना आणि 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 एफआरपी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 4500 रुपये केली पाहिजे, 4500. त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं, एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत, त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्षाचे म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते ते सोडून घेतले पाहिजे. त्याचबरोबर 2004, 2007 आणि 2011 केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं, त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात साखरेचे

0: किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव।
1: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं धडपडीचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची जी स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळातून सुरू करू शकणार नाहीत अशी भीती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे। या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे, त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत। म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिलं दिले जातात ज्याला आपण एफआरपी म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राईस, तर ती एफआरपी थकवण्याचं प्रमाण वाढेल। म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची एफआरपी थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योग आणखी अडचणीत येऊन ही एफआरपी थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे। सरकारने आता जे सांगितलं की ते फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली। तर एक कारण हे सांगितलं जाते की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे। तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल। परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं। परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये, साखरेचे दर काही वाढायला भिडले अशी परिस्थिती अजिबात नाहीये। परंतु 2027 म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते, त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्र म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेला आहे। शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने एफआरपीमध्ये वाढ होते, परंतु दुसऱ्या बाजूला जी साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राईस असं म्हणतो MSP, ती मात्र काही वाढलेली नाही। म्हणजे जर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची MSP होती मिनिमम सेल प्राईस, ती आता पण तेवढीच आहे। तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही। साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो कारखाने विक्री करतात त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे, त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे। अशा कारखान्यांनी मग FRP थकवलेली आहे आणि कायद्यानुसार FRP थकवता येत नाही, त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटिसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतो। परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात, कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो। त्यामुळे FRP थकवली का तर थकवलेली आहे, म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची FRP थकवलेली आहे, तर हा आकडा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये, तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी FRP आहे, त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आता दुहेरी कोंडी झालेली आहे, इकडे FRP थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे। साखरे जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये, तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो। भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते, ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे। तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते। साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात, त्या शेवटीमध्ये सगळा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो। त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता

0: बॅलन्स दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यातनं ते सोल्युशन निघू शकतं. हा जो निरजबंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे, हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेचे जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, त्याचबरोबर इथेनॉल बद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी FRP आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे, त्यामध्ये FRP मध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय आहेत ते जर सरकारने घेतले नाहीत तर ही वाढवलेली FRP देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळं साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी FRP मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोत्यो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोत्यो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आत्ताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम सादर करत आहोत. माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 29 वैशाख शके 1948, अर्थात 19 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार याविषयी डॉक्टर प्रमोद मांडवकर यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान

0: प्रचार आणि प्रसिद्धी, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रमोद मांडवकर सर. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी विस्तार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सगळ्यात आधी आम्हाला सांगा की पारंपरिक आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रचार कोणत्या गोष्टींवर आधारित आहे?
1: नमस्कार शेतकरी बंधू. कृषी तंत्रज्ञान प्रचार म्हणजे आपण जे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याचा शेतकऱ्यांपर्यंत ते नेणं, याला आपण प्रचारण म्हणतो. आणि त्याला विविध माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी केली जाते.
0: बरं.
1: ते फार पूर्वीपासून केलं जातं कारण शेतकऱ्यांना त्या ज्ञानाची माहिती होणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहिलं पारंपरिक तंत्रज्ञान आहे ते म्हणजे स्थानिक ज्ञानावर अवलंबून आहे. जे स्थानिक गाव पातळीवरती जे ज्ञान आहे ते कशाप्रकारे लोकांपर्यंत माहिती आहे त्याचा तो महत्वाचा मुद्दा असतो. आणि अनुभव, त्यात काम करणारे जे शेतकरी आहेत जे पिढ्यांपिढ्यापासून त्यामध्ये काम करतात, पिढ्यांपिढ्यामध्ये जी त्यांची पद्धती आहे ती कशाप्रकारे विकसित झालेली आहे तीच पुढेपर्यंत नेण्याचे काम त्याला पारंपरिक पद्धतीमध्ये केलं जातं. आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये विचार केला तर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून केलेलं ज्ञान, वैज्ञानिक संशोधन. आपण स्वातंत्र्याच्या काळामध्ये पाहिलं तर खूपशी कृषी विद्यापीठं निर्माण झाली, संशोधन संस्था निर्माण झाल्या, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. ते शेतकऱ्यांपर्यंत घेऊन त्याला आपण आधुनिक तंत्रज्ञान असं म्हणतो. यामध्ये यांत्रिकीकरण आलं, आता जे डिजिटल मीडिया आहे त्याच्या माध्यमातून ज्ञान देणं, अशा प्रकारे हे दोन्ही पारंपरिक आधुनिक तंत्रज्ञान याच्यावरती सध्या काम चालू आहे.
0: अच्छा. आणि कृषी तंत्रज्ञान प्रचाराच्या ज्या पारंपरिक पद्धती होत्या त्या कशा प्रकारच्या होत्या?
1: पारंपरिक पद्धती ह्या प्रभावशाली आहेत पूर्वी आजही. त्या प्रथम पद्धत म्हणतात की व्यक्तिगत संपर्क पद्धती, म्हणजे समोरासमोर जाऊन संपर्क करणं, शेतकऱ्या शेतावरती भेट देणं, त्याला आपण फार्म अँड होम व्हिजिट असे इंग्लिशमध्ये नाव आहे. त्या सल्ला देणं आणि समस्या समजावून उपाय सांगणं, समस्या जाणून घेण्याकरता शेतावर जाणं महत्वाचं आहे. त्या त्याच्यामध्ये कृषी अधिकारी असतील, शास्त्रज्ञ असतील, ते शेतकरी शेतावर जाऊन तिथे प्रत्यक्ष पाहणी करतात आणि मग तिथे प्रत्यक्ष सल्ला समोरासमोर दिला जातो. त्यामध्ये आणखी दुसरी गट पद्धती त्याच्यामध्ये सुद्धा आहे. व्यक्तिगत संपर्कानंतर मग गट, जे शेतकऱ्यांचा एक समूह असेल, शेतकऱ्यांची सभा असेल किंवा प्रात्यक्षिकांची युनिट असेल, त्या ठिकाणी 15 ते 20 लोकांना किंवा 20-25 लोकांना एकत्र करून त्यांना संपूर्ण माहिती दिली जाते. हा एक प्रकार त्यामध्ये आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक पद्धती त्यामध्ये आहे पारंपरिकमध्ये, जे आपण म्हणतो की करून दाखवा आणि शिका. तर जे काही विकसित झालेलं बियाणं असेल किंवा तंत्रज्ञान असेल त्याची शेतकऱ्यांच्या शेतावरती चाचणी केली जाते. शेतकरी सांगितलं की हे तुम्ही तिथे करून दाखवा, शेतकरी स्वतः ते करतात आणि त्यांना पाहायला शिकायला मिळतं की हे वाण योग्य आहे किंवा त्यांच्या शेतीला पूरक आहे किंवा नाही, याची प्रत्यक्ष त्यांना चाचणी करून पाहायला शिकायला मिळतं.
0: पण मला असा एक प्रश्न पडतो की आता हे तुम्ही सगळं सांगताय की शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष जायचं, त्याच्या समस्या ऐकून घ्यायच्या आणि मग नवीन काही तंत्रज्ञान असेल तर ते त्यांना समजावून सांगायचं, प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवायचा, मग ही एवढी सुंदर पद्धत असताना आधुनिक ह्याची काय गरज निर्माण झाली आणि त्याच्यामुळे काय फायदे होऊ शकतात भविष्यात?
1: त्यामध्ये वेळेचा हा महत्वाचा मुद्दा आहे की त्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष दिवसभर थांबणं ह्या गोष्टीला खूप थोडी खर्चिक ती बाब आहे, वेळ खाऊ बाब आहे. आणि आधुनिक मध्ये काय आहे की तुम्हाला जे प्रत्यक्ष तुम्ही शेतावर न जाता तुम्ही एखाद्या लॅब मध्ये बसून ते मिळणारी माहिती तुम्ही अनालिसिस करून त्या संदर्भात सल्ला देऊ शकता. त्यामुळे वेळेच्या दृष्टिकोनातून हा जो आधुनिक पद्धती आहेत त्या जास्त प्रभावशील असतात.
0: बरं. आणि हे एकाच वेळेला अनेक शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात का?
1: निश्चित घेऊ शकतात. पारंपरिक पद्धती पण आहेत, त्या आणखी पद्धतीमध्ये सांगता येईल की शेतकरी शेतकरी पद्धत आहे की शेतकऱ्यांनी एखादं वाण ते विकसित केलं त्यांच्या शेतावर चाचणी केल्यानंतर तो ते वाण योग्य असेल तर इतर शेतकऱ्यांना प्रवृत्त करून देण्याकरता, ते शेजारी असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, मित्रांना ही पारंपरिक पद्धत ही चांगली आहे की एखाद्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांमार्फत दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत देणं, शेतकरी ते शेतकरी पद्धत ही प्रभावशील आहे. कृषी प्रदर्शन आहेत, मेळावे आहेत, हे सुद्धा त्यातमधली पारंपरिक पद्धती आहेत. आणि जनसंपर्क माध्यम तर विचार केला तर आपण दूरदर्शन माध्यम, त्याच्यापूर्वी रेडिओ हे सर्वात प्रभावशाली आहे पूर्वीपासूनही आजही. आणि वृत्तपत्र आहेत, कृषी मासिक आहेत, ही सगळी पारंपरिक प्रचार प्रसिद्धीचे माध्यम आहेत. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान किंवा पूर्वीपासून तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम झालेलं आहे.
0: बरं. जनसंपर्क माध्यमांमध्ये रेडिओ कार्यक्रमांचं महत्व कसं आहे?
1: रेडिओ हा पूर्वापार म्हणजे ह्या इंटरनेट सुविधा येण्यापूर्वी अतिशय प्रभावशाली काम झालेलं आहे. आजही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन तो शेतकऱ्यांचा आवडता विषय झालेला आहे. त्याच्यामध्ये पाहिलं तर प्रमुख उद्दिष्ट असे की शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवणं, हे जे इतर माध्यमांचं काम आहे ते रेडिओचं माध्यम आहे. त्यामध्ये उत्पादन वाढ व खर्च कमी करणं, योग्य वेळी योग्य माहिती देणं हा महत्त्वाचा मुद्दा हा रेडिओच्या माध्यमातून होतो. कारण जे ठराविक कार्यक्रम असतात ते ठराविक हंगाम नाही आहे, येणाऱ्या हंगामाला अनुसरून कार्यक्रम हे रेडिओवरती केले जातात, त्याप्रमाणे शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो. शेतकऱ्यांचा समस्यांचा

0: वर्णन केलं जातं, त्या त्या पिकावर असतील किंवा हंगाम निहाय किंवा पीक निहाय ज्या काही समस्या आहेत त्याचं समाधान करण्याचं काम केलं जातं. त्याच्यामध्ये कार्यक्रमाचे काही प्रकार आहेत, कृषी सल्ला कार्यक्रम, तज्ज्ञांचं मार्गदर्शन केलं जातं एखाद्या विशिष्ट विषयाची, पशुसंवर्धन असेल, मत्स्य व्यवसाय असेल किंवा शेळीपालन असेल, कुक्कुटपालन, त्या विषयाला अनुसरून तज्ज्ञांचं मार्गदर्शन केलं जातं. यशोगाथा काही शेतकऱ्याच्या विकसित केल्या जातात, त्याचा माहिती रेडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये दिली जाते. म्हणजे एखादा यशस्वी शेतकरी आहे त्याची त्याची कशी यशोगाथा शेतकऱ्यांना प्रेरित करते इतर शेतकऱ्यांना, ते माध्यम रेडिओ माध्यमातून कार्यक्रम केलं जातं. फोन इन कार्यक्रम आहेत, शेतकऱ्यांकडून डायरेक्ट थेट प्रश्न विचारले जातात रेडिओवरच्या कार्यक्रमांना, त्यांना डायरेक्ट उत्तर दिली जातात, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हवामान अंदाज पीक नियोजनासाठी महत्त्वाचा असतो, तर रेडिओच्या कार्यक्रमामध्ये हवामानाचा अंदाज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दिला जातो, त्याच्यामुळे वेळीच त्याचं नियोजन करणं सोपं जातं. एखादी पिकाचं नुकसान टाळण्याकरता हवामानाचा अंदाज रेडिओवर मिळणार हा प्रभावी माहिती आहे. आणि बाजारभाव आहे, विक्रीची माहिती आहे, त्याची माहिती रेडिओच्या माध्यमातून दिली जाते. तर मग ग्रामीण भागाचा विचार केला, ग्रामीण भागामध्ये रेडिओ सहज उपलब्ध होणारं साधन आहे, कमी खर्चिक आहे, अधिक परवडणार आहे, निरक्षर शेतकऱ्यालाही त्याचा लाभ होतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा हा रेडिओच्या कार्यक्रमात आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पाहायला मिळतो.
1: बरं, आता पारंपरिक प्रसिद्धी माध्यमांद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार कसा केला जात होता त्याच्याबद्दल काय सांगता येईल?
0: पारंपरिक माध्यमं ही माहिती, संदेश किंवा तंत्रज्ञान लोकांपर्यंत पुरवण्यासाठी पूर्वीपासून वापरले जातात. त्याच्यामध्ये पारंपरिक माध्यमामध्ये लोककला व लोकनाट्य ही पूर्वीच्या काळी होती. प्रत्येक गावागावामध्ये जे कार्यक्रम होतात ते मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, पण त्याच्या कार्यक्रमामध्येच एखाद्या शेतीतंत्रज्ञाची माहिती दिली जायची. नवीन येणारं वाण असेल, लागवड पद्धती, त्याची माहिती त्या द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जायची ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकरता. दुसरं गाणी असतील, कथाकथन, लोकगीतं, पोवाडे, तुम्ही पाहिलं तर खूपसे पोवाडे असतील ती जे शेतीवर आधारित आहेत. लोकगीत आहेत जी आपण बहिणाबाईंची जी ओव्या आहेत, कविता आहेत, अशा शेतीवरतीच आधारित आहेत. त्यातनं प्रबोधनाचं काम ह्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्याप्रमाणे जत्रा असतील किंवा मेळावे असतील, तुम्ही पाहिलं तर आता कृषी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होता, मग पूर्वीच्या काळामध्ये जत्रा प्रत्येक गावच्या असतात, देवांच्या जत्रा असतात, त्या गावच्या जत्रेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना प्रबोधनासाठी काही कार्यक्रम केले जातात, मेळावे केले जातात. त्याप्रमाणे पारंपरिक जी काही पद्धती आहेत, आज आपण पाहतो की आधुनिक तंत्र वापर करतो, पूर्वीच्या काळामध्ये ढोल ताशे वाजवून गावागावात लोकांना माहिती दिली जायची की अमुक ठिकाणी मेळावा आहे, प्रदर्शन आहे, किंवा लागवड पद्धतीविषयी माहिती देणार आहे, लाऊडस्पीकरवरून माहिती देणं, किंवा भित्तीचित्र मोठ्या प्रमाणामध्ये मोठेपणे पोस्टर्स लावले जायचे पूर्वीच्या गावामध्ये. आज ते होत नाही आहेत, गरज पण नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये ती गरज होती. एखादा पोस्टर पाहिल्यानंतर लोकांना माहिती पडायची की अमुक ठिकाणी अमुक कार्यक्रम आपण जायला पाहिजे. काही ठिकाणी कठपुतळीचा आपण पपेट शो म्हणतो, कठपुतळीच्या माध्यमातून माहिती देणं, ग्रामसभा, ग्रामबैठका, हे सगळ्या माध्यमातून हे सगळं व्हायचं आणि त्यातून थेट संवाद आणि चर्चा होत होते अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: अच्छा, आणि याची वैशिष्ट्य काय आहेत?
0: पारंपरिक साधनांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, स्थानिक भाषा आणि संस्कृतीवर आधारित असायची. स्थानिक ज्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये ते समजावून सांगितलं जायचं आणि संस्कृतीला धरून असायची. आपण म्हणतो की रोहिणी नक्षत्रावरती पेरणी केली गेली पाहिजे, त्याचे फायदे काय आहेत, तशा संदर्भातची माहिती पुढे पूर्ण असायची. दुसरं कमी खर्चिक, म्हणजे कोणत्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात खर्च असायचा नाही आहे, मोठ्या प्रमाणात जाहिराती असायच्या नाही आहेत, त्याच्या परिस्थितीनुसार तिथल्या लोकांना माहिती देणं हे काम त्याप्रमाणे केलं जायचं. लोकांना सहज समजणारे असायचे, आणखीन लोकांच्या भाषेमध्ये लोकांना सहज समजणार,
1: स्थानिक भाषा असल्यामुळे तो एक प्रत्येक ठिकाणची भाषा वेगवेगळी आणि आपल्या भाषेत समजावून सांगितल्यावर त्याचं आकलन पटकन होतं.
0: निश्चित निश्चित,
1: बरोबर.
0: आणि विश्वासार्ह आणि प्रभावी, कारण काय माहिती समोर येणारा माणूस हा त्यांच्या ओळखीचा असायचा. आज आपल्याला समोर माहिती मिळते, पण ते समोरचा प्रत्यक्ष बोलणं, आपण म्हणतो की समोरासमोर माहिती मिळणं आणि त्याचा विश्वास फार मोठी असायची, येणारा माणूस विश्वासावर असण्याची शक्यता जास्त असायची, त्यामुळे त्याचा फायदा लोकांना जास्त प्रमाण झालेला.
1: आता आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रचार माध्यम जी आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: आता आपण आधुनिक माध्यम म्हटलं त्याच्यामध्ये डिजिटल माध्यम म्हणतो की मॉडर्न एक्सटेन्शन, कम्युनिकेशन मीडिया, त्याच्या माध्यमातून वापर करून जलद, अचूक आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये पडण्याची पद्धती आहेत या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये. वैयक्तिक आहेतच, परंतु मोठ्या प्रमाणात लाखो लोकांपर्यंत आपण एकाच वेळी पुरवण्याची पद्धती आपण आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पाहतो. त्यामध्ये मोबाईल व स्मार्टफोन सेवा आहेत, इंटरनेट व वेबसाईट आहे, सोशल मीडिया आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत, त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व ऑनलाईन प्रशिक्षण आहे, GIS व रिमोट सेन्सिंग आहे, कॉल सेंटर, हेल्पलाईन, अशी सर्व खूपशी उदाहरणं आहेत की जी जलदरित्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत, शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचतात, त्याला आपण आधुनिक तंत्रज्ञान प्रचाराचं माध्यम असं म्हणतो.
1: आता तुम्ही उल्लेख केलात की आपला जो शेतकरी गट आहे तो आता सुशिक्षित आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. तरीही काही असा तळागाळातला गट असेल तर त्यांच्यापर्यंत आधुनिक प्रचार पद्धतीने जाण्याकरिता काही मार्ग आहे का किंवा काही वेगळ्या वाटा आहेत का, त्याबद्दल काय सांगाल?
0: निश्चितच, कारण आधुनिक विचार केला तर पाहिलं की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला मोबाईलचे आले त्यावेळी ते फक्त छोटे हँडसेट होते, कोणत्या प्रकारचे डिजिटल डिस्प्ले नव्हता. कालांतराने आज डिस्प्ले आलेला आहे, आपण स्मार्ट फोन म्हणतो सगळी माहिती, ती स्मार्टफोन करण्याची पद्धती शेतकऱ्यांनी स्वतः आत्मसात केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण म्हटलं मोबाईल व्हॉइस SMS आहे, व्हॉइस मेसेज आहे, ती एक संकल्पना आहे. मोबाईल ॲप्स आहेत, त्याच्या माध्यम किसान सुविधा असेल, इफको किसान असेल, इंटरनेटवरचे माध्यम म्हणजे कृषी माहिती पोर्टल आहे, ऑनलाईन प्रशिक्षण आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स, त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण घ्यायची गरज, तुम्हाला त्याच्या माध्यमांची फक्त ओळख होणं महत्वाचं आहे.
1: ऑनलाईन मार्गदर्शन त्यांना ते केलं जातं,
0: त्यांना केलं जातं. व्हॉट्सअप, यूट्यूब आणि फेसबुक माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून लोकांना जलद माहिती मिळते आणि ते अचूक पण मिळते, त्यामुळे त्याचा वापर करणं सोपं जातं. दूरदर्शनवरचे कृषी कार्यक्रम, रेडिओवरचे तुमचे FM काय आहे, कम्युनिटी रेडिओ आहे, हे माध्यम त्याच्यामध्ये काम करतात. आजकालच्या सभा आहेत त्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होतात. त्याचप्रमाणे आणखीन जी आपण व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना काही ॲप्स आहेत, त्या ॲप्सच्या माध्यमातून जोडून शेतकऱ्यांना त्यांच्या वेळेनुसार प्रशिक्षणाचं काम केलं, त्यांना कुठल्या प्रमाणात फिजिकली अटेंड राहण्याची गरज नाही एखाद्या संशोधन केंद्रावरती किंवा प्रशिक्षण केंद्रावरती, शेतामध्ये त्यांना बसून तिथे त्यांना प्रशिक्षणाचे काम सुद्धा या ऍपच्या द्वारे केलं जातं.
1: बरं, म्हणजे हे अगदी सहज सुलभ असं झालेलं आहे आणि अगदी तळागाळातला शेतकरी सुद्धा या पद्धतीशी जोडून स्वतःची प्रगती करू शकतो आणि वेगवेगळ्या गोष्टी आत्मसात करू शकतो. आता आधुनिक तंत्रज्ञान प्रचाराची वैशिष्ट्य काय आहेत, काय सांगा?
0: प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जलद आणि व्यापक प्रसार जलद होतोय आणि व्यापक, म्हणजे आपल्या पारंपरिक म्हणजे आपण कसं एकाच एक असं असतं, आज एकाच लाख लोक सुद्धा आपण त्यामध्ये प्रशिक्षित करू शकतो, अशा प्रकारची ताकद त्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आहे. कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारे जास्त खर्च करावा लागत नाही, कमी वेळेमध्ये तुम्ही पोहोचू शकता. अद्ययावत माहिती ती एक महत्वाचा मुद्दा की आज माहिती मिळाली की तुम्ही आजच्या आज ती लोकांपर्यंत
1: पोहोचता येते,
0: हा एक तंत्रज्ञान माध्यमाचा मोठा फायदा आहे. आणि इंटरॅक्टिव्ह सुविधा म्हणजे प्रश्न उत्तर सुविधा, प्रश्न उत्तर सुविधा ह्या दोन्ही ह्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये उपलब्ध आहेत. आपण नुसतं माहिती एका मार्गे देणं नाही तर समोरून त्याला उत्तर सुद्धा देण्याची आपली तयारी असते, हे महत्वाचे वैशिष्ट्य या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
1: मग या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये काही ठराविक ॲप्स असतील किंवा काही माहिती देण्याच्या काही पोर्टल्स असतील तर त्याच्यामधून शेतकरी आपल्याशी संवाद साधू शकतात.
0: निश्चित.
1: बरं, याच्या आणखीन काय फायदे सांगता येतील तुम्हाला?
0: तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जलद माहिती सांगितलं, व्यापक पोहोच आहे, अद्ययावत अचूक माहिती आहे, खर्च आणि वेळेची बचत. आपण एखादा कृषी मेळावा घ्यायचं तर आपल्याला खूप खर्च करावा लागतो, त्याचे महिनाभर अगोदर प्लॅनिंग करावं लागतं, पण आपण जर एखाद्या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रेनिंग द्यायचं म्हटलं तर तुम्ही 2 दिवसामध्ये तुमच्या एका ठिकाणी बसूनच त्याच लोकांपर्यंत त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांना ऍपच्या माध्यमातून प्रशिक्षित करू शकता, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मल्टीमीडिया शिक्षण म्हणजे सोप्या पद्धतीने शिकवता येऊ शकतं, म्हणजे ज्या भागामध्ये शेतकरी त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेमध्ये आपण त्या ऍपच्या माध्यमातून त्यांना माहिती देऊ शकतो, त्यांचे प्रबोधन पण करू शकतो. निर्णय घेण्यास मदत होते लोकांना, कारण ह्याच्या मध्ये काय होतं की आजचा आज बाजारभाव तुम्हाला आजच कळल्यामुळं आपला बाजार विक्रीला न्यायचं कुठे न्यायचं आहे, त्याची किंमत काय आहे, ह्या संपूर्ण माहितीत अद्ययावत माहिती आपल्या शेतकऱ्यांना ह्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहीत झालेलं आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शेतकरी सक्षमीकरण झालेलं आहे, शेतकरी आत्मनिर्भर होत चालले आहेत की त्यांना माहिती आहे की मला कोणत्या माध्यमातून मिळालेली माहिती माझ्या शेतीसाठी उपयुक्त आहे, कोणत्या माध्यमामुळं मला माझं नुकसान कमी करण्यात मदत मिळेल, किंवा हवामान सल्ल्यामुळं माझं पीक वाचवण्यात मला मदत मिळू, अशा प्रकारची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांमध्ये ते सक्षमीकरण होत चाललेलं आहे. आणि जोखीम पण कमी होते, म्हणजे कीड रोग हवामान याची पूर्वसूचना मिळाल्यामुळे शेतकरी त्याच्या संदर्भात अगोदर सतर्क होतो आणि मग त्याप्रमाणे उपाययोजना तो अगोदर आपल्या शेतावरती करू शकतो. महत्वाचे फायदे आपल्याला पाहायला मिळतात.
1: शेती उत्पादन वाढवण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता येईल आपल्याला?
0: आजच्या काळामध्ये आपल्याला ह्या दोन्ही पारंपरिक आणि आधुनिक तंत्र दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत, कारण काही शेतकऱ्यांना विश्वासार्हता कमी वाटली की मग ते प्रत्यक्ष संपर्क करतात आणि मग प्रत्यक्ष माहिती करून घेतात. आपण म्हटलं तर पारंपरिक तंत्रामध्ये आपण म्हटलं की स्थानिक ज्ञान अनुभव पिढ्यांपिढ्याचा एका बाजूला एक विषय झाला आणि दुसरा आहे नवीन तंत्रज्ञान, त्यामध्ये सवैतिक संशोधन किंवा यांत्रिकीकरण आणि डिजिटल मीडिया. सांगण्याचं म्हणजे काय, आपल्याला स्थानिक ज्ञान आणि वैज्ञानिक सुधारणा दोन्हीचा आपण एकत्रितपणे अभ्यास करायचा आहे. पारंपरिक बियाण्याच्या जतन पद्धती आहेत प्लस सुधारित वाण आहेत, हाय यील्डिंग व्हरायटी आपण म्हणतो, त्याच्या संदर्भात कोणती जास्त प्रभावशील त्याचा आपण अभ्यास करायचा आहे, आणि खत वापरामध्ये सेंद्रिय शेती पद्धती आणि आधुनिक जे आपण रासायनिक खतांचा वापर आहे त्याचा आपण संतुलित वापर केला गेला पाहिजे. कोणत्याही एका माध्यमाचा हट्ट धरण्यापेक्षा त्या संतुलित माध्यमातून आपण शेती उत्पन्न कसं वाढू शकतो ह्याचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला गेला पाहिजे. माध्यमाचा विचार केला तर आपण गावसभा, शेतकरी मेळावे ह्या पारंपरिक आहेत, परंतु मोबाईल ॲप सांगितलं, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, दोन्ही वयोग वापरल्यामुळे आज दोन्ही वयोगट आपल्याला त्या साधता येतात. कारण जो 50 पुढे शेतकरी आहे तो पारंपरिक ज्ञानाकडे जास्त वळायला पाहतो, पण आधुनिक शेतकरी जो आहे 20-30 शेतकरी, नवीन शेतकरी, युवा शेतकरी, त्यांना ह्या आधुनिक तंत्रज्ञान जास्त ओढ आहे. त्या दोन्हीचा त्यांनी संगड घालून त्याची माहिती आपल्याला पोहोचता येऊ शकते. हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रात्यक्षिके असतील जे आपण पाहून आणि ऐकून दोन्ही प्रकारे शिकतो त्याचा सुद्धा आपण वापर केला गेला पाहिजे. पीक पद्धतीमध्ये पिकांची फेरपालट ह्या जसे आपण पारंपरिक पद्धती आधुनिक तंत्रज्ञानामध्ये त्याचा पाण्याची बचत करण्यासाठी आपण ड्रीपचा वापर असू शकेल, फॉगर्सचा वापर असू शकेल, उत्पादन वाढण्यासाठी त्याचा आपण कसा प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो ते एक आहे. हवामानचं ज्ञान, पूर्वीचे हवामान शेतकऱ्यांना त्यांचं पारंपरिक त्यांना ज्ञान माहिती आहे की रोहिणी नक्षत्र आलं की आपण पेरणी केली पाहिजे, पण आताच्या काळामध्ये बदलत्या हवामानानुसार थोडीशी तो याची माहिती अद्ययावत मिळण्याप्रमाणे आपण ते आपल्या पेरणीमध्ये किंवा लावणीमध्ये किंवा पिकांच्या आंतरपिकांच्या काळामध्ये आपण बदल करू शकतो याची आपण माहिती घेतली गेली पाहिजे. आणि योग्य वेळी पेरणी आणि योग्य वेळी कापणी, कारण आजकाल कापणी सुद्धा केल्यानंतर पीक वाया जाऊ नये किंवा पावसामुळे ते भिजू नये यासाठी काळजी घेण्याचं काम मला दोन्ही माध्यमांच्या माध्यमातून माहिती मिळू शकते. मोबाईल माध्यमातून तुम्हाला मिळालेली माहिती की पिकाचं संरक्षण करणं गरजेचं आहे, ह्या दोषांचा आपण अंगळ घालणं अतिशय महत्वाचं आहे.
1: भविष्यातील यशस्वी शेतीचं सूत्र काय असेल?
0: पारंपरिक शेतीचे ज्ञान त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचे जोड देऊन उत्पादन वाढण्यासाठी आपण जे जे काय करणार आहोत, खर्चाची बचत असू शकेल, मातीची सुपीकता टिकवायची आहे, शाश्वत शेती आपल्याला करायची आहे, आजच्या काळात विचार करता नैसर्गिक शेतीकडे आपल्याला वळायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाची भीती काढून टाकली पाहिजे. तर त्यांनी स्नेही व्हायला पाहिजे, त्यांनी साधनांची कमतरता ती सरकारने पूर्ण केली पाहिजे, अद्ययावत जी साधने ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजेत, योग्य प्रशिक्षणासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे, कारण याचं प्रशिक्षण हे महत्वाचं माध्यम आहे. पारंपरिक असेल किंवा आधुनिक प्रशिक्षण त्यांनी घेतलं गेलं पाहिजे. या सध्या ह्या माध्यमातून आपण तर केलं तर उत्पादन वाढ, शाश्वतता आणि आर्थिक फायदा ह्याचा सगळ्याचा मेळ जुळून येईल. त्यामुळं पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालून शेती करणं भविष्य शेतीचं सूत्र महत्वाचं असू शकेल.
1: आधुनिक तंत्रज्ञानाकडे येण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील?
0: आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना घेण्याकरता आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि शेतकरी शाळा हे दोन माध्यम जास्त प्रभावीपर्यंत ठरू शकतात. प्रशिक्षण म्हणजे आज शेतकऱ्याला वेळ फार कमी आहे, तो शेतावरतीच राहूनच माहिती घेण्यासाठी जास्त प्रयत्नशील असतो, कारण पूर्वीच्या काळामध्ये प्रशिक्षण आयोजित करताना 3-5 दिवस एका संशोधन केंद्रावरती जाणं, कृषी केंद्रावर तो वेळ देणं, ते पाहणं शेतकऱ्यांना त्यावेळी शक्य होतं, पण आज ते शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना शेतावरतीच बसून प्रशिक्षणाची व्यवस्था करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये शेतकरी शाळा किंवा शेतकरी प्रबोधनाचे मग कार्यक्रम हे त्यांच्या शेतावरतीच आयोजित करणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी मग ह्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मोबाईलचा वापर असू शकतो, मोबाईल ॲप्सचा वापर आपण करू शकतो, आणि कृषी विस्तार सेवा मजबूत करणं महत्त्वाचं आहे की आजपर्यंत शेतकऱ्यांना ज्या काही सेवा मिळाल्या जातात त्यासाठी त्यांना त्यांच्या शेतावरतीच राहून तिथं कशाप्रमाणे माहिती त्यांना मिळू शकेल हे पाहणं महत्त्वाचं असू शकेल. आणि स्थानिक भाषेत माहिती घेणं हे महत्त्वाचं आहे. स्थानिक भाषेत माहिती त्या शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध होणं हा एक महत्त्व, त्यासाठी मग सरकारने त्या प्रमाणात प्रयत्न केले तर ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकते. आणि अशी शेतकऱ्यांची उदाहरणं जी शेतकऱ्यांना अधिक प्रवृत्त करतात, आपण पाहतो काही प्रगतशील शेतकरी आहेत, गाय सन्मान प्राप्त शेतकरी, त्यांच्या यशोगाथा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं त्याच्या माध्यमातून ते कशाप्रकारे यशस्वी झाले, पारंपरिक ज्ञानाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी कशाप्रकारे शेतीमध्ये उत्पादन वाढ केलेली आहे, कशाप्रकारे त्यांना यश मिळालेलं आहे, त्या संदर्भातल्या यशोगाथा त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे त्यांना उद्युक्त करण्याचं महत्त्वाचं साधन ठरू शकतं.
1: बरं, कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसिद्धी करून आपल्या उत्पादनामध्ये वाढ केलेली आहे किंवा आपल्या उत्पन्नामध्ये वाढ केलेली आहे असे काही तुम्हाला उदाहरण देता येईल का?
0: उदाहरणं खूप आहेत. आता आपण आता सध्याचा विचार केला तर सध्या या वर्षीचा हंगामात विचार केला आंब्या बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात आंब्याचा सुरुवातीचा मोहर करपल्यामुळं शेतकऱ्यांना आंब्याचे फळझाडं कमी झालेली आढळून येते. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही मोहरची फळझाडं झाली त्याच्यामधून शेतकऱ्यांना सल्ला दिला गेला कृषी विद्यापीठांमार्फत की आपण बॅगिंग केलं पाहिजे, पेपर बॅगिंग केलं पाहिजे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून यावर्षी खूपशा शेतकऱ्यांनी पेपर बॅगिंग केल्यामुळं त्यांना जे उष्णतेच्या परिणामामुळे त्यांचं पीक वाचलेलं आणि त्यांना चांगल्या प्रकारे फळांची त्यांना साईज पाहिजे ती मिळालेली आहे. अशा प्रकारचा फळांचं नुकसान टाळणं

करता ह्या याची प्रभावी माध्यमं विद्यापीठांना त्या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गेलं की ह्या मोहोर कशाप्रकारे टिकवायचे आणि त्या संदर्भात फळधारणा कशी ठरवता येईल, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं आपण विचार केला तर लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना भात कापणी उशीर झाल्यानंतर पुढच्या हंगामामध्ये कधी पुढचं पीक कसं घ्यायचं आहे, कोकणामधल्या कडधान्य पिकांची पेरणी कधी केली पाहिजे, त्या संदर्भात कोणती त्यांना बुरशीनाशक

0: कोणत्या प्रकारचे कीटकनाशकांचा वापर केला या संदर्भातली माहिती शेतकऱ्यांना वेळी दिल्यामुळे त्यांनी सुद्धा वेळेनुसार पेरणी केली गेली आहे. आणि हवामान आधारित सल्ला दिल्यामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान ते होणं टाळलेलं आहे या संदर्भातही शेतकऱ्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून आपण माहिती दिलेली आहे.
1: बरं श्रोते हो, पारंपरिक पद्धत ही खूपच सोयीची आहेच हे अगदीच मान्य आहे, पण तरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर निश्चितपणे युवा शेतकऱ्याला आपलं उत्पन्न वाढवून आर्थिक फायदा करून घेता येईल, यामध्ये प्रश्नच नाही आहे. तर आजच्या कार्यक्रमात आज सर तुम्ही आलात आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना खूप छानच मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकऱ्यांतर्फे आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार याविषयी डॉक्टर प्रमोद मांडवकर यांची स्वप्नेता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आता आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं एक भक्तिगीत ऐकूया. गीतरचना संत नामदेव यांनी केली असून या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे राम फाटक यांनी.

आत्ताच आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं भक्तिगीत ऐकलं. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणीमध्ये गाभण जनावरांच्या निगेसंबंधी माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम दुपारी 2 पुन्हा प्रसारित होईल. संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवारमध्ये समृद्ध कोकणासाठीचे व्हिजन याविषयी माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर विलास जाधव. बरं श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरतं निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

0: आत्ताच आपण माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8 वाजता आहेत. आमची पुढील उद्घोषणा लवकरच.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत। आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील।
2: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही 4x वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते। हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले। भारतानं 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले, तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला। या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल, असंही मोदी म्हणाले।
3: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेजेस बढ़ाएंगे।
2: 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले।

0: परिषदेआधी मोदी यांनी आईसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. NTPCL अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ 1 वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव्ह यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98 रुपये 64 पैसे तर डिझेल 91 रुपये 58 पैसे झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107 रुपये 59 पैसे दराने आणि डिझेल 94 रुपये 8 पैसे दराने मिळत आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान

0: विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणूकीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून एलपीजी खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं, महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा दुसरा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सय्यप्पा बाणगर आणि सहकारी यांनी गायलेलं श्री खंडोबाच्या लग्नाची कथा हे धनगरी गीत ऐकूया.

0: मानव खंडाला मधल्या तळाला ह्या जंगल झाडीला दैत्य माजले होते हे बरे का
1: दैत्य माजले दैत्य मारला कुणी बाबा
0: दैत्य मारण्याकरता भोळ्या शंकरानं खंडेरायाचा अवतार धरून बरे का
1: अगदी दैत्य अवतार धरून त्या मानव खंडाला
0: जेजुरी गडाजवळ येऊन दैत्य मारलं आणि त्या वेळेला
1: काय केले या
0: माळसा राणीला घेऊन त्या काळ जेजुरी गडा आला बरे का
1: अगदी आनंदाच्या भरात जेजुरी गडाला लालू ते राजी करायला
0: एवढ्यात गावची लोक जमा गोळा होऊन जाऊन लागली होती बोलायला
1: बाबा जाऊन काय लाल ते सांगायला
0: वाघ जंगलात न सुटल्यात वाघ आम्हाला खायला लागल्यात आमची जनावर मारतो ही बरे का
1: हे जे बंदोबस्त काय तर तुम्ही करायला पाहिजे बाबा
0: एवढं म्हणताना खंडेरायानं आपला प्रधान संगतीला घेतला
1: आणि निघून

0: खंडे लोक लागले होती सांगायला वाघ सुटल्यात वाघ दमुत्यात बरे
1: का जंगलामध्ये
0: बानबा तुडं सांगती घेतलं परदानाला घेऊन बरे का
1: आणि काही केलं
0: वाघ मारू लागला बरे का
1: वाघ मरताना त्या वेळेला परदानाला लालता बोलायला
0: तान लागली आम्हाला ह्या वेळेला पाणी पाहिजे ही बाबा
1: पाण्याचं नाव घेताना गेला होता निघून बाबा
0: परदानाने झारी घेतली हाताला निघून लांब दूर पडल्याला
1: ह्या बानूच्या जवळ पाणी मागायला
0: एवढ्यात बानून काय करायला
1: काय केले बाबा
0: झारी बघून झारी घेतली हातात वाड्यामध्ये जाऊन बघती तर झारीचा लकलकाट उजेड पडलेला बघून बरे का
1: काय केलं त्या भानून
0: मनाध्यानाचा विचार केला ही झारी असली तर पाणी पिणार कसला असेल
1: म्हणून विचार केला
0: म्हणून झारी आठून घेतली दुसऱ्या झारीत पाणी दिलं
1: पाणी बाबा दिलं या

0: दित्या भानून दुसऱ्या झारी मध्ये पाणी दियाला.
1: ती झारी प्रधानानं घेतली आणि निघून
0: अगदी मात्र या खंडीरायाच्या जवळ्या अंगाला
1: जाऊन लागला. होता खंडीरायाला पाणी देहिला.
0: खंडीरायाचा बाबा पाणी देताना
1: झारी ओळखली. झारी आपली नवं झारी कोणाची आणलं बाबा?
0: आपली झारी नवं म्हणलं हे
1: मला काय माहित नाही. मला झारी आपली आत नेली आणि भरून दिली. हा बरे का
0: म्हणताना मी पाणी घेऊन आले म्हणलं. मला काय ओळखलं नाही इथं.
1: एवढं म्हणताना खंडीरायाला एवढंच पाहिजे होत.
0: खंडीरायानं काय केलं त्या वेळेला?
1: प्रधानाला सांगितलं जा जेजुरीगडाला भानू माळसाचा संभाळ कर जा बरे का.
0: संभाळ कर जा
1: म्हणून मी जातो झारीच्या स्वतःला. म्हणून
0: म्हणून खंडीराया बघा प्रधान गेला त्या माळसाजवळ.
1: खंडीरायाने काय करायला

0: खंडेरायानं सांगितलं परमानंद निघून परदानी गेला
1: होय.
0: खंडेरायानं मनाचा विचार केला हा बरे का
1: म्हाताऱ्याचं रूप धरून निघून कुठं
0: निघून माळसाच्या वाड्याला त्या धनगराच्या वाड्याला गेला
1: होय.
0: माळसाला जाऊन काय लागला होता बोलाहिला
1: भूक लागल्या मला जेवायला वाडा
0: जेवणाचं नाव घेताना माळसा काय लागेल ते बोलायला
1: काय बोलतो
0: बाबा तू काम काय करणार बरे का
1: जेवाय वाढते गरी धंदा काय करणार
0: एवढं म्हणताना
1: खंडेरायाना विचार गेला
0: आणि लागला होता बोलायला मी तुम्ही सांगेल ती काम करीन बरे का
1: कोणचं मी सांगा मी सोडत नाही काम करणार
0: एवढं म्हणताना
1: काय केलं
0: खंडेरायाला काय काम सांगा हिला
1: काय सांग

0: गेलो आणि लागला होता वाडा लोटायला.
1: काम सांगितलं म्हटलं आपण वाडाचा लोटूया
0: म्हणून लागला होता वाडा लोटायला त्या वेळेला.
1: त्या वेळेला काही झाला परिकार त्या ठिकाण्याला
0: लग्जा लगी वाडा लोटून बांधला म्हणला मला वाडायला पाहिजे ही ब्रिका.
1: काम धंदा केला म्हणला मला भूक लागल्या
0: बांधून काय करणे करायला
1: काय केलो
0: कुत्र्यांच्या जे दूध घालत होती थक भात घालत होती ब्रिका
1: ती बागा ताटक
0: ते आणून त्या गाडग्यामध्ये ओतलं हो देवान बानूसाठी आनंदात ती खाल्ले हे ब्रिका.
1: आला असू दे म्हणला कसल्या तर भूक लागल्या पोटाला.
0: बानून विचार केला चार बाया लावल्या तरी चार गडी लावून तर वाडा इळभर लोटायचा होत नाही.
1: एका तासात वाडा लोटून टाकला.
0: काय तर चमत्कार आहे म्हातारा म्हणून त्याला परत काय काम सांगायला.
1: काय सांगितले बाबा
0: माझी मेंढरे धुरांचा नदीला म्हणताना
1: अगदी बरं का.

Bye.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पूर्णिमा मोडक यांच्या स्वरातील एम पी भावे यांची स्वररचना.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया बाब बोरकर यांनी लिहिलेलं गाणं. गायिका आहेत अलका सोवनी.

रात्रीचे 10 वाजले आहेत. आज नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मणिप्रसाद यांचं गायन ऐकूया. राग शिवकंस, विलंबित बंदिश एकतालात आहे, बोल आहेत सजन मन आज. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे, बोल आहेत मोरा जिया नाही लागे. हार्मोनियमवर साथ दिली आहे दीपक कुमार यांनी. तर ऐकूया पंडित मणिप्रसाद यांचं गायन, राग शिवकंस.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मणिप्रसाद यांनी गायलेला राग शिवकंस ऐकला. यांना हार्मोनियमची साथ दिली होती दीपक कुमार यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नभोनाट्य आनंद ओवरी. या नभोनाट्याचा भाग पहिला.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य आनंद ओवरी. आज ऐकूया भाग पहिला. लेखक दीबा मोकाशी. सहभाग किशोर कदम आणि गजानन परांजपे. सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया आनंद ओवरी.

तू का तुका हरवला तो दिवस, तुका हरवला तो दिवस सोमवार होता. फाल्गुन वद्य द्वितीया होती. अजून पहाटे रानात धुकट हवा होती. त्या दिवशी शेण गोठा उरकून दूध काढून दिवसाचा पहिला प्रहर संपता संपता मी रानात गवताचा भारा आणायला गेलो. बरोबर भाकरी बांधून घेतली होती. मूळ स्थळ ज्याचे गोमतीचे तिरी, तो हा सारी दोरी खेळवितो. वेळाचा हात गवतावर सपसप सपसप सपसप चालला होता आणि अधूनमधून मी स्वतःचे पूर्वीचे रचलेले अभंग दंग होऊन म्हणत होतो, पण त्यातूनच प्रपंचाचे विचार मध्ये मध्ये घुसत होते. रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातल्या प्रश्नांचा विचार फार चांगला होतो. कोंडलेले संताप निराशा यांना बडबडून वाट करून देता येते. आता गवत कापताना माझं तेच चाललं होतं. मी माझ्या बायकोला समजवत होतो, वहिनीची तुकाच्या बायकोची समजूत काढत होतो, दुकानाचे विचार मनात होतेच. गाठीशी असलेल्या तोटक्या द्रव्यामध्ये संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत होतो आणि गेले काही दिवस तुकानं जो वैकुंठाचा टकळा सुरू केला होता तोही काही मनातून जात नव्हता. दादा, ए तुका दादा, अरे तू प्रपंचात थोडं जरी लक्ष घातलंस तरी आपण किती सुखी हो. तुका,

0: पांडुरंग पांडुरंग गेले काही दिवस तुका तसा प्रपंचाला निरुपयोगी झालेला होताच, पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा आवेग वाढला होता. जगाची शुद्ध हरवल्यासारखंच त्याचं झालं होतं. भजन गाताना इतकं बेभान मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. कधी नव्हे एवढी आर्तता त्याच्या अभंगात आलेली होती आणि त्या आर्त अभंगांचे शब्द मानगुटीवर बसल्यासारखे मनाला सोडवत नव्हते. पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे, मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला कबस्ती, मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती टोळस साजिरी. हे काना सावत, अरे काना, अरे हा तुझा मार्ग नव्हे, हा माझा मार्ग नव्हे, मग हा मार्ग तुकाचा आहे का? कुणी ठरवला हा मार्ग तुकाचा? कधी? मी आठवायला लागलो, लहानपणी तुका आमच्या बरोबर आमच्याप्रमाणेच सगळे खेळ खेळलेला होता. मग तो दुकानात बसायला लागला, मग आमचे आई वडील केले, आणि हे सगळं आठवता आठवता तुकानं जे आपलं चरित्र सांगितलं होतं ते आठवायला लागलं. चरित्र सांगण्याचा तो प्रसंग आमच्या आनंदओरीवरच घडला. आमच्या देवळाच्या ओरीला आनंदओरी म्हणायचे. या इथेच आमचं बालपण हुंदडलं, मोठेपण गरजलं. या इथं बसूनच तुका आणि त्याचे सहकारी अभंग संकीर्तन करायचे. एक दिवस रात्री कीर्तन संपलं. आणि सर्व सहकाऱ्यांनी आग्रह धरला,
1: तुकोबा तुमचं चरित्र ऐकायचंय, जरा बैजवार सांगा की.
0: तेव्हा तुकानं ते 15-20 अभंगातून थोडक्यात सांगितलं. ते अभंग मी गुणगुणायला लागलो आणि म्हणता म्हणता ते कशासाठी म्हणत होतो तेच विसरलो. हे असं होत कानोबा, हे असं होत. तुकाचे अभंग म्हणायला लागलं की तुम्हाला भान राहत नाही, नेहमीचा अनुभव. नाही, तुम्ही स्वतः अभंग रचलेले आहेत. तुकया बंधू म्हणून, कानोबा म्हणून. तुकाचे पाहून अनेकांनी रचलेले आहेत. रामा म्हणे, गोंद्या म्हणे, सालो मालो म्हणे. हे असं घराघराड कवित्व सुरू झालं तेव्हा मी सोडून दिलं. टळटळीत तुपार. त्या दिवशी मी दुपारपर्यंत रानात गवत कापलं, एका झाडाखाली बसून भाकरी खाल्ली, नदीवर जाऊन पाणी प्यायलो, एक वाळलेलं झाड दिसलं ते जळण्यासाठी तोडलं, गवताचा भारा बांधला, त्यावरती लाकडं आवळली आणि ती दोन्ही ओझी डोक्यावर घेऊन मी घराकडे निघालो. घरी येऊन दोन्ही ओझी बेड्यात टाकून मी घरात शिरलो. आत तुकाची बायको भिंतीला पाठ टेकून समोर पाय पसरून बसली होती. ती 6 महिन्याची गर्भार होती आणि तिच्या डोळ्यांना पाण्याची धार लागलेली होती. भिंतीला मान टेकवून समोर पाय पसरून हताश नजरेनं ती शून्यात पाहत बसलेली होती. काय झालं असेल ते मी ओळखलं. तो क्या नक्की पुन्हा कायम. गेले काही दिवस तुका आपल्याला वैकुंठाचं बोलावणं आलेलं आहे. आपण वैकुंठाला जातो, वैकुंठाला जातो असं गात गात बेभान होऊन घराच्या बाहेर पडत होता. आणि आता गर्भार असल्यामुळे त्याला शोधायला तिला डोंगर रानं तुडवता येत नव्हती आणि म्हणूनच ती माझ्या येण्याची वाट पाहत बसली होती. तिनं माझ्याकडे एकदा पाहिलं मात्र,
2: भाऊजी,
0: ती थकली होती. गर्भाचा भार वाहून, तुकाच्या आयुष्याचं ओझ वाहून. इतक्यात माझ्या बायकोनं पुढे येऊन सांगितलं,
2: अहो तुका भाऊजी, काल जे कीर्तनाला गेले ते अजून आले नाहीत. मुलं देवळात पाहून आली होती तुका भाऊजी, तिथं

0: नवे नव्हते.
1: हातातला वेळा कोणाड्यात सारून खोवलेलं धोतर तसंच ठेवून मी बाहेर आलो. तुकाची टाळगोदडी जागेवर नव्हती, म्हणून मग आनंद ओरीवर आलो. दादाची टाळगोदडी तिथेही दिसे ना, म्हणून मग पांडुरंगासमोर आलो. पांडुरंगा, दरवेळी ह्याचंच नाव घेत तुका कुठंतरी जाऊन बसतो. आता ह्यानंच त्याला शोधून काढावं. ए, तू कोण आहेस रे? कोणी आहेस का? सारखा आमच्या संसारात अडथळे आणतो आहेस? तुका तुझ्या माग, मी तुकाच्या माग किती दिवस घालणार हा गोंधळ? आ, गवताचे भारे आणायचे कुणी? साठवायचे कुणी? शेतावर कुणी जायचं? दुकानावर कुणी बसायचं? दूध कुणी काढायची? या घराचं कसं होणार? काय रे, 6 महिन्याच्या गर्भारणीला का तिच्या नवऱ्याला शोधायला बाहेर थाटणार? आणि तिला गर्भ तरी का राहावा? देवळातून बाहेर पडून जवळजवळ धावतच मी गावातल्या रस्त्यातून निघालो. तू का? ओ काका, तू काल कुठं पाहिलं का? दादा, तेव्हा ना लोकांना त्याची सवय झालेली होती. कुणीतरी एखादा म्हणायचा.
2: काय कान्या, हरवला वाटतं तू क्या पुन्हा?
1: आणि त्याला शोधून काढून घेऊन आलो की म्हणायचा.
2: काय सापडला वाटतं तू क्या?
1: हरवला का आणि सापडला का, या दोहोंमध्ये काय काय होत होतं त्यांना काय ठाऊ. एक दिवस सापडणार नाही ना तेव्हा नाही नाही, पण यांना काय करणार? यांना काही करणार नाही. आजवर जे गेले त्यांना लोक विसरले, तुकालाही विसरतील. परमेश्वराचं रहाट गाडग इतकं जबरदस्त फिरताय. तुका, मी जवळजवळ धावतच इंद्रायणीवर आलो. एका कातळावर उभा राहिलो. दुपारच्या उन्हाची स्तब्धता इंद्रायणीवर पसरलेली होती. इंद्रायणीचा प्रवाह चकाकत वाहत होता. तुका दादा, तुका दादा रे. मग मी तसाच हाकात येते थांबत थांबत काठाकाठानं पुढं मागत आवत श्वासासाठी तपकत जिथे जिथे टोहामध्ये धोका ठाऊक होता तिथे लवून पाहत प्रवाहावर काही तरंगत येताना दिसलं की धडधड त्या छातीवर हात देत मी किती वेळ शोधत होतो कुणास ठाऊक. संध्याकाळ झाल्यावर मी थकून एका कातळावर बसलो. संध्याकाळच्या या प्रकाशात आम्ही तिघ भाऊ कितीदा तरी इथं असेच बसलोय. मला वाटतं संध्याकाळच्या त्या लाल प्रकाशातच आम्ही तिघे भाऊ मोठेपणी जसे घडणार होतो तसे घडलो. सावजी पुढे संसार मुक्त झाला आणि मी संसाराच्या दरीवर ब्रह्मज्ञानाच्या फांदीला लोंबकळत राहिलो. आता जर तुका सापडला नाही तर तिघा भावातला मी एकटाच उरलो असं होईल. जे विठ्ठलाच्या मागे लागतात त्यांचं असंच होत. ज्ञानेशाचं, त्याच्या भावंडांचं हेच झालं की नाही नाही, पण पण पण विठ्ठलाच्या मागे लागणं, विठ्ठलाच्या मागे लागणं म्हणजे तरी काय आहे? विठ्ठकाळोख. अंधारात आपल्याला दिसत नाही तरी सृष्टी चालूच आहे. आपल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही. आपला अगदी सख्खा भाऊ असला तरी या सृष्टीत नाहीसा होऊ शकतो. आणि सृष्टीला आई वडील नाहीत, भाऊ बहीण नाही, कोणाचं काही नाही. मग सृष्टीला कोण आहे? विठ्ठल. तो क्याचा तो लाडका विठ्ठल. या इथं कातळावर बसल्यावर वाटणारी ती बालपणाची भीती कुठं गेली? नाही आहे ना, भीती आहेच, फक्त तिची

0: रूप बदललेली आहेत.
1: तुकाचं काय चाललंय याची भीती, योगक्षेम कसा? घरी सगळे काळजी करत असतील, वहिनीचा जीव अर्धा झाला असेल, लेकरांना जवळ घेऊन दोन्ही पाया पस.
0: आता वहिनीला घरी जाऊन काय सांगू?
1: वहिनी, तुका हरवला.
0: तुका हरवला?
1: नाही, पण कदाचित एव्हाना तुका घरी परतलाही असेल. तो माझी काळजी करत असेल, मला शोधायला कदाचित. संसारी माणसाच्या चिंता, संसारी माणसाच्या चिंता या अशा सतत पलट्या घेत असतात. एक दुसऱ्याची चिंता करतो, दुसरा पहिल्याची चिंता करतो. एकमेकांच्या चिंतेत राहणंच त्यांना आवडतं, तेव्हाच ते खरेच जगतात.
0: नाही, पण गर्भार बायकोची पर्वा न करता तुका नाही असं निघून जावं.
1: तुका दादा घराशी पोहोचतात माझ्या लक्षात आलं की तुका परतलेला नाही. उघड्या दारातून आतली दिव्याची लाल ज्योत दिसली, माझे हात पाय कळाले. किती हौसेनं अनेकदा आम्ही आमचं हे घर रंगवलंय, सारवलंय, तुळया खांबांना तेल पाणी केलंय, आणि आता या घरात माझी बायको मुलं आहेत, तुकाची बायको मुलं आहेत, तरी ते किती उदास वाटतंय. ताऱ्यांनी भरलेल्या काळ्या आकाशाखाली आयुष्यातली मागली सगळी वर्ष दाटून आली. रोज रोज आकाशात हेच तारे उगवले असतील, मावळले असतील, पण त्यांचं कधीच भान केलं नव्हतं. उगवेनात का वर तारे, असेना का वर आकाश? सूर्य चंद्र उगवोत मावळोत आम्ही या पृथ्वीवर किती आनंदात होतो. आम्ही मोऱ्यांची मुलं, महाजनांची मुलं, आम्हाला कधी काही कमी पडण्याचं कारण नव्हतं, कुठलं दुःख होण्याचं कारण नव्हतं. आता ज्या बैलगाडीच्या जोखडावर मी बसलो होतो, ती बैलगाडी आम्ही तिघा भावांनी रात्रभर जागून रंगवलेली होती. याच बैलगाडीत जत्रेला जाताना झडपा लावून आम्ही सगळ्यात पुढे राहिलेलो होतो. ही बैलगाडी अशी गावातून जायला लागली की लोक टकामका आमच्याकडे पाहत राहायचे. आम्हा तिघा भावांचा एक एक बैल लाडका होता. आणि मी आहे, लहानपणीच आम्हाला केव्हा तरी कळलं की आम्ही शूद्र आहोत, जातीनं कुणबी आहोत, आणि आमचा धंदा वाण्याचा आहे. आम्हाला हेही कळलं की आम्ही आमची जात सांभाळली पाहिजे, हेही कळलं की ज्यानं त्यानं आपापली जात सांभाळली पाहिजे. आईनं आमच्यात महाजनकीचा अभिमान घातला, तर सावजीनं आमच्या मोरे घराण्यात चालत आलेली विठ्ठल भक्तीची मिराशी आमच्यात भिनवली. आणि तुकानं तर आम्हाला आमचं बालपण दिलं. लहान भावाला मोठ्या भावा जे जे हवं असतं ते सगळं तुकामध्ये होत. भल्या पहाटे अंथरुणातून उठून तोंड धुवून भाकर खाऊन तू बाहेर धावायचास, आणि तुझ्या मागे बाहेर पडायला माझी धावपळ व्हायची. आणि तू रस्त्यावर येतास बाळकृष्णामागे गोपांची मुलं यावीत, तशी घराघरातून मुलं बाहेर पडायची. विटीदांडू तुझा आवडता खेळ, तसे सगळेच खेळ तुझे आवडते होते. गावच्या मुलींबरोबर आपण वारुळाची पूजा करायला जायचो, त्या गाणी म्हणत पुढे जात असताना आपण मागे दगडादगडी खेळायचो, त्या म्हणत असलेली सगळी गाणी तुला पाठ. एवढंच काय, पहाटे उठून बाया ज्या जात्यावर ओव्या म्हणायच्या त्याही सगळ्या तुला पाठ. आम्हाला तुझं खूप नवल वाटायचं. श्रावणात झाडांना बांधलेल्या हिंदोळ्यावर तू सगळ्यात उंच झोके घ्यायचास आणि मुलींना घाबरवून सोडायचास. झोका हवेत उंच गेल्यानंतर खाली येण्यापूर्वी क्षणभर हवेतच थबकतो, तेव्हा खरी मजा येते असं तू म्हणायचास. तेव्हा नक्की काय वाटतं सांगता येत नाही कान्ह्या. दादा, तू मला एकदा बेभान अवस्थेत डोंगरावर सापडला होतास, तेव्हा तुला हीच भावना झाली असेल का रे? जोखडावरून उठून मी घरात आलो. एखाद्या अपराधी माणसासारखा तुकाच्या बायकोच्या अंगावरून मी झरकन पुढे निघून गेलो. स्वयंपाक घरातली चूल आमची दोन्ही लहान मुलं बायकोनं कोपऱ्यात गोधडी अंतरून झोपवलेली होती. मी पुढे उन चूल पेटवायला लागलो. मागोमाग माझी बायको आली, माझ्या हातातले चुलीतले फाटे घेत तिने हळूच मला विचारलं.
2: अहो, काय झालं? सापडली का भाऊजी?
0: नदीवर जाऊन आलो, डोंगरावर जाऊन येईन उद्या.
2: भाऊजी सापडायचे नाहीत. मागच्या जन्मीच्या कोणत्या पापामुळे या वेड्या घरात येऊन पडले कोणास ठाऊक. तुम्ही मात्र वेडे होऊ नका. तुम्ही नाही होणार वेडे. हो सोडूया आपण हे गाव. या घराला विठ्ठलाचा शाप आहे शाप.
0: काय म्हणालीस तू? काय म्हणालीस? विठ्ठलाचा आणि शाप? गप्पा बस रांडे. अपरात्रीच मी केव्हा तरी जागा झालो ते तुकाचं स्वप्न पडून, आणि मला स्वप्न पडलं होतं ते तुका पेढीवर जायला लागला त्या पहिल्या दिवसाचं. भल्या पहाटे उठून स्नान करून कपाळाला गंध लावून फेटा बांधून असा लांब अंगरखा घालून तुकानं आधी देवांना नमस्कार केला, मग वडील माणसांना केला, आणि मग वडिलांबरोबर तो दुकानाच्या दिशेने निघून. तुका ए तुका तुका ए तुक्या शेठ. पांडुरंग, खरं सांग तुका, 13व्या वर्षी आईटदार फेटा बांधून तू व्यापार उदीम करायला लागलास तू हौसेनच की नाही? सावजीनं दुकान सांभाळणार नाही असं म्हणताच तू किती सरसावून पुढे आलास. सावजीचं वैराग्य तुला काहीसा वेडेपणाच वाटला होता. कर्ज कुणाला द्यायचं कुणाला नाही ते वसूल कसं करायचं सावकारी डावपेचात तू तयार झालास. तुरा उगवलेल्या कोंबड्यासारखी व्यवहार कळला आहे याची जाण तुझ्या प्रत्येक शब्दात दिसायला लागली. माणसाच्या जगण्यातली धडपड तुला नीट कळली. तुझं नाव पार त्या पुण्यापर्यंत केलं. तुझी पहिली बायको दमेकरी होती, तिच्यापासून तुला मूल होऊ शकणार नाही असं आपल्या बाबांना वाटलं म्हणून त्यांनी तुझं दुसरं लग्न करून दिलं. तुझी दुसरी बायको श्रीमंत घरची होती, विशेष म्हणजे शरीरानं सुदृढ होती. ती तुला इतकी आवडली नाही पण तिच्यापासून मिळणाऱ्या शरीर सुखाचा मोह तुला कदापि आवरता आला नाही तुका, कबूल? अरे सावजीनं सारे भोग नाकारले तू सारे भोगलेस.
3: पडिले दूर देशी मज आठवे मानसे. पडिले दूर देशी.
0: खर तर घरातला मोठा मुलगा म्हणून सावजीनं दुकान सांभाळायला पाहिजे बरोबर आहे, पण त्यानं स्पष्ट नकार दिला आणि तो भजन
3: कष्ट होता जीवाचे. नको नको
0: तो सगळा काळ सावजीची बायको कुठं होती? ती कधी होती का आपल्या घरात? खर तर ती सगळ्यात जास्त लक्षात राहायला हवी होती कारण आपल्या घरात विठ्ठलाचा पहिला बळी ती होती. सावजीनं तिच्याशी कधी नवऱ्याचं नातं

0: तुकाची शेवटची वर्ष गूढ होती, सावजीचा आरंभच गूढ होता. दुसरी कसली जाण येण्यापूर्वी सावजीला विरक्तीची जाण कशी काय आली असेल? एखादं इंद्रिय नसावं तसं त्याला ऐहिकतेचं इंद्रिय जन्मतःच नव्हतं का? किती विचित्र. आम्हाला सावजी कधीच कळला नाही, त्याच्या बायकोलाही कळला नसावा. मला आता भीती वाटते की कुठल्याही अंधाऱ्या कोपऱ्यातून सावजीची बायको अचानक पुढे येईल आणि हरवलेला तुका न सापडलेल्या आमच्याकडे पाहून करुण हसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी दादाला शोधायला परत बाहेर पडलो. माझ्या हातातली खुळखुळ्याची काठी आपटत मी 50-50 पावलं गेलो असेन तोच गावातला वेडा म्हातारा जन्यासमोर उभा.
1: हरवला हरवला तू क्या पुन्हा हरवला?
0: त्या वेड्याचं आणि आपलं काहीतरी नातं असल्याचा तुका नेहमी बोलायचा ते मला आठवायला लागलं. तो घटका घटका त्या वेड्याकडे टक लावून पाहत बसायचा.

0: एकदा त्याच्याकडे पाहत तुकादादा मला म्हणला,
1: कान्ह्या, हा जन्या वेडा असला तर सगळ्यांनी वेड व्हावं. वस्त्र प्रावरणांसाठी आम्ही तगमगतो तर शरीराला लंगोटी सुद्धा पुरते हे त्यानं दाखवून दिलंय. बायको, मुलं, मित्र, परिवार यांच्या मायेशिवाय जगता येतं हे त्यानं आम्हाला शिकवलंय रे.

0: हे सुद्धा त्यानं खोटं ठरवलंय.
1: कान्हया, त्यानं मला शिकवलं की जे जे आपण मूल्यवान मानतो ती ती माया आहे. त्याला देव सुद्धा लागत नाही जगायला. काय सांगावं, आपण जगतो ते खोटं असेल, त्याचंच खरं असेल. तो आपल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना?
2: तो आपल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना? पांडुरंग तू का? पळसामध्ये तांबडी कोवळी पालवी फुटायला लागली, करवंदी हिरव्या व्हायला लागल्यात. दादा दादा, ही सृष्टी बघ कशी आनंदात नाचते आहे. या सृष्टीचं हे वैभव पाहून तूच अनेकदा वेडा झालायस आणि तीच सृष्टी सोडून तू निघून गेलास. मला खरंच वाटत नाही या सृष्टीचं मला काय आहे कान्ह्या, असं तू म्हणूच शकणार नाहीस. कारण या सृष्टीमध्ये आमच्या कुणाही पेक्षा तू जास्त रमला होतास. संसारात तुला जास्त आसक्ती होती. दुसऱ्या लग्नाच्या वेळेला तू हौसेनं मिरवलास, बैलावर गोणील लादून व्यापाराला गेलास, आमच्यासाठी बासणं घेऊन आलास, आपल्या कुलदैवतांचं तू करत होतास, तो सुद्धा एक व्यवहाराचाच भाग होता. आम्हा चार चौघांसारखी तुझी देवावरली श्रद्धा व्यवहार मिश्रितच होती रे. मग तू नेमका केव्हा बदललास? आपलं सगळं घरच बदललं. एखाद्या झाडाची फुलं गळावीत, मग पानं गळावीत, मग फांद्याही शुष्क व्हाव्यात, तसं आपल्या घराचं झालं. आपलं घर नेमकं केव्हा रे आपलं घर बदललं? मृत्यू

0: मृत्यूनं कुणाची घरं बदलत नाहीत, पण आपलं बदललं. आधी वडील, मग आई, मग सावजीची बायको. सावजीची बायको गेली बिचारी, दुःखातून सुटली एकदाची. पण एखाद्या घरात कोणी विरक्त निघत नाही का? आणि आणि आईबाबा जातातच प्रत्येकाचे केव्हा ना केव्हा. आणि दुष्काळ जो पडला तो एकटा मोरे घराण्यावरच पडला का? सबंध देहूवर, सबंध प्रांतावर पडला? प्रत्येक घरात कोणी ना कोणी उपाशी मेलं, कुणाचं दिवाळं निघालं. मग आमच्याच घरात हा सावजी, हा तुका का निर्माण व्हावेत? तुका, तुकाला शोधताना मी मुद्दाम रुळलेली पायवाट सोडून आडवाटा जवळ केल्या. माझी खात्री होती की इथंच कुठंतरी जाळीत किंवा खबदाडात तुकादादा मला सापडणार. मी डोंगर चढून माथ्यावर आलो. तुकादादा नेहमी बसायचा त्याच्या जागेवर जाऊन बसलो.
1: आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग पहिला आता आपण ऐकलात. लेखक दीबा मुकाशी. सहभागी झाले होते किशोर कदम आणि गजानन परांजपे. संगीत उपेंद्र आरेकर आणि आशुतोष जोशी. गायक उद्धव गोळे, शशिकांत भोसले आणि विजय जगताप. सादरकर्त्या गौरी लागू.
2: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
3: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव. आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
2: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
4: श्रोते हो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून

0: argue back. The IND has warned of severe heatwave conditions in North India over the next few days. The weather agency forecasts heavy rainfall in southern region. The IMD has issued a red alert for warm night conditions over Uttar Pradesh, Madhya Pradesh and Vidarbha till Thursday. The weather agency has forecast heatwave to severe heatwave conditions over Delhi, Punjab, Haryana and Chandigarh for tomorrow. And with that, we end this news bulletin.
1: श्रोतेहो आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरील प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 34° सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 33° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 27° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 74% आणि सांताक्रूज इथं 77%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमान 34° सेल्सिअस आणि 27° सेल्सिअसच्या आसपास असेल, तसंच आकाश ढगाळ राहील. तर श्रोतेहो, हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्रीचे 11:12 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया मिलिंद इंगळे यांच्या स्वरात कवी सौमित्र यांचं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया मनीषा जोशी आणि मिलिंद जोशी यांच्या स्वरात सुरेश भट यांचं हे गीत. याला संगीत दिलंय मिलिंद जोशी यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबर आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. रात्रीचे 11:30 होतात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आता आपण ऐकणार आहात नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अब्दुल हफीज हमीद खान यांनी सतारीवर वाजवलेला राग बिहा. द्रुतगत आहे 3 तालात निबद्ध. यांना तबला साथ दिली आहे अजित पाठक यांनी. तर ऐकूया अब्दुल हफीज हमीद खान यांनी सतारीवर वाजवलेला राग बिहाग.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अब्दुल हफीज हमीद खान यांनी सतारीवर वाजवलेला राग बिहाग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती अजित पाठक यांनी.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अप

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार आजच्या या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीच्या बहुतांश बिनीच्या शिलेदारांची आठवण मला वाटतं सोहनी आपण काढलेलीच आहे वेळोवेळी आणि काही आवाज जे केवळ 78 आरपीएम वर आहोत त्याचा देखील आपण थोडासा विचार करणार आहोत अगदी 100% खात्री देता येणार नाही पण बरेचसे गायक आपण संगीतकार देखील या समाविष्ट केलेले आहेत आणि एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या की माणिक वर्मा हे नाव मात्र सातत्याने अगदी पहिल्या कार्यक्रमापासून देखील
2: ते आहेत त्याचं कारण काय 1939 सालापासून त्यांनी गायला जी सुरुवात केली विविध प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत
1: नाही म्हणजे एरवी तसं वास्तविक पता शास्त्रीय संगीताच्या बैठकी करणाऱ्या माणिक वर्मांची इतकी भावगीतं देखील असावीत याचं खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे
2: ते म्हणून आपण दांडोळा घेताना काही गोष्टी आपल्या लक्षात येतात त्याप्रमाणे माणिक वर्मानी एवढी गाणी गायली ते आता आपल्याला माहिती झालेलं आहे तर विविध संगीतकारांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये माणिक वर्मानी अनेक भावगीतं भावपूर्ण रीतीने गायलेली आहेत सुधीर फडके वसंत प्रभू वसंत पवार दत्ता डावजेकर पु ल देशपांडे दशरथ पुजारी यांनी त्यांना वैविध्यपूर्ण अशी गाणी दिलेली आहेत आजच्या कार्यक्रमाची सुरुवात जी आपण करणार आहोत ती संगीतकार मधुकर गोळवलकर यांच्या संगीत रचनेनं करणार आहोत मधुकर गोळवलकर हे उत्तम सारंगी वादक आणि मराठीतील अनेक संगीतकारांच्याकडं त्यांनी सहाय्यक म्हणूनही काम केलेलं होतं आणि उत्तम वाद्यवृंद रचनाकार म्हणून ते ओळखले जात असत त्या काळामध्ये पु ल देशपांडेंच्या गुळाच्या गणपतीचं त्यांनी संगीत नियोजन केलेलं होतं आणि ठळकपणाने टायटलमध्ये सुद्धा त्यांचं नाव दाखवलेलं होतं तर ह्या संगीतकाराची मधुकर गोळवलकरांची रचना आपण सुरुवातीला निवडली आणि मधुकर गोळवलकरांनी स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची जयोत्सुते ही रचना त्यांनी केलेली आहे आणि ती कोरसमध्ये पूर्वी मुंबई केंद्रावरनं लागत असे ज्या वेळेला लता मंगेशकरनी गायलेलं रेकॉर्ड निघालेली नव्हती त्याच्या आधी तर असे हे मोठे संगीत रचनाकार आहेत तर यांची सुरुवात जी आपण करणार आहोत आजच्या कार्यक्रमाची ती माणिक वर्मांच्या आवाजातील या चित्त चोरट्याला ही रचना आपण निवडलेली आहे आणि याचे गीतकार आहेत राजा भट

0: श्रोत्या, आत्ता आपण जे गाणं ऐकलं ते राजा बढे यांचं होतं, आणखी मला वाटतं राजा बढेंच्या बाबतीत देखील आपल्याला असंच म्हणता येईल, कारण किती जणांनी त्यांची कविता गायलेली आहे याची खरं तर स्वतंत्र नोंदच घ्यायला हवी. नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं तर माडगुळकर, पी सावळाराम किंवा मंगेश पाडगावकर वगैरे मंडळींना जशी अफाट गायकांची संख्या आपोआप मिळत गेली, तसंच मला वाटतं काहीसं राजा बढेंच्या बाबतीत देखील त्या काळामध्ये झालेलं होतं. अर्थात गदिमांची सगळीच गाणी ही हरेक प्रकारच्या संस्कृतीचा, रीतींचा, आणखी आपल्या एकंदरीत सणांचा देखील स्वच्छ असा एक आरसा होता असं जरी म्हणला तरी देखील अतिशयोक्ती होणार नाही. याच गदी माडगुळकरांचं एक गाणं आपण आता यानंतर ऐकणार आहोत. इथेही देखील मला वाटतं पुन्हा माणिक वर्मांचं
1: आहे. आणि आता सुरुवातीचं जे गाणं आपण ऐकलं ते उपशास्त्रीय संगीताच्या बाजाचं गाणं होतं, म्हणजे दादरा ठुमरी या प्रकारामध्ये मोडणारं गाणं होतं. आणि आता जी रचना आपण ऐकवणार आहोत ती आहे पहाट झाली उद्यानातून. ही गदी माडगुळकरांची रचना सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली आहे.

0: श्रोते हो, यानंतर आपण तिसरं गाणं जे ऐकणार आहोत ते मधुबाला झवेरी यांचं गाणं आहे, श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. मला वाटतं मधुबाला झवेरींच्या बद्दल तो बोलत की माहिती आतापर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचवली नाहीये की संगीतामध्ये देखील
1: त्या संगीतामध्ये एम ए होत्या.
0: एम ए होत्या
1: आणि जी डी आर्ट्सचा कोर्स त्यांनी केलेला होता.
0: हा म्हणजे

0: सर्वार्थाने ते कलावंत होते,
1: पूर्णतः कलावंत होता. आणि अनेक चित्रपटातनंही त्यांनी, मराठी चित्रपटातनंही गाणी गायलेली आहेत. आणि खास उल्लेख करावा असं एक गाणं त्यांचं म्हणजे सांगत्या एकामध्ये, शेवटचा जो एक 20 मिनिटाचा वग आहे त्या चित्रपटातील प्रसंगानुरूप माडगूळकरांनी लिहिलेला, तर तो वग मधुबाला जव्हेरीने गायलेला होता. तर ह्या मधुबाला जव्हेरींची आता आपण जी रचना निवडलेली आहे ती गडे पाहू नका हात लावू नका,
0: क्या बात है,
1: ही रचना आपण ऐकूया.

0: रतिलाल भावसार हे नाव भावगीतांच्या दुनियेत फारच अभावाने आलेलं दिसतं. एरवी रतिलाल भावसार हे शास्त्रीय किंवा रागदारी दुनियेतील गायक अशीच त्यांची ओळख आहे. हे भावगीत आपण जे निवडले आहे ते देखील पुन्हा राजा बढे यांचंच भावगीत आहे आणि रतिलाल भावसार यांचा आवाज मला वाटतं आपण आजच्या कार्यक्रमामध्ये
1: प्रथमच
0: ऐकतो आहोत.
1: आणि रतिलाल भावसारनी आपलं आत्मचरित्र पण लिहिलेलं आहे.
0: बरं.
1: आणि ते हिराबाई बडोदेकरांच्याकडे त्यांचे शिष्य होते, त्यामुळे त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांचा आवाजाचं जे वैशिष्ट्यपूर्ण आवाज जो आहे तो आपल्याला ह्या गझल म्हणणं ऐकायला मिळेल.
0: दावा नयनी यशोदेचा किंवा लागली
1: काळ
0: चार गाणी त्यांची उपलब्ध आहेत.
1: दावा नयनी जी आहे ते माणिक प्रभूंची रचना आहे.
0: माणिक प्रभू
1: त्यावेळेला ती अतिशय गाजली. ती रचना श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली होती आणि आता जे आपण निवडलं आहे ते सुद्धा श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे आणि ही गझल आहे राजा बढे यांची. लागती गे काळ झाला ही गझल आता आपण ऐकूया.

0: श्रोत्या हो, भावगीतांच्या या प्रवासात एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल की अनेक वेळा संगीतकार असा स्वतंत्र उल्लेख आम्ही करतो, सुरुवातीच्या काळामध्ये आपण तो केला नव्हता. आणि याच मुद्द्यावर मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की केव्हा तरी कुठल्या तरी एका काळामध्ये अशी स्वतंत्र गरज निर्माण झाली, आणखी आसपास मला वाटतं 1950 आसपास नंतर संगीतकार हा स्वतंत्रपणे आला आणि गाण्याबरोबरच शब्दांबरोबरच म्हणूया आपण संगीताला देखील तितकंच महत्व.
1: त्याचं कारण असं होतं की जीएन जोशीपासून जर आपण बघितलं तर ते सगळे गायक संगीतकार होते,
0: म्हणजे चालीही त्यांच्या,
1: त्यांनी सगळी गाणी स्वतःची स्वतः कंपोज केलेली होती. नंतर हा कन्सेप्ट बदलला, संगीतकार हा वेगळ्या पद्धतीने आला आणि त्यांनी त्या गाण्याला अनुरूप अशी गायक मंडळी निवडून त्याप्रमाणे आपल्या रचना कंपोज.
0: आणि अर्थातच त्याच्या पाठोपाठ मग वादकांचं आणखी वाद्यांचं महत्व देखील निर्माण झालं. असा तो थोडासा बदल या दृष्टिकोनातून आपण तो नोंदवणं फार गरजेचं आहे. आपण आता गाणं कुठलं ऐकणार?
1: गाणं जे निवडलंय ते दशरथ पुजारी यांचं आहे. आणि दशरथ पुजारी हे सुद्धा गायक संगीतकार, कारण सुरुवातीला त्यांनी शास्त्रीय संगीतही गायलं, नंतर भावगीतं वगैरे अनेक त्यांनी गायलेली आहेत. तर या दशरथ पुजारी यांची एक रचना आपण निवडलेली आहे आणि गीतकार याचे मधुकर जोशी आहेत. मी नयन स्वप्न वेडा हे त्या काळामध्ये अतिशय गाजलेलं गाणं होतं आणि दशरथ पुजारींचा एक वैशिष्ट्यपूर्ण आवाज होता, तर त्या आवाजामध्ये आपण ऐकूया मी नयन स्वप्न वेडा.

0: थोडीशी थेरॉटिकल चर्चा आपण करतोच आहोत, तर मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. शोभा अभ्यंकरांनी त्यांच्या पुस्तकात एका ठिकाणी असं म्हणलेलं आहे की वेगवेगळ्या भावनांची अनेक गाणी पण ती एकाच आवाजात ऐकताना त्या काळामध्ये एक थोडासा एकसुरीपणा जाणवायला सुरुवात झाली होती आणि सुधीर फडक्यांनी ही कोंडी फोडली. अनेक गायकांना त्यांनी स्वतःबरोबर घेतलं, स्वतःचा आवाजही वापरला आणखी स्वतः संगीत देखील दिलं, असं दुहेरी काम त्यांनी केल्या कारणानं निरनिराळे गायक देखील आपोआपच या जगामध्ये आले आणि त्यांचा जो काही एक वेगळा लगाव होता गाण्याचा वगैरे तो श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचायला लागला. त्या काळाची ती तशी बघायला गेलं तर गरजच होती की ज्यामुळे संगीतकार निर्माण झाले मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, अर्थात त्या सगळ्यांचीच नावं पुन्हा काही घेण्याची गरज नाही, पण एका ढोबळ दृष्टीने असंही म्हणता येईल की ही थोडीशी श्रमविभागणी झाली होती. आणखी भावगीतांच्या दुनियेला ती पोषक अशीच ठरलेली होती. पुन्हा एकदा आपण माणिक वर्मांचंच गाणं श्रोत्यांना ऐकवतो.
1: रंगरेखा घेऊन मी भावरेखा रेखिते, मधुकर जोशी यांची ही गीतरचना आहे. आणि मधुकर जोशींचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः दशरथ पुजारी म्हणतात की त्यांच्या रचना मीटरमध्ये तंतोतंत असत, एका मात्रेचाही फरक होत नसे, किंवा एखादी मात्रा कमी किंवा जास्त अशी झाली आहे त्यांच्या गीतलेखनामध्ये असं कधीही व्हायचं नाही. त्यामुळे आमची जोडी जमली असं त्याने एका ठिकाणी म्हणलं होतं. कारण या दोघांनी मिळून अनेक गाणी केलेली आहेत आणि गीत शिवायन नावाचं 69 गाण्यांचं संगीत रचना स्वतः दशरथ पुजारीने केलेल्या होत्या. तर त्या एक दशरथ पुजारी यांची रचना ऐकूया आपण, रंगरेखा घेऊन मी भावरेखा रेखिते.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास। सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी। निर्मिती सहाय्य अभिराम सराफ। सादर करते सुनील शिंदखेडे। मधुगीतांच्या हिंदोळ्यावर।
1: श्रोते हो, आत्ताच आपण मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालेचा भाग 33 ऐकलात। मध्यरात्रीचे 12:33 होत आहे। सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केले अरुण पौडवाल यांनी।

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया हापूस या चित्रपटातलं अंजली कुलकर्णी, अमृता सुभाष, सुवर्णा माटेगावकर, अनुराधा मराठे यांनी गायलेलं, संदीप खरे यांचं गीत, संगीतबद्ध केलं सलील कुलकर्णी यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया गम्मत जम्मत या चित्रपटातला अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या, माफ करा, सचिन यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीतबद्ध केले अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया सगळीकडे बोंबाबोंबी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं सुधीर मोघे यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला गीतबहार हा कार्यक्रम इथेच संपतोय. मध्यरात्रीचा 1 वाजतोय. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात पंडित प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग कौसी कानडा. विलंबित आणि द्रुतबंदीश आहे 3 तालात. यांना तबला साथ दिली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे अनंत राणे यांची. तर ऐकूया पंडित प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग कौसी कानडा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित प्रभुदेव सरदार यांनी गायलेला राग कौसी कानडा ऐकला. यांना तबला साथ दिली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती अनंत राणे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा 1:30 होत आहेत. सादर करीत आहोत मालिका विशेष. मालिका विशेष अंतर्गत आता आपण ऐकणार आहात गोष्ट बाल नाट्याची, या मालेचा भाग 11.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग 11.

0: छे बाई, आज अजून कोणीच आलं नाही, सगळे असले की कशी धम्माल येते, कोणी नसलं की मात्र बोर होतं। नाट्य शिबिर मात्र अगदी भारी होते, छान माहिती पण मिळते आणि मजा पण येते। क्षमा आणि उषा लवकर येते म्हणाल्या होत्या, त्याही नाही आल्या। चला गोष्ट सांगायची प्रॅक्टिस तर करते। बालमित्रांनो, गोष्टीचं नाव आहे नातं, ऐका हं। सायंकाळ झाली की माधवरावांची पावलं बागेकडे वळत। आता केवळ 4 महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते। सेवानिवृत्तीनंतर काय करावं हा प्रश्न त्यांना भेडसावत होता। नेहमीप्रमाणे ते चिंचेच्या झाडाखालच्या आपल्या आवडत्या बाकावर जाऊन बसले आणि समोर नेहमीचंच दृश्य, एक छोटी मुलगी अस्वलाच्या पिंजऱ्यासमोर उभी राहून त्याचं निरीक्षण करते। रोज तिची आई तिच्याबरोबर उभी असायची, आज ती बाकावर बसली होती। माधवराव उठले आणि त्या बाईंजवळ जाऊन म्हणाले, माफ करा पण कुतूहल म्हणून विचारतो, याच पिंजऱ्यासमोर तुम्ही का थांबता, हाच प्रश्न ना? हो, गेले 8 महिने बघतोय मी। अहो 8 महिने काय, 8 वर्ष साऊला घेऊन मी इथे येते। का बरं, काही विशेष? विशेषच म्हणावं लागेल, माझी ही मुलगी साऊ अगदी लहान होती, आमच्या घराजवळच ही बाग, त्यामुळं मी आणि साऊचे बाबा तिला घेऊन रोज इथं येत होतो। यांची बदली झाली तेव्हा रोज येणं काही जमेना, पण आठवड्यातून 2-3 वेळा तरी मी तिला इथं आणत असे। तुम्हाला सांगते, मुलांना निसर्ग आणि प्राण्यांबद्दल प्रेम लावायची हीच वेळ असते। तिला बागेतली पानं, फुलं, झाडं, प्राणी आवडायला लागले। ती सर्व झाडं, फुलं, प्राणी अगदी बरोबर ओळखते, त्यांची नावं सांगते। आजकाल कुटुंबात वेगळाच अनुभव येतो, मुलांना बागेत न्यायला आईबाबांना मुळी वेळच नसतो, पण मी मात्र वेळ काढला। आता तुमच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर, याच पिंजऱ्यासमोर तुम्ही का उभे असता? गेल्या वर्षी एक गंमत झाली। गेल्या वर्षी आमच्या साऊला कळलं की या अस्वलाची आणि आपली जन्मतारीख 1 आहे। पिंजऱ्यावरच्या बोर्डवर लिहिली आहे ना जन्मतारीख? अहो मग काय, आमची साऊ सारखी इथंच यायला लागली। या अस्वलाच्या पिल्लाशी एक अतूट नातं निर्माण झालंय तिचं। लेकीनं बोलावलं म्हणून त्या पिंजऱ्याकडे वळल्या आणि माधवरावांना भेडसावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं। आता रोजच आपल्या चिमुरड्या नातीला घेऊन माधवराव बागेत येणार होते। नातीच्या मनात निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करायचं त्यांनी पक्क केलं आणि तिला आत्ताच आणावं म्हणून त्यांची पावलं घराकडे वळली।
1: वा वा सई,
0: उषे तू कधी आलीस?
1: मी आणि क्षमा तुझ्या पहिल्या वाक्याला चालो, पण म्हटलं गोष्ट सांगते आपण शांतपणे ऐकूया।
2: छान सांगितलीस हा,
1: कथेची निवड पण छान होती,
2: विषयही छान होता।
1: हो ना, मुलांना निसर्ग प्राणी यांच्या सहवासात नेल्याशिवाय प्रेम थोडंच निर्माण होणार आहे।
2: आम्ही तर आमच्या गॅलरीत दाणे आणि पाणी ठेवतो, चिमण्या बुलबुल छोटे पक्षी येतात, दाणे खातात, पाणी पितात आणि भुरकण उडून जातात।

0: मी पण ठेवलेत.
1: मी तर चिमणीसाठी कृत्रिम लाकडी घरटं पण बनवलंय. वरती गच्चीवर जिन्याखाली भिंतीत लावलंय. चिमणीनं त्यात घरटं केलंय. अंडी पण घातली आहेत.
0: वाव मस्तच. अजून बाकीचे कसे आले नाहीत?
2: आलो.
0: अरे हळू हळू.
3: आम्ही आलो.
1: कळलं.
3: सई आई कुठं आहे?
0: अरे मी तर इथेच आहे.
3: ओके.
0: आज मी तुम्हाला रवींद्रनाथ टागोरांची प्रार्थना वजा इच्छा सांगणार आहे. माझ्या मागोमाग तुम्ही पंटी म्हणायची.
2: चालेल.
0: विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही.
2: विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही.
0: विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा.
2: विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा.
0: माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही.
2: माझ्या दुःखी व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही.
0: दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा.
2: दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा.
0: माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही.
2: माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही.
0: माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा.
2: माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा.
0: माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावस अशी माझी अपेक्षा नाही.
2: माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावस अशी माझी अपेक्षा नाही.
0: माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा.
2: माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा.
0: माझं तारण तू करावस मला तारावस ही माझी प्रार्थना नाही.
2: माझं तारण तू करावस मला तारावस ही माझी प्रार्थना नाही.
0: तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा.
2: तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा.
0: माझं ओझं हलक करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही.
2: माझं ओझं हलक करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही.
0: ते ओझं वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा.
2: ते ओझं वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा.
0: सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच.
2: सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच.
0: मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल.
2: दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल
0: तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा.
2: तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा.
3: आई रवींद्रनाथांचं एक बसायदानच आहे हे.
0: असंही म्हटलं तरी चालेल.
4: काकू मला एक लेख मिळालाय.
3: कसला रे?
4: अरे बाल रंगभूमी संबंधी. लेखक आहेत औरंगाबादचे श्री रमाकांत मुळे.
0: अरे वा छान. काय म्हणतात ते?
4: ते लिहितात की मराठी माणसाला नाटकाचं वेड आहे. मराठी रंगभूमी बरोबरच बाल रंगभूमीचं एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे. बालनाट्य, शालेय नाट्य, बाल एकांकिका या सर्व गोष्टी मुलांवर नाट्य संस्कार करत असतात. कोकणातली कणकवलीची नाथपै एकांकिका स्पर्धा गेली अनेक वर्ष मुलांची रंगभूमी संपन्न करत आहेत.
5: काकू आता मी सांगते. बरंच संकलन केलंय मी. बाल रंगभूमीची संग्रहित माहिती सांगायची म्हटलं तर ती अशा शब्दात सांगता येईल. मुलांचं मनोरंजन आणि त्यांचं व्यक्तिमत्व घडवणं हा बाल रंगभूमीचा उद्देश.
6: केवळ बाल कलाकारांनी सादर केली म्हणजेच ती बालनाट्य नव्हेत.
1: नीतिकथा, परिकथा, शौर्य किंवा साहस कथा, लोककथा यांना दिलेलं नाट्यरूप म्हणजेच ते बालनाट्य.
3: महाराष्ट्रात आणि भारतातही 1950 सुमारास बालनाट्याची चळवळ सुरू झाली.
4: स्वातंत्र्यपूर्व काळात कंदिलाच्या प्रकाशात दोरीच्या मदतीनं बाहुल्यांची हालचाल केली जायची किंवा त्यांना नाचवलं जायचं. बाहुल्यांचे हे खेळ करणारे पपेट थिएटर्स होती.
7: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुलांच्या करमणुकीसाठी बालभवनाची स्थापना केली.
3: देशामध्ये सुरुवातीला 10 शहरातूनही बालभवने सुरू करण्यात आली.
7: महाराष्ट्राचा विचार करायचा म्हटलं तर सुधा करमरकर यांचं नाव घ्यावं लागेल आणि रत्नाकर मत

0: ठाकरे यांचं पण. इसवी सनाचा उल्लेख करायचं म्हटलं तर 1959 हे साल महत्वाचं मानावं लागेल.
1: याच साली सुधाताईंनी मुलांसाठी थिएटर ही कल्पना मांडली आणि रत्नाकर मतकरी यांचं मधुमंजरी हे बालनाट्य बालरंगभूमीवर साकारलं.
2: सुधाकर मरकर यांच्या संस्थेचं नाव होतं लिटिल थिएटर.
3: 1962 साली बालरंगभूमीनं आणखी एक वळण पाहिलं. रत्नाकर मतकरी आणि प्रतिमा रत्नकरी यांनी स्वतंत्र संस्था स्थापन केली. संस्थेचं नाव होतं बालनाट्य संस्था. यामार्फत संस्कारक्षम आणि गोष्टीरूप नाटिका त्यांनी सादर केल्या.
2: अरे वा, हे तर फारच मस्त संकलन आहे हा तुमचं.
3: आई, मला एक पोपट आणि गिधाडाचा सुरेख संवाद मिळालाय, आम्ही वाचू?
2: अवश्य.
3: ओ गिधाड दादा, रागात दिसतो आहेस, मला नाही का सांगणार? तोच का गाजतोय दगडावर?
0: मला बदला घ्यायचाय.
3: कुणाचा?
0: माणसांचा.
3: माणसानं काय केलंय तुझं?
0: माणूस तुझ्यासाठी कोण आहे? आमच्यासाठी नाही.
3: कशावरून रे?
0: खाली काही माणसं बोलत होती, गिधाड आणि तसले पक्षी नष्ट करायची यंत्रणा बसवा म्हणे.
3: पण कुठं रे?
0: विमानात.
3: ती का आणि?
0: म्हणे आम्ही विमानाला धडकतो, त्यांचं नुकसान होत.
3: अरे पण
0: मला सांग मित्रा, आकाशात संचार करायचा पहिला हक्क कुणाचा? पक्ष्यांचा कि माणसांचा?
3: अर्थात आपला.
0: मग माणूस काल उडबुड करतोय? उलट विमानामुळे आमचे कितीतरी मित्र जायबंदी झाले.
3: हे मात्र खरं. हा, तू तर त्यांचा खरा मित्र आहेस. रानात मेलेली जनावर, जंगलात मेलेले प्राणी तुम्ही साफ करता. हे काम तुम्ही केलं नसतं तर दुर्गंधी सुटली असती.
0: पण माणूस आता कृतज्ञ बनायला लागलाय.
3: आपण सगळे पक्षी उपयोगी आहोत, पर्यावरणाचं रक्षण करतो.
0: मला तेच म्हणायचं आहे. छोटे पक्षी पावसाळ्यात झाडावरचे किडे खातात, ते त्यांनी खाल्ले नसते तर माणसं बेजार झाली असती.
3: अरे, छोट्या पक्ष्यामुळेच परागीभवन होतं, बीजप्रसार होतो.
0: हो ना, फुलाफुलांवरून हे पक्षी उडतात, मध टिपतात, त्यांच्या पायांना पंखांना पराग चिकटतात आणि दुसऱ्या फुलांवर बसले की ते तिथे पडतात, काडी कचरा जमवून पक्षी घरटी बांधतात.
3: पण माणसं झाडं नष्ट करतायत.
0: आमचा निवारा ते नष्ट करत आहेत, पण त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होऊ शकतात. स्वतःच्या पायावर ते कुऱ्हाड मारून घेत आहेत.
3: अगदी खरं आहे.
0: आपण गप्प बसतो, पण हत्ती वाघ सिंह हे नाही गप्प बसत. मनुष्य वस्तीवर ते हल्ला करत आहेतच की.
3: तेच म्हणायचंय मला. आम्ही त्यांचे आरोग्य रक्षक, पण तेच आमचे भक्षण करू पाहताय.
0: माणसाच्या अशा जंगल तोडीमुळे भरतपूरच्या पक्षी अभयारण्यातील सायबेरियन क्रॉन्च पक्षी येण्याचे प्रमाण 80-90% घटलं आहे.
3: म्हणून म्हणावं असं वाटतं, नाही आषाढाची ओल नाही श्रावणाच्या सरी, सृष्टीतल्या नियमांची कशी झाली अशी धुरी, कोरडाया दऱ्याखोऱ्या झाले उघडे डोंगर, जंगलाची ओळख ती किती गेली दूरवर, किती उघड्या शेतात राना तल्या झोपडीत, बिबट्याचे येणे जाणे आता गावाच्या वस्तीत.
2: अरे वा, खरंच छान. आपण यापूर्वी पण बघितलंय की बालनाट्याचे विषय हे वेगवेगळे असतात. परग्रहावरची मुलं पृथ्वीवर येतात, बंडू आणि जुई यांच्याच घरी ती राहतात. बंडूला, जुईला किंवा तिच्या आईबाबांना ते दिसत नाहीत, पण त्यांना परग्रहावरील ती सोना आणि मोना घरात धमाल उडवतात आणि शेवट गोड होतो. हे आहे एलियन्स एलियन्स हे गोविंद गोडबोले यांनी लिहिलेलं बालनाट्य.
3: आई, आम्ही त्यातला काही भाग वाचून दाखवू?
2: हो नक्की.
4: अहो, जरा तुमच्याशी बोलायचं होतं.
3: आपल्या मुलांबद्दल का?
4: नाही हो, बंडू आणि जुई अगदी गुणी मुलं आहेत.
3: मग कशाबद्दल बोलायचंय तुला?
4: अहो, घरात भूताटकी होतीये.
3: काहीतरी वेळ्यासारखं बोलू नकोस.
4: अहो खरंच?
3: तू पण जुई आणि बंडू सारखं बोलायला लागलीस.
4: अहो असं काय करताय, खरंच सांगते मी.
3: काय झालं सांग बरं मला.
4: परवा अर्ध पातेलं दूध फ्रीज मध्ये ठेवलेलं, सकाळी बघत तर काय पातेलं स्वच्छ, साय पण गायब आणि दूध पण गायब.
3: अगं, मुलं प्यायली असतील.
4: नाही हो, दोघांना पण विचारलं, नाहीच म्हणाले. एवढंच नाही तर पोळ्यांच्या डब्यातल्या 2-4 पोळ्या पण कमी होतात. सफरचंद, चिक्कू, दोन चार कमीच आपोआप। परवा तर साखरेचा डबाच पालथा घातला आणि काल कहर म्हणजे तेलाची बुधली पालथी आणि शेंगदाण्याच्या चटणीचं झाकण उघडच।
3: विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे हा ही।
4: पोरं पण म्हणतात रात्रीच कधीतरी कॉम्प्युटर सुरू होतो, FM रेडिओ सुरू होतो, भुताटकी तर नसेल ना?
3: मला नाही वाटत असं।
5: आई मी वैतागली आहे।
4: का ग?
5: अगं दादाची आणि माझ्या दप्तराची काही पुस्तकं कुणीतरी अदलाबदली केली होती।
6: हो ग आई, कुणीतरी अदृश्यपणे आपल्या घरात फिरतोय असं पण वाटतंय।
5: आज आणखी एक गोष्ट घडली। मी सायकलवरून नेहमीसारखी शाळेत जात होते तर पाठीमागे कुणीतरी बसल्यासारखं वाटलं।
6: अगं मलाही, सायकल चालवायला जड जात होती।
5: आणि सर्वात कहर म्हणजे चार लस कुणीतरी शाळा सुटल्याची बेल वाजवली।
6: हो ना, शिपाई तर वर्गात नोटीस फिरवत होता, सारी शाळा आश्चर्यचकित झाली।
5: माझ्या काही मैत्रिणींचे डबे मोकळेच।
4: अहो मुलं खोटं नाही था बोलायची, काहीतरी बघा।
3: उद्याच बघतो काय ते।
5: मोना प्रकरण फार चिघळणार आहे आता।
1: पण सोने मज्जा येते ना?
5: येते ग, मी बंडूच्याच वर्गात होते, हिंदीचं पुस्तक आणि वही काढायला त्यानं दप्तर उघडलं तर सॅक मधून जुईचीच हिंदीची वही आणि पुस्तक। सर मस्त रागावले।
1: आणि अगं शाळा सुटल्याची बेल मीच दिली की?
5: पोरींचे डबे मस्त होते ना?
1: अगं हो, खूप छान होते।
5: पण आता आवर्त घ्यायला हवं।
1: ते का?
5: बंडूचे बाबा काय म्हणाले ते ऐकलंस ना?
1: ते काय आपला बंदोबस्त करणार?
5: या पृथ्वीवरच्या लोकांची मला भीती वाटते।
1: अजिबात भिऊ नकोस, पण काही चांगल्या गोष्टी पण मला शिकायला मिळाल्या।
5: अगं पृथ्वीवरच्या मुलांनी पर्यावरणासाठी किती प्रयत्न केलेत, नाहीतर आपल्याकडे झाडांची काय अवस्था, घरात कुटुंबात किती प्रेम आहे बघ ना। आई बाबा मुलांशी किती छान बोलतात, घरात संवाद आहे।
1: हे मात्र खरं, घरात संवाद हवा, पण आपले आई बाबा तर बोलतच नाहीत आपल्याशी, सारखे कामात दंग।
5: प्रगत तंत्रज्ञान, उच्च तंत्रज्ञान म्हणजे सुख नाही,
1: घरातला एकोपा हेच खरं सुख।
5: मोना मला आईची आठवण येते।
1: मला बाबांची आठवण येते।
5: जाऊया का परत?
1: पण जाणार कसे, परतीचं यंत्र आपल्या जवळ कुठे आहे?
5: चल ना।
1: रडू नकोस, जरा सोफ्यावर बस।
5: कसं जायचं?
2: माझ्या बरोबर
1: आई बाबा कुठे आहेत?
2: ते कामात आहेत।
1: बंडू बाहेर कोण बोलतंय रे?
7: भूत भूत
1: भूत। अगं बाई कोण तुम्ही, या मुली कोण, तुम्ही अशा काय दिसताय?
6: अगं ही परग्रहावरची दिसतायत, एलियन्स।
5: आई आई हिला मी एकदा पाहिलं होतं माझी बाहुली नेताना, मला वाटलं भूत, मी गप्पच बसले।
2: घाबरू नका, आम्ही माणसंच आहोत, पण नेपच्यून ग्रहावरची।
1: नेपच्यून?
6: अगं प्लुटोच्या अगोदरचा ग्रह येतो।
3: पण तुम्ही इथे कसे का आलात?
2: अहो या दोघींचा हट्ट होता सहलीला जायचा प्लुटोवर, पण हिचे बाबा शास्त्रज्ञ, प्लुटोवर 8 दिवस तुफान वादळ येणार हे त्यांना माहीत होतं, आणि मुली आम्हाला न सांगता जातील म्हणून किरण यानातलं प्लुटोचं यंत्र त्यांनी काढून ठेवलं आणि या आल्या पृथ्वीवर।
1: पण तुम्हाला यांची काळजी नाही वाटली?
2: नाही वाटली, कारण या कुठं आहेत, काय करतायत, हे सगळं आम्हाला आमच्या घरच्या कॉम्प्युटरवर दिसत होतं। यांची मस्ती जरा वाढली होती, मोनाची जरा जास्तच।
1: आई खरंच?
2: हो, लेसर किरण तंत्रज्ञानामुळे तुमच्या सगळ्या गोष्टी आम्हाला कळत होत्या। पण म्हटलं असू दे, हे पृथ्वीवरचं चांगलं घर आहे, मुलींवरती काही चांगले संस्कार होतील, आणि या दोघींचे वस्तू लपवायचे वगैरे जे प्लॅन सुरू होते ना, त्यामुळे मी आज येणारच होते त्यांना न्यायला, आणि आम्हाला अदृश्य व्हायची कला अवगत असल्यामुळे तुम्हाला त्या दिसल्या नाहीत। एकदा चुकून सोनाचं अदृश्य बटन दाबायचं राहिलं म्हणून ती जुईला दिसली, ती खूपच घाबरली होती, पण मी तिथूनच लगेच ते बटन ऑपरेट केलं।
5: अय्या किती मजा।
3: चला म्हणजे पदार्थ गायब व्हायचं कारण कळलं, सोना मोना नाही का तुम्ही?
5: हो।
3: म्हणजे इथून तिथून मुलं सारखीच, पृथ्वीवरची असू देत नाहीतर परग्रहावरची. जरा आई बाबा बोलले की रुसले.

0: काका, पण आता आम्ही नाही रुसणार, परत नाही कधी घर सोडणार.
1: चला आज पुरणपोळीचा बेत करू आणि पाहुण्यांची पाठवणी करू.
0: आई, पुरणपोळी खूप छान लागते.
2: त्या दिवशी दोन पोळ्या गायबच होत्या.
3: सॉरी काकू.
2: असू दे, बसा निवांत, मी मस्त स्वयंपाक करते. जेवा आणि मगच घरी जा.
0: नको हो, उगाच तुम्हाला त्रास.
2: अहो त्रास कसला.
1: अहो अतिथी म्हणजे आम्हा भारतीयांना देवा समान, आणि तुम्ही तर परग्रहावरले अतिथी
4: म्हणजे महादेवासारखे.
0: सॉरी हजुई.
3: सॉरी हा बंडू.
4: असू दे असू दे.
0: ए पण तुमचं ते बालगीत ऐकवा ना.
3: आई, मला या मुलांची छोटी छोटी छान छान गीतं फार आवडतात.
2: तुम्ही गाणी ऐका,
0: मी यांच्या आईशी गप्पा मारते.
1: बंडू यांना कोणतं बालगीत ऐकायचंय ते लाव बरं.

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 11 आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत

संगीत अवधूत बाम, निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: श्रोते हो, मध्यरात्रीचे 2 वाजलेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. वेळ झाली आहे अमृत कलश या कार्यक्रमाची, तर ऐकूया कार्यक्रम अमृत कलश.
1: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती.

0: श्रोते हो, या ओळींसारखं आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या घरात प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे आणि कुटुंबातल्या सगळ्यांना एकमेकांविषयी ओढ वाटली पाहिजे. पण बऱ्याचदा तसं होताना दिसत नाही. घर म्हटलं की वाद आले, भांडणं आली, राग, द्वेष, मत्सर आला आणि मतभेदही आले. आणि या सगळ्या गोष्टींचा घरातल्या ज्येष्ठांना खूप त्रास होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी ते निराश होतात, हतबल होतात. पण या सगळ्यामधूनही मार्ग काढता येतो, वाद मिटवता येतात आणि त्यासाठी फक्त पाहिजे असतो तो संवाद. तो कसा करायचा आणि कुटुंबातले वाद भांडणं कशी मिटवायची यासाठी आपल्याकडे अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वादपूर्व समुपदेशन केंद्र. या न्यायालयात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक वाकोडकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्यांना अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या मदतीने त्यांची निवड फॅमिली कोर्ट काउन्सिलिंगसाठी झालेली आहे. वाकोडकर सर हे देगलूर महाविद्यालयात 38 वर्ष अध्यापक आणि 15 वर्ष प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे स्थायी लोक अदालतमध्ये 2 वर्ष न्यायदान विषयक काम केलेलं आहे. कुटुंब प्रबोधन या विषयावर 75 पेक्षा अधिक व्याख्यानं त्यांची झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत आणि आज आपण कोर्टाची पायरी चढण्याआधी या विषयावर त्यांच्याशी संवाद साधतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, भारतीय समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर संयुक्त कुटुंब पद्धती हा आपल्या समाजाचा कणा आहे. आणि आत्ता जरी संयुक्त कुटुंब पद्धती खूप राहिली नसली तरी या पद्धतीचा प्रभाव आपल्यावर आहेच. तर ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून या कुटुंब व्यवस्थेविषयी आपण आधी बोलूया.
1: निश्चितच ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्था ही अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. आणि आपली कुटुंब व्यवस्था ही तर जगातली आदर्श कुटुंब व्यवस्था अशी मानली जाते. या कुटुंब व्यवस्थेमध्ये संस्काराचं सिंचन होतं, नीतिमत्तेचे धडे मिळतात आणि असंही म्हटलं जातं की कुटुंब व्यवस्था ही लोकशाहीची पाठशाळा आहे. आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था टिकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुटुंब हा समाजाचा आधारस्तंभ आहे, समाज हा राज्याचा आधारस्तंभ आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा पाया जर काय असेल तर कुटुंब व्यवस्था आहे. आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था सुदृढ असणे ही काळाची गरज आहे.
0: सर, तुम्ही आता वादपूर्व समुपदेशन केंद्रासाठी काम करता समुपदेशक म्हणून, पण या केंद्रामध्ये या कक्षामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरण आपल्या समोर येतात?
1: वादपूर्व विवाह विषयक समुपदेशन केंद्र यालाच सोप्या भाषेमध्ये आपल्याला चला बोलूया असंही म्हणता येईल. कारण अलीकडे आपण असं बघतोय की कुटुंबातील संवादच संपलेला आहे आणि म्हणून हा संवाद कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी झाला पाहिजे. याकरिता याला चला बोलूया अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे.
0: खूप छान नाव.
1: हा, खूप छान नाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं कौटुंबिक प्रकरणं या ठिकाणी येत असतात. मग ते पती पत्नींचा वाद असेल, मग तो मुलाचा किंवा आईचा वाद असेल, किंवा वडिलाचा आणि मुलाचा वाद असेल, किंवा बहिणीचा आणि भावाचा वाद असेल, अशा स्वरूपाची जी प्रकरणं आहेत ती इथे येत असतात. आणि प्रामुख्यानं जे ज्येष्ठांचे प्रश्न आहेत ते ज्येष्ठांचे प्रश्नसुद्धा प्रकर्षानं या ठिकाणी चर्चिले जातात.
0: ही प्रकरणं तुमच्यापर्यंत पोचतात कशी?
1: ही प्रकरणं आपल्याकडे पोलीस आयुक्तालय जे आहे त्याच्या अंतर्गत महिलांच्या साठी भरोसा सेल अशा प्रकारची एक यंत्रणा तिथे आहे. आणि म्हणून भरोसा सेलमध्ये ज्या महिला तक्रारी घेऊन येतात किंवा ज्येष्ठ तक्रारी घेऊन येतात यातली काही प्रकरणं ही भरोसा सेलकडून ही चला बोलूया या कक्षाकडे पाठविण्यात येतात. एक दुसरी गोष्ट अशी की ग्रामीण SP कार्यालय जे आहे तर त्या कार्यालयामध्ये ग्रामीण भागातली काही कौटुंबिक प्रकरणं तिथे येतात, तिथे नोंदविली जातात आणि ती प्रकरणं मग प्रत्यक्ष कोर्टामध्ये पाठवण्यापूर्वी ती प्रकरणं आधी चला बोलूया कक्षाकडे पाठविली जातात. आणि अलीकडे तर झालं असं की आत्तापर्यंत साधारणतः म्हणजे आपण औंदी रेकॉर्ड विचार केला ते 257 प्रकरणं ही सेटल झालेली आहेत. आणि त्याशिवाय की असे पक्षकार माझ्याकडे आले की ज्यांना न्यायालयात यायला जरा संकोच वाटला आणि म्हणून ती प्रकरणं परस्पर बाहेर सोडवली, त्यांना बाहेर समुपदेशन केलं, अशा प्रकारची म्हणजे एकूण साधारणतः 306 प्रकरणं आजपर्यंत ही सेटल झालेली आहेत. म्हणजे 612 कौटुंबिक प्रकरणं ही न्यायालयामध्ये प्रविष्ट होण्यापासून परावृत्त केलेली आहेत.
0: याच्यामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं येतात सर तुमच्या समोर?
1: यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरण समोर येतात.
0: एखादा प्रसंग,
1: एक तर खूप छान प्रसंग असा आहे की कोरोनापूर्वी एक प्रकरण माझ्या समोर आलं. पती पत्नींचा वाद होता, तो वाद सामोपचाराने मिटला गेला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती की कोरोना लागला. कोरोना लागल्यानंतर काही दिवस न्यायालयातील हे कामकाज बंद होतं, पण जेव्हा सुरू झालं त्यावेळेला एक पती पत्नी कक्षाच्या बाहेर आले आणि माझ्या कक्षाच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी असतात, त्या मॅडम आतमध्ये आल्या, म्हणाले की सर एक पक्षकार आलेले आहेत आणि ते तुम्हाला मिठाई देण्यासाठी इथे आलेले आहेत. तर मी त्यांना, आपल्याला इथे मिठाई वगैरे आपले काही आचारसंहिता आहे, काही संकेत आहेत, आपल्याला असं काही देता येत नाही, तुम्ही नम्रतेनं त्यांना नाही म्हणून सांगा. 2-3 मिनिट गेल्यानंतर पुन्हा ते आले आणि ते म्हणले की सर तुम्हाला फक्त 1 मिनिट त्यांना भेटायचं आहे. म्हणलं भेटू, त्यांना भेटायला काही हे नाही आहे. मग ते दोघी भेटायला आले आणि त्या महिलेच्या कडेवरती एक छोटंसं बाळ होतं आणि ते बाळ दाखवता दाखवता तिच्या डोळ्यातून असुरू आले आणि ती असं म्हणाली की सर तुम्ही आमचं प्रकरण जे मिटवलं त्याच्यानंतर काही काळ गेला, आम्ही एकत्र राहिलोत आणि त्याच्यानंतर हे बेबी आम्हाला झालेलं आहे, हे इतका आनंद आम्हाला झाला की या आनंदाप्रित्यर्थ हे बेबी दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला मिठाई द्यायला इथे आलोत. मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही एक काम करा, त्यातला एक पेढा घ्या, तिला म्हणलं त्याच्या तोंडामध्ये घाल, त्याला म्हणलं तिला पेढा दे, मला तुम्हाला दोघांचं तोंड गोड झालं म्हणजे माझं तोंड गोड झालं. अशा प्रकारचे काही अगदी आनंदमय क्षण हे काम करत असताना आठवतात.
0: सर, हे जे कौटुंबिक न्यायालयाचं वादपूर्व समुपदेशन केंद्र आहे याचा नेमका उद्देश काय आहे?
1: याचा उद्देश म्हणजे अलीकडे किरकोळ कारणावरून जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्याच्यामुळे झालं असं मॅडम की इतका लोड विद्यमान न्यायालयावरती आलेला आहे आणि न्यायालयाची एक विशिष्ट पद्धती असते, त्याच्यामुळे अशा प्रकारची अनावश्यक किरकोळ कारणावरनं जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्या प्रकरणांना कुठेतरी थोपविलं जावं, म्हणजे एक प्रकारचं स्पीड ब्रेकरचं काम आमचं चला बोलूया हे केंद्र करत आहे. आणि म्हणून यामुळे याचा परिणाम असा झाला की नक्कीच काहीतरी प्रकरणं न्यायालयात जाण्यापासून आम्ही परावृत्त करू शकलो.
0: मगाशी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं तुमच्यापर्यंत येतात, याच्यामध्ये कौटुंबिक कलह तर असतोच पण त्यापेक्षाही मालमत्तेविषयी काही प्रकरणं तुमच्यासमोर येतात का?
1: निश्चितच,
0: आई वडिलांची
1: निश्चितच येतात. 25 ऑगस्ट 2018 चला बोलूयाची सुरुवात, याचा प्रारंभ इथे झाला आपल्याकडे आणि त्याच दिवशी माझ्यासमोर एक ज्येष्ठाचं प्रकरण आलं होतं. त्या ज्येष्ठाच्या प्रकरणामध्ये साधा विषय होता की वडील जे आहेत ते वयोवृद्ध आहेत, थकलेले आहेत, आई थकलेली आहेत, मुलगी ही अपंग आहे, अशा स्थितीमध्ये यांना माहिती न होता मुलांनी परस्पर जी काही मालमत्ता म्हणजे जी जमीन आहे ती जमीन स्वतःच्या नावाने करून घेतली. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मग त्यांना समुपदेशन असं करण्यात आलं की अरे बाबा ही नाहीतरी पुढे ही जमीन तुझीच आहे ना, मग आज वडिलांच्या हयातीमध्ये त्यांना दुःख देऊन ही जमीन घेण्यामध्ये काय पॉईंट आहे, ही भावनिक साध घातल्यानंतर तिथेच हे प्रकरण संपुष्टात आलं. आणि अलीकडे ज्यावेळेला त्या ज्येष्ठ कुटुंबाशी मी जेव्हा संवाद साधतो त्यावेळेला ते अजूनही म्हणतात की सर आता आमचं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे, आता त्यांची नातीसुद्धा खूप सुदृढ झालेली आहेत, मुलगाही आता येतो, सुनही येते, तेही विचारतात यांना, अशा प्रकारे ते उद्घाटनच त्या प्रकरणाने झालेलं आहे.
0: सर, या समुपदेशक कक्षाची कार्यप्रणाली कशी असते, म्हणजे इथे कशा पद्धतीने काम केलं जातं?
1: इथे जसं मी कल्पना दिली की या दोन माध्यमातून आमच्या समोर प्रकरणानंतर माझा जो तिथे क्लर्क आहे तो पहिल्यांदा तो फॉर्म भरून घेतो, तो फॉर्म भरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती अगदी साधी माहिती असते, तुमचं नाव काय, मोबाईल नंबर काय, आधार कार्डची झेरॉक्स त्याला असतो, पासपोर्टचं फोटो त्याला लावला जातो आणि तो फॉर्म तो माझ्याकडे पाठवतो. तो पाठव

0: आपल्यानंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे ती पत्नी असेल तर त्या पत्नीला मी कक्षामध्ये बोलावतो. पत्नी तिथे आल्यानंतर तिचं काय म्हणणं आहे म्हणजे तिची तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे त्या तक्रारीचा सारांश मी तिथे घेतो आणि त्याच्यानंतर मग एक आठवड्याच्या आतमध्ये पतीला बोलावलं जात. किंबहुना पती जर तिथलाच असेल, जसं माझं वर्किंग हे मंगळवारी असतं आणि बुधवारी असतं, तो पती जर संभाजीनगरचाच असेल त्याला लगेच बुधवारी त्याला बोलावलं जातं, म्हणजे फार वेळ दिला जात नाही. आणि दुसऱ्याशी तो आल्यानंतर त्या तक्रारीविषयी त्याचं काय म्हणणं आहे ते समजून घेतलं जातं. आणि या दोघांच्या याच्यामध्ये जे कॉमन डिस्प्यूट पॉईंट आहेत, या कॉमन डिस्प्यूट पॉईंटवरती दोघांना एकत्रित बोलावलं जातं आणि एकत्रित बोलावून त्यांना प्रदीर्घ असं समुपदेशन केलं जातं. आणि समोर पक्षकार आल्यानंतर, दोन्ही पक्षकार जर समोर आले तर सांगायला आनंद वाटतो मला, 60-70% प्रकरणामध्ये सेटलमेंट होतेच.
1: मी त्याच मुद्द्याकडे येत होते की कितपत तडजोड या प्रकरणांमध्ये तुम्हाला दिसून येते.
0: नक्कीच, म्हणजे दोन्ही पक्षकार जर उपस्थित झाले तर अशा प्रकरणामध्ये 60-70% प्रकरण ही नक्कीच त्याच्यामध्ये समेट होते,
1: सेटल होतात.
0: आता पुढचा प्रश्न असा अपेक्षित आहे, ही सेटल झालेली प्रकरणं कायम सेटल राहतात का? हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला ही सेटल झालेली जी कुटुंब आहेत त्यातल्या काही निवडक कुटुंबांना आम्ही बोलावतो आणि ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टीप्रमाणे सगळं सुरळीत चाललंय का त्याचा फॉलोअप घेतला जातो. फॉलोअप अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर,
0: कारण सेटल झालं आणि ते प्रकरण संपला असं नाहीये, तर फॉलोअप घेतला जातो. आणि त्या फॉलोअपमध्ये बऱ्याच वेळेला ते अतिशय भावना प्रधान यांनी ते बोलतात की सर खूप छान झालं, त्याच्यामुळे आमचं मुलंसुद्धा आता आमच्याकडे आहेत आणि आता आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, अशा प्रकारचं ते सांगतात. त्यांचं हे सांगणं म्हणजे आम्हाला पुढील कार्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मिळते आम्हाला.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमात आज तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: चला बोलूया याच्याशी समर्पक अशा प्रकारचं गीत मला सांगायला आवडेल. भले बुरे हे घडून गेले, विसरून जाऊ सारे आपण, चला विसावू या वळणावर.
1: खूप छान गाणं आहे, ते नक्की ऐकूया सर आपण.
2: भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ

कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कौटुंबिक न्यायालयाच्या वादपूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अशोक वाकोडकर यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. सर, मघाशी तुम्ही म्हणालात की अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये तडजोड होते आणि सामोपचाराने वाद मिटतात, पण त्यासाठी तुम्ही काही असे उपक्रम राबवता

0: का? लोकांमध्ये याच्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी.
1: कोणतीही यंत्रणा जोपर्यंत समाजाभिमुख होणार नाही तोपर्यंत त्या यंत्रणेचा लाभ किंवा त्या व्यवस्थेचा लाभ हे लाभार्थींना मिळणार नाही हे लक्षात घेऊन जसं तुम्ही परिचय करून देताना सांगितलं की तुम्ही 38 वर्ष प्राध्यापक म्हणून होतात आणि प्राध्यापक म्हणल्यानंतर भाषणाचा नक्की छंद असणारच आणि म्हणून मग मी असं ठरवलं किंवा आपण याचं प्रबोधन केलं पाहिजे आणि म्हणून हे प्रबोधन जर कुठं करायचं असेल तर ते आधी शाळेमध्ये करायला हवं, ते आधी महाविद्यालयामध्ये करायला हवं आणि शाळा आणि महाविद्यालय अशा ठिकाणी जवळजवळ 75 ठिकाणी अशा प्रकारची मांडणी या संदर्भामध्ये केली. केवळ मांडणी केली नाही, आता परवाला जे एम पी लॉ कॉलेजला जे झालं व्याख्यान त्याच्यानंतर अर्धा तास मी बोललो आणि त्याच्यानंतर म्हणलं आता अर्धा तास आपण चर्चा करूयात. चर्चा करूयात म्हणल्यानंतर ही चर्चा पाहून ते एक तास चर्चाच चालली ती, कारण विद्यार्थ्यांनी इतके समर्पक अशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्यातून खूप अनेक प्रश्नांचा उलगडा त्यातून झालेला आहे.
0: सर, सासू सून संमेलन हा पण उपक्रम तुमच्या अंतर्गत राबवला गेला होता, त्याविषयी थोडंसं सांगा.
1: विचार असा केला की सासू आणि सून या पवित्र नात्याबद्दल अलीकडे जे समज गैरसमज झालेले आहेत ते कुठेतरी दूर झाले पाहिजे आणि ते दूर जर करायचे असतील तर केवळ आपण बोलून चालणार नाही तर आपण त्याच्यामध्ये सासू आणि सून यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. या भूमिकेतून पुण्याला नांदेड सिटीमध्ये जी सिंहगड रोडवरती आहे या नांदेड सिटीमध्ये सासू सून संमेलनाचं आवाहन केलं आणि या आवाहनाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की 125 सासू आणि 125 सुना यांनी नोंदणी केली, म्हणजे 150. आता आम्हाला मर्यादा इथे अशी होती की तो हॉलच 300 होता त्याच्यामुळे आम्हाला इथे 250 स्टॉप करावं लागलं. आणि या सासू सून संमेलनासाठी पुणे येथील जिल्हा प्रमुख न्यायाधीश हे तिथे मार्गदर्शनासाठी आले, त्याचबरोबर ज्या सदस्य सचिव आहेत त्या पाटील मॅडम आल्या, त्याच्यानंतर भरोसा सेलच्या ज्या तिथल्या प्रमुख होत्या अनुराधा पाटील मॅडम त्यांनाही तिथे बोलावलं आणि अशा पद्धतीनं सासू सून संमेलनावरती अतिशय सकारात्मक पद्धतीनं मांडणी तिथे करण्यात आलेली आहे आणि ती मांडणी केल्यानंतर अनेक सासू आणि सुना यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले, तिथे
0: संवाद साधला
1: आणि एक संवाद साधल्यानंतर वातावरण कसं प्रसन्न होऊ शकतं याची एक अनुभूती आम्हाला त्या दिवशी सासू सून संमेलनाच्या अनुषंगाने आली. पुढे ज्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब यांच्याशी ऑनलाईन संवाद मी साधला त्यावेळेला त्यांना ही कल्पना दिली, त्यांना सांगितले की सर आपण नाट्यसंमेलन ऐकतो, आपण साहित्य संमेलन पाहतो, आपण संगीत संमेलन पाहतो, पण आम्ही एक अशा प्रकारचं आगळं वेगळं सासूसून संमेलन घेतलेलं आहे. त्यांना ही कल्पना एवढी आवडली की त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली सर अशा प्रकारचा प्रयोग जो आहे तो आता प्रत्येक जिल्ह्याला व्हायला पाहिजे आणि म्हणून तशा पद्धतीनं एक अभिनव आणि नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक जिल्ह्याला करण्याचा मानस आता पुढे आहे आणि माननीय न्यायालयाच्या संमतीने हे सगळं पुढे केलं जाईल.
0: सर, आपण कुटुंब म्हटलं की ज्येष्ठ आणि तरुण पिढी हे दोन पिढ्या त्याच्यामध्ये येतात, तर विशेषतः तरुणांना जर याकडे आकर्षित करायचं असेल की कुटुंबामध्ये सामंजस्य असलं पाहिजे, शासन स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर आपण काय केलं पाहिजे?
1: दोन पिढ्यामध्ये अंतर राहणं म्हणजे वैचारिक अंतर राहणं हे स्वाभाविक आहे. ज्यावेळेला रेल्वेची पटरी रेल्वे ज्यावेळेला बदलते त्यावेळेला थोडा खडखडाट होतोच पण तो खडखडाट कायमचा नसतो आणि पुढे तशा प्रकारचं त्यांचं अंतर नसतं. अशाच भावनेतून नवी पिढी आणि जुनी पिढी, खरं तर काय की जुन्या पिढीचे अनुभव हे आम्हाला असायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून संस्कार हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून नैतिक धडे हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत आणि म्हणून ते मिळण्याची अपेक्षा ही तरुणाईने केली पाहिजे. आणि तरुणाई जी आहे काल सापेक्ष तिच्यामध्ये वैचारिक बदल होणं हे स्वाभाविक आहे,
0: बरोबर,
1: जीवनशैली बदलणं स्वाभाविक आहे, हे सुद्धा ज्येष्ठांनी समजून घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीनं दोघांच्या मध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा सुसंवाद घडेल त्यावेळेला नक्कीच परस्पराविषयीचं अंतर हे राहणारच नाही, कमी काय राहणारच नाही, अशा पद्धतीचं
0: कमी व्हायला मदत

0: होईल,
1: मदतही होईल.
0: सर, या विषयावर तुम्ही अनेक माध्यमांमधनं लेखन केलेलं आहे, तुम्ही व्याख्यानं देत आहात, आत्ता सध्या या विषयावर काही तुमचं नवीन लिखाण चालू आहे का?
1: या विषयावरती नवीन नक्कीच अनुभवजन्य अशा प्रकारची विचाराची मांडणी आपण पुस्तकामधून करावी अशा पद्धतीचं मला मार्गदर्शन करण्यात आलं, आणि त्या पद्धतीनं मग आता या विषयावरती लिखाण करणं हे सुरू केलेलं आहे की ज्या लिखाणाच्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारचं प्रबोधन होईल ही अपेक्षा नक्कीच आहे. आणि त्याला नावसुद्धा मी दिलेलं आहे, चला विसावू या वळणावर, या शीर्षकाअंतर्गत हे पुस्तक लिखाण होणार आहे.
0: सर, तुमच्या या पुस्तकासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. सर, कार्यक्रमात जाता जाता घरातल्या ज्येष्ठांना आणि तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: मी असं म्हणेल की रागावल्यावर जरा थांबलं आणि चूक झाल्यावर जरा नमलं की जगातले सर्व प्रश्न सुटतात. जर जगातले सुटू शकत असतील तर कुटुंबातले नक्कीच सुटणार आहेत. म्हणून प्रत्येक घटकाने परस्पराशी संवाद साधला पाहिजे. अलीकडे तो संवाद कमी झालेला आहे आणि म्हणून तो जर संवाद निर्माण झाला तर नक्कीच त्यातून सुसंवादही होईल आणि कुटुंब छान एक प्रकारचं पवित्र अशा प्रकारचं मंदिर बनेल अशा प्रकारची अपेक्षा नक्की मला वाटते.
0: सर, खरं तर तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. आज इतक्या महत्त्वाच्या अशा विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्यासाठी आपल्या श्रोत्यांच्या करवी आणि आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: मीही आकाशवाणीचे आभार मानतो की या माध्यमातून हा विषय समाजासमोर जाणार आहे.
0: कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वाद पूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉक्टर अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
3: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
2: अवश्य ऐका दायित्व समाजाचे, वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
4: जैसे कि आप जानते हैं, विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर. 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने, देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 2:25 होत आहेत. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिले अनिल अरुण यांनी.
6: नवरी असली

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात देवता या चित्रपटातलं शरद निफाडकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे राम लक्ष्मण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं विठ्ठल वाघ यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे सुहासचंद्र कुलकर्णी यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत संगीतबद्ध केलं अरुण पौडवाल यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया धूमधडाका या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत.
1: हमारी यूनियन हमारी ताकत एक धक्का और दो
2: वोटिंग शाही तोड़ दो
1: धनाजीरा
2: मुर्दाबाद
1: मालकशाही
2: मुर्दाबाद
1: धनाजीरा
2: मुर्दाबाद
1: वोटिंग शाही.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार इथे संपतोय. कार्यक्रमाची आता आपण ऐकणार आहात कार्यक्रम वनिता मंडळ.
1: आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो, घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशीसुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले. ग्रीष्मा, नमस्कार.
2: नमस्कार.
1: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे, तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
2: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केला आहे असं वगैरे पण नव्हतंच. पण ड्रॉईंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम.
1: हां हां.
2: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत. सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी, त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले, थोडे बहुत कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, त्याच्याने मला अॅनिमेशनकडे थोडंसं कल जास्त होता. सो अॅनिमेशनमध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत.
1: बर.
2: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा, डिग्री नाही आहे पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
1: घरातलं कोणी नव्हतं?
2: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता, पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची किंवा मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ॲडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
1: अच्छा.
2: केल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
1: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
2: मुंबई. कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
1: अच्छा.
2: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
1: अच्छा.
2: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5 वर्ष
1: शोध लागला असं म्हणताय.
2: अगदी.
1: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
2: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज

0: देशाशी लिमिटेड राहतो.
1: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
0: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन्स हा महत्त्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
1: त्याचाही विचार करावा लागतो.
0: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
1: अच्छा,
0: त्यामुळे
1: हे ऐकायला खरंच छान वाटतंय. पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
0: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे. मुंबईला लोकांनी इतकं ग्लॉरीफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्न नगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबईत यायचं आहे. आणि मग लँडचं हे एवढी
1: जमीन तेवढीच आहे,
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचं आहे म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने?
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडंसं फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये.
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम, असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: त्या आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही.
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपे गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बरं.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता. आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील, तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरं. पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे ह्या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं.
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय. कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे. की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो. आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: थर येतो, त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत

0: गेल्या पाहिजेत हे नकळत होत आहे त्यांच्याकडनं. त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाही आहे.
1: त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं.
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे, कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलो तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराष्ट्र,
0: येस, तर त्याचं आत्ता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आत्ता मी डोमवरती काम करतोय. तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग्सवरती चढणं खूप सोपं असतं. लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित. पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार, तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो. त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या. वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला प्रॉब्लेम, अडचण वाटतेय की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत, ती आपल्या DNA मध्ये आहेत. ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना. पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाच असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटच. त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय.
0: हो,
1: ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल. मग पुढे कधी मिळणारच नाहीत कामं करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समॅन हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळा मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स, त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरून वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो. आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट, टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये इथपासून, मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात. ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू, म्हणजे त्याला पण फिरता आलं पाहिजे
1: आणि वास्तू
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल.
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार करावे लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टींकरताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जे असं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलं आहे, खूप लोकांनी, नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलं आहे, पण त्या बिल्डिंग्सबद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाही आहे? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण

0: तो विचाराने पण वास्तू बांधतोय का, जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, ह्या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल. नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल,
1: बरोबर,
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्यावेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं त्याचं स्वागत होत होतं का, काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या, आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलं आहे, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हाताने
0: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं, खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही, अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येत आहे जे हाफकिनच्या लँडवर येत आहे.
1: अच्छा,
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे, आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मनाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
1: बर,
0: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे एक आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली, आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात,
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं, स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे,
0: संस्था आहे. तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन्स लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कलाकौशल्य असणं. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा ह्याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधे स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण जेव्हा वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात, म्हणजे मे बी तो लेअर आत्ता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय. मग परत

0: त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे, कारण
1: बरोबर.
0: अचानक वाटू शकते की ह्याच्यासाठी कोणतीतरी स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्टसन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू, कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाहीत तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर. हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे नाही का फार मोठं?
0: हो
1: म्हणजे नुसतंच
0: खूप.
1: तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं
0: नाही
1: नाही आहे ते.
0: नाही नाही, खूप मोठं टीमवर्क आहे. आपल्याला खूप लोकांकडनं, आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला, तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलं तर आपण आणखीन एक वेगळा हे पण घेऊ शकतो भाग. कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंगमध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंगमधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे,
1: काचा त्या
0: काचा ज्या बाहेर दिसतात रंगीत
1: दिसता
0: काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं.
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्याबरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी, असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय, कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंगमध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाही.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचं आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तुसंवर्धनामध्ये
0: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाही आहे. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचं आहे. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आत्ता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पीक आवर्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉईंटला इतकी रिस्की असतं, तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली. एक तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं आहे. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या,
1: बरोबर.
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं? म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर असं शक्य आहे का?
0: नाही, नाही आहे शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचं आहे, बाकीचे विषय विसरायचे आहेत आणि धावायचे आहे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे कारण ह्याच्यावरती खूप लाईफ्स पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. ह्या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाईमलाईन खूप टाईट होती आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचं अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलं आहे. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं

0: स्वतः पण, आणि
1: अरे
0: त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला,
1: वा, बरं.
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्टबद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता CST पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की
1: वा वा
0: आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे
1: वा,
0: बी, असं एक मलाही हे आहे की
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला यासाठी.
0: थँक्यू. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा, पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोकं, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं, ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल दॅन एनिथिंग एल्स. असं
1: दुसऱ्याचं दुःख दूर
0: हो,
1: करण्यासाठी
0: अगदी
1: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे
0: येस येस येस
1: टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या ह्या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आत्ताच आपण ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीबरोबरच आजचा आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम इथेच संपतोय.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
5: जैसे कि आप जानते हैं, विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर. 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने, देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आए और अपने दोस्तों को लेकर आए.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 3:30 होत आहे. सादर करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया भीमराव पांचाळे यांच्या स्वरात इलाही जमादार यांचं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर आणि अश्विनी भिडे यांच्या स्वरातलं डॉक्टर लक्ष्मण शंकर भावे यांचं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. पहाटेचे 4 वाजलेत, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात रफत खान यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिर भैरव. यांना तबला साथ दिली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. विलंबित आणि द्रुतगत आहे 3 तालात निबद्ध. तर ऐकूया रफत खान यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिर भैरव.

0: श्रोते हो, आत्ताच नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रफत खान यांनी सतारीवर वाजवलेला राग अहिर भैरव ऐकला. त्यांना तबला साथ दिली होती प्रसून चॅटर्जी यांनी.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हालाही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई। प्रवेश बिल्कुल मुफ्त, आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। पहाटेचे 4:30 होत आहेत। सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात महुआ चॅटर्जी यांनी गायलेला राग रामकली। विलंबित आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात। यांना तबला साथ दिली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे श्रीनिवास आचार्य यांची। तर ऐकूया महुआ चॅटर्जी यांनी गायलेला राग रामकली।

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महुआ चटर्जी यांनी गायलेला राग रामकली ऐकला. यांना तबला साथ दिली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती श्रीनिवास आचार्य यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर 21 मई शाम 6:30 पर. लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.
0: श्रोते हो, पहाटेचे 5 वाजताय. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात धर्मकन्या या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं जगदीश खेबुळकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं अनिल अरुण यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया उत्तरा केळकर आणि सुधीर फडके यांच्या स्वरात धाकटी सोनिया चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं हे गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, पहाटेचे 5:30 होत आहे. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत तुकाराम यांचा अभंग.